नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, 5:56 झाली आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू झाली आहे. आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 23 भाद्रपद शके 1948 अर्थात 14 सप्टेंबर 2026. या सुंदर अशा सकाळी सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र, एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्सवर. श्रोतेहो 6 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत.

14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणपती आज प्रत्येकाच्या घरी विराजमान होणार आहे. तेव्हा शरद जांभेकर यांच्या आवाजातील ही सुंदर अशी भूपाळी ऐकूया.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात अमृतधारा हा कार्यक्रम. कोणत्याही कार्याची सुरुवात आपण गणपतीला वंदन करून करतो, तेव्हा आता ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील शांताराम नांदगावकर यांची रचना.

श्रोतेहो 6:16 झाली आहेत. आपण आनंद घेत आहात अमृतधारा या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात यानंतर साधना सरगम यांच्या स्वरात ही भक्तिरचना ऐकूया.

श्रोते हो, अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर आनंद शिंदे आणि सहकलाकारांनी गायलेली दीनानाथ कांबळे यांची रचना ऐकूया.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोते हो, 6:27 झाली आहेत. आता ऐकूया लता मंगेशकर आणि सहकलाकारांच्या आवाजात गणपतीची आरती.

श्रोतेहो, भगवंताच्या नामस्मरणानंतर देशवंदना. शाहीर लीलाधर हेगडे आणि सहकलाकारांच्या आवाजात वसंत बापट यांची रचना ऐकूया.

श्रोते हो, पुनश्च एकदा आपल्याला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळात 6:35 झाले आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. ही रूपरेषा समाप्त होताच 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात गव्हाची लागवड याविषयी माहिती, 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मधुमेह आजाराची लक्षणं आणि निदान पद्धती याविषयी तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती, 6:50 परिसर या कार्यक्रमात वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयी डॉक्टर प्रोफेसर सुनील मोडक यांनी दिलेली माहिती, 6:55 आजचं ठळक दिनविशेष. 7 ऐसी अक्षरे रसिके या साहित्य विषयक कार्यक्रमात निर्बंध हा ॲडव्होकेट कुमुदवती भोसले लिखित वैचारिक बंध, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 दिलखुलास, 7:45 ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम, 8 समाचार प्रभात, 8:15 कोल्हापूर दर्पण, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, 9:00 गीतबहार.

श्रोते हो, आज सकाळी 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 10:00 गणेशोत्सव काल आणि आज, लेखक चंदू प्रकाश तेलप आणि त्यानंतर स्नेहांकित. 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमात ललिता भावे यांची ऐश्वर्या बहरे यांनी घेतलेली मुलाखत. आज या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. 11:00 गाता रहे मेरा दिल, 12:00 वनिता मंडळ, 1:00 विविध भारतीचं प्रसारण. आज संध्याकाळी 5:30 युववाणी. आज संध्याकाळी 6:35 साहित्य सौरभ या कार्यक्रमात अथर्व शीर्ष एक दैनिन दृष्टिकोन, लेखक धनंजय गोखले. 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं शेत माझं शिवार या अंतर्गत रामराम पाहुणं.

श्रोते हो, आज रात्री 8 वाजल्यापासून अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल। अशा भरगच्च कार्यक्रमांचा आज आपण दिवसभर आनंद घेऊ शकता, तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।

0: श्रोतेहो 6:40 झाली आहेत. आता शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात गव्हाची लागवड याविषयीच्या माहितीचा पहिला भाग ऐकूया.
2: गव्हाचं उत्पादन जिरायत, बागायत, वेळेवर पेरणी आणि बागायत उशिरा पेरणी या पद्धतीनुसार घेण्यात येतं. यापैकी पेरणी पद्धत निश्चित केल्यानंतर वाणाची निवड करावी, शिफारस केलेल्या जाती आहेत त्यांचा वापर करावा आणि गहू पिकासाठी भारी, खोल, निचरा होणारी, पोयट्याची, ओलावा टिकवून ठेवणारी अशी जमीन निवडावी. दुबार पीक असेल तर चांगली पूर्व मशागत करून एकरी 10-12 गाड्या चांगलं कुजलेलं शेणखत आणि 12-15 किलो कार्बारिलची भुकटी शेतात पसरून कुळवाची पाळी देऊन जमीन ओलवून गव्हाच्या पेरणीसाठी तयार ठेवावी. गव्हाच्या पिकाला रात्री थंड आणि दिवसा कोरडं हवामान मानवतं. गव्हाच्या पिकाला 100 दिवस थंडीचे मिळालेच पाहिजेत. साधारणतः 10-20 अंश सेंटीग्रेड तापमान योग्य असतं. ढगाळ हवामान गव्हाला मारक ठरतं. गव्हाच्या बियाण्याला 3 ग्रॅम थायरम प्रतिकिलो बियाण्याला चोळल्यानंतर ॲझोटोबॅक्टर आणि PSB प्रक्रिया करावी. गव्हाच्या दाण्याच्या आकारानुसार आणि पेरणीच्या वेळेनुसार 30 किलोपासून 60 किलोपर्यंत एकरी बियाणं वापरावं. शक्यतो अपेक्षित उत्पादनासाठी 9-10 लाख एकरी रोपांची संख्या असायला हवी. पेरणी 2 ओळीत 20-22 सेंटीमीटर अंतरावर करावी. B 5-6 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल पेरू नये. पेरणी एकेरी करावी. गव्हाची भाताप्रमाणेच 4 सूत्री पद्धतीनं लागवड केली तर गव्हापासून भरपूर उत्पादन आपण मिळवू शकतो. या 4 सूत्री पद्धतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया उद्याच्या भागात.
1: गव्हाची लागवड याविषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकलात कृषी वार्ता या कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: आणि हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोतेहो, आमच्या कृषीविषयक कार्यक्रमाची एक आठवण. आज संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या अंतर्गत रामराम पाहुणं हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.

0: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प।
1: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
0: आतापर्यंत या योजनेत 9,50,000+ अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
2: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो। या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया।
3: दैनंदिन कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणारा आहार म्हणजे संतुलित आहार, ज्यामध्ये प्रथिनं, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, फायबर्स आणि व्हिटॅमिन मिनरल्स यांचा समावेश असला पाहिजे। हे प्रमाण सर्वांसाठी समान नसतं। वय, लिंग, वजन, शारीरिक हालचाल किंवा आजार यानुसार ते बदलत राहतं।

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोते हो 6:45 झाली आहेत. आता आरोग्यविषयक उपयुक्त माहिती ऐकूया.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह या आजाराची लक्षणं आणि निदान पद्धती याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेत आहोत. मागच्या भागात आपण मधुमेह व त्याचे काय काय प्रकार आहेत याबद्दल माहिती जाणून घेतली होती. या भागात आपण मधुमेहाचे लक्षणे व त्याचं निदान कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेऊया. जसं आपण बघितलं की मधुमेहामध्ये काय होते, रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि इन्सुलिन नसल्यामुळे किंवा इन्सुलिनचं कार्यक्षमता कमी असल्यामुळे रक्तातील साखर रक्तातच साठून राहते, ती पेशींना पुरवल्या जात नाही कारण पेशी इन्सुलिन नसल्यामुळे त्या घेऊ शकत नाहीत, कारण इन्सुलिन म्हणजे एक चावी आहे. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते ज्याला हायपर ग्लायसेमिया म्हणतात, त्याच्यामुळे काय काय लक्षणे जाणवतात, खूप तहान लागते, वारंवार लघवीला जावं लागतं, खूप भूक लागते, झपाट्याने अचानकपणे वजन कमी होते, खूप अशक्तपणा जाणवते, स्किनचं किंवा युरिनचं किंवा अदर इन्फेक्शन्स वारंवार जंतुसंसर्ग होतात, हातापायाला मुंग्या येतात, डोळ्याची दृष्टी कमी जास्त होऊ शकते, चिडचिडपणा वाढतो, हे सगळे लक्षणे शुगर जास्त असल्यामुळे होतात. पण प्रत्येकालाच हे लक्षणं जाणवतील असे नाही, काही वेळा डायबिटीज हा सुप्त अवस्थेत असतो. दुसरं, ज्या काही हे जे लक्षणं मी सांगितले हे प्रत्येक पेशंटलाच जाणवतील असे नाही. लक्षणे जे मी सांगितले हे शुगर जास्त असल्यामुळे जाणवतात. आणि आपण निदान कसं करतो, निदान करायच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये आपण रक्तातील साखरेचे प्रमाण तपासत असतो, ज्याला आपण उपाशीपोटी किंवा फास्टिंग ब्लड शुगर म्हणतो, ती नॉर्मल रेंज असते 100. जेव्हा फास्टिंग शुगर ही 126 वर असते आणि पोस्ट मील म्हणजे जेवायच्या 2 तासानंतर जेव्हा आपण शुगर तपासतो ती 200 वर असते, किंवा कधी जेव्हा आपण रॅन्डम ब्लड शुगर कधी दिवसातून एक वेळेस जेव्हा तपासतो आणि ती जर 200 वर असेल तर डायबिटीज असायची शक्यता वाढते. अशा वेळेस आपल्याला अजून तपासण्या करून घ्याव्या लागतात. एक 3 महिन्याची तपासणी असते ज्याला HbA1c किंवा ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन म्हणतात, ती जर 6.5 वर असेल तर मग डायबिटीज आहे असं म्हणण्यात येते. एक रिडिंग जास्त असेल तर डायबिटीज झाला असं म्हणत नाही, आपल्याला पुन्हा एकदा तपासून घ्यावं लागतं. एक टर्म असतो ज्याला म्हणतात प्री डायबिटीज. प्री डायबिटीज म्हणजे जर फास्टिंग शुगर

100 ते 126 मध्ये असेल आणि HbA1c ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन 5.6 ते 6.4 मध्ये असेल तर तो प्रकार असतो प्री डायबिटीस. लक्षणे जे मी सांगितले ते वारंवार बाथरूमला जाणे, खूप तहान लागणे, वजन कमी होणे, खूप भूक लागणे आणि त्याबरोबरच आपण कशाप्रकारे त्याला निदान करायचं हे सांगितलं आहे. ज्यांना अनुवंशिकता आहे किंवा ज्यांच्या फॅमिलीमध्ये डायबिटीज आहे अशा लोकांनी वर्षातून एकदा डायबिटीजची तपासणी करून घेणे जरुरी आहे. लक्षणे जरी जाणवले नाहीत तरी डायबिटीज व्हायची धोका किंवा डायबिटीज व्हायची शक्यता जास्त असे अशांनी वर्षातून एकदा लक्षणे नसतील तरीही डायबिटीजची तपासणी करून घेणं जरुरी आहे. धन्यवाद.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह या आजाराची लक्षणं आणि निदान पद्धती याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो, आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोतेहो, 6:50 झाली आहेत. आता पर्यावरणविषयक मोलाची माहिती ऐकूया परिसर या कार्यक्रमात.
2: परिसर.
0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतीने आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागात आपण वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग दुसरा ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
3: श्रोते हो नमस्कार. भारत देशातील विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे असे आपण प्रतिज्ञा घेताना म्हणतो, परंतु याचबरोबर आपल्या देशातील असलेली जैवविविधतेची परंपरा देखील आपल्यासाठी नक्कीच गौरवाची बाब आहे. अशा जैवविविधतेचे संरक्षण करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी देखील आहे. आपल्या देशातील भूभागावर जगातील सर्वात जास्त संख्येने वनस्पती प्राणी कीटक आणि सूक्ष्मजीवांच्या अनेक प्रजाती एकत्रितपणे आढळतात. यालाच भारताची जैवविविधता असे म्हणतात. परंतु अलीकडे मानवाच्या हव्यासामुळे आणि चुकांमुळे, विशेषतः जंगले आणि वृक्षांच्या कत्तलीमुळे जैवविविधता धोक्यात आणली आहे. तिची पुनर्स्थापना करणे यासाठी आता आपण कृतिशील झालं पाहिजे. संपूर्ण जैवविविधतेसाठी आवश्यक असणारी झाडे आपण जपलीच पाहिजेत. जंगल म्हणजे फक्त झाडांचा समूह नाही, ते असते वनस्पती प्राणी पक्षी कीटक सूक्ष्मजीव माती पाणी आणि हवा यांचे परस्पर संबंधांचे जिवंत जाळे. या जाळ्याच्या मध्यभागी असतात वनस्पती. फुलांवर येणाऱ्या मधमाशा आणि फुलपाखरे परागीभवनास मदत करतात. फळे खाणारे पक्षी आणि प्राणी बियांचा प्रसार करतात. पानांवर खोडांवर किंवा मुळांजवळ राहणारे अनेक सूक्ष्मजीव परिसंस्थेतील पोषक द्रव्यांच्या चक्रात योगदान देतात. म्हणजेच एक वनस्पती अनेक जीवांच्या जीवनाशी जोडलेली असते. पण जेव्हा जंगल नष्ट होते तेव्हा फक्त झाडे कमी होत नाहीत, त्याचबरोबर इतर सजीवांचे प्राणी पक्ष्यांचे अधिवास कमी होतात, राहण्याच्या जागा कमी होतात, त्यांचे अन्नस्रोत कमी होतात, त्यामुळे प्राण्यांचे स्थलांतर बदलते, त्यांचे प्रजनन कमी होते, त्यांच्या पिल्लांची संख्या खालावते आणि ती प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर येते आणि अशा अनेक जीवांच्या अस्तित्वावर त्यामुळे प्रतिकूल परिणाम होतो. म्हणूनच एखाद्या वनस्पतीचे संवर्धन म्हणजे एका प्रजातीचे नव्हे तर तिच्याशी जोडलेल्या असंख्य जीवांचे संरक्षण होय. आज जैवविविधतेसमोर अनेक आव्हाने आहेत. जंगलतोड, अधिवासाचा ऱ्हास, प्रदूषण, आक्रमक प्रजाती आणि हवामानातील बदल या आव्हानांना सामोरे जाताना स्थानिक वनस्पतींचे संवर्धन देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. एक झाड म्हणजे एक छोटेखानी परिसंस्था आहे. वनस्पतींचे संरक्षण म्हणजे जैवविविधतेचे संरक्षण आणि जैवविविधतेचे संरक्षण म्हणजे पृथ्वीवरील जीवनाच्या भविष्याची गुंतवणूक. वनस्पती या निसर्गातील असंख्य जीवांना जोडणारा हिरवा दुवाच आहे. सालू मारदा तिम्मक्का, कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी, त्यांना लोक प्रेमाने वृक्षमाता असे म्हणत. तिम्मक्का यांनी आपले पती चिंकाय्या यांच्या सहकार्यानं कर्नाटकातील हुलिकल आणि कुदूर परिसरात रस्त्याच्या कडाल जवळपास 385 वडाची झाडे अनेक वर्ष सलग लावले आणि 5 किलोमीटरच्या पट्ट्यात

0: त्यांनी तो रस्ता पूर्ण हिरवागार केला आणि त्या परिसरात संपूर्ण आयुष्यभरात जवळपास 8,000 अशी वडांची प्रचंड मोठी वृक्ष त्यांनी लावली आणि त्यांची देखभाल केली. पर्यावरण संवर्धनातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मान मिळाले. त्यापैकी विशेष महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारने त्यांना पर्यावरण संवर्धनातील योगदानासाठी पद्मश्री देखील प्रदान केला. रस्त्याच्या कडेला त्यांनी लावलेल्या वडाच्या झाडांच्या लांबच लांब रांगामुळे त्यांना सालू मारदा तिम्मक्का हे नाव प्रसिद्ध झाले. एक झाड लावणे म्हणजे केवळ रोप लावणे नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठी जीवनाची सावली निर्माण करणे होय. तिम्मक्का यांचे जीवन एक सामान्य व्यक्तीही निसर्ग संवर्धनासाठी असामान्य कार्य करू शकते याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. चला तर आपण त्याची प्रेरणा होऊया आणि कृतिशील बनूयात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग दुसरा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय. परिसर.
2: श्रोते हो, आज सकाळी 7:25 दिलखुलास, 7:45 ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

6:55 झाले आहेत. थोडक्यात आजचे ठळक दिनविशेष जाणून घेऊया. श्रोते हो, आज हिंदी दिवस आहे. 14 सप्टेंबर 1949 एकमतानं हा निर्णय घेण्यात आला. सरदार खाजगीवाले गणपतराव घोटवडेकर भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले. लोकमान्य टिळकांनी त्याला राष्ट्रीय उत्सवाचं स्वरूप दिलं. सन होतं 1893.

अभिनेते, दिग्दर्शक, नाट्यसंस्था, प्रवर्तक, नाट्यशिक्षक पार्श्वनाथ यशवंत आळतेकर यांचा. मराठी रंगभूमी चित्रपटसृष्टीतले अभिनेते डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा, त्याचबरोबर रसायनशास्त्रातील संशोधन करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कमला सोहनी यांचा आज जन्मदिन आहे. तेव्हाच आपण त्यांचं स्मरण करूया.

श्रोते हो, आत्ताच आपण आजचे ठळक दिनविशेष जाणून घेतले. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: बॉडी वेल हायड्रेटेड असणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी पाणी बाटली भरून किंवा तांब्या भरून ठेवलं आणि मग प्यायलं की आपल्याला लक्षात येतं की आपलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित आहे का.

एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो 7 वाजतायत. ऐकूया कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. या कार्यक्रमात आज निर्बंध हा ॲडव्होकेट कुमुदवती भोसले लिखित वैचारिक बंध ऐकूया. वाचन स्वर आहे अमृता खानोलकर यांचा.

श्रोते हो, निर्बंध म्हणजे चुकीच्या कृतीवर किंवा अधिकारावर किंवा व्यवहारावर कायद्यानं, प्रशासनानं नियम घालून त्यावर घातलेलं बंधन किंवा दिलेली मर्यादा. निर्बंध हा शब्द आपण सारखं कुठं ना कुठंतरी ऐकत असतो. याचा अर्थ एखादी गोष्ट करण्यावर बंदी घालणं अथवा ती गोष्ट करण्यापासून रोखणं, थोपवणं असाही आहे. आपण जर आपल्या जीवनावर एक दृष्टिक्षेप टाकला तर असं दिसून येईल की निर्बंधाशिवाय माणसाचं जीवन स्वैर होईल, भरकटेल. माणसाला जीवनात नेहमीच प्रगती प्रिय आहे, त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. अशा वेळी त्यांच्यावर काही बंधनं लादणं जरुरीचं असतं, नाहीतर त्याच्याकडून दुसऱ्यावर अन्याय होऊ शकतो, इजा होऊ शकते. मंडळी, याची सुरुवात अगदी लहानपणापासूनच होते. ज्या गोष्टी करणं लहान मुलांसाठी हानिकारक आहे त्या गोष्टी त्यांनी करू नयेत म्हणून आपण त्यांच्यावर निर्बंध घालत असतो. आपला हेतू हा असतो की त्या लहान मुलाचं जीवन सुरक्षित आणि सुखकर व्हावं. हीच गोष्ट मोठ्या माणसांबाबतीतही म्हणता येईल, नाही का? शाळेत, कॉलेजमध्ये असताना त्या त्या क्षेत्रासंबंधात असणारे नियम हे आपल्याला जाचक वाटतात. आपले आचार आणि विचार सुयोग्य मार्गाने जाण्यासाठी मनावर निर्बंध घालणं आवश्यकच आहे, नाहीतर मन भरकटत जाऊन त्याचा पतंग व्हायला वेळ लागत नाही. आणि हे असं मन भरकटत जाऊन कुठेतरी अडकून पडलं की मनुष्याचं जीवन कर्तव्यापासून दूर होतं. श्रोते हो, समाजात आपण बऱ्याच वेळा बघतो की कितीही उपद्रव झाला, कितीही निर्बंध घातले तरी सहज हे नियम धाव्यावर बसवले जातात. गणेशोत्सवात मर्यादा सोडून मोठमोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावले जातात, त्यामुळं बऱ्याच जणांना त्रास होऊन शारीरिक इजा झाल्याचं आपण ऐकतो. यासाठी समाजानंच स्वतःहून यावर निर्बंध घालणं आवश्यक आहे. शासनानं वेगवेगळे कायदे केलेले आहेत, ते मनापासून अंमलात आणणं हे नागरिकांचं म्हणजेच आपलं कर्तव्य आहे हे विसरून चालणार नाही. मंडळी, सामाजिक जीवन सुरक्षित आणि सुखकर होण्यासाठी नागरिकांना भारतीय घटनेनं बहाल केलेले मूलभूत हक्कही काही निर्बंध घालूनच दिलेले आहेत. देशाची एकात्मता, सार्वभौमत्व आणि सुव्यवस्था टिकवणं हा उद्देश ठेवूनच आपण लोकशाहीचं स्वातंत्र्य उपभोगू शकतो. आपलं स्वातंत्र्य उपभोगताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्याच्या आड कोणी येऊ नये यासाठी घटनेमध्ये वेगवेगळे कायदे सांगितलेले आहेत. त्याचं पालन करतच आपण जीवन जगायचं आहे, अन्यथा आपण शिक्षेला पात्र होतो. शासनानं समाज विकासासाठी काही सुधारणा केल्या आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर पर्यावरण विषय घेता येईल. वसुंधरा स्वच्छ आणि सुंदर करणं, पर्यावरण विषयक नियम पाळणं हे सगळं ऐकण्यापुरतंच ठेवून आपण आपलं कर्तव्य विसरतो. त्याचप्रमाणे व्यापारी क्षेत्रातही भेसळयुक्त पदार्थ विकताना आपण पाहतो, त्यावर असलेले निर्बंध काही जण

0: हच झुगारून देतात. नियम आणि निर्बंध जगण्याच्या कलेच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. निर्बंध या शब्दाचा व्यवहारातला अर्थ आपण पाहिला, आता अध्यात्माच्या दृष्टिकोनातूनही तो जाणून घेऊया. क्रोधात भवती संमोहहा, संमोहात स्मृती विभ्रमहा, स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजेच काय, आपल्या मनावर निर्बंध घालून श्रीकृष्णानं मनाला लगाम घालायला सांगितलं आहे. क्रोधामुळं स्मृतीभ्रंश होऊन सारासार विचार करणाऱ्या बुद्धीचा ऱ्हास होतो आणि माणूस कोणतंही गैरकृत्य रागाच्या भरात करतो. खून, मारामाऱ्या किंवा असे गुन्हे अशा रागातूनच होतात. म्हणून माणसानं नेहमी आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनावर निर्बंध घालणं आवश्यक आहे. श्रोते हो, आपली व्यक्तिगत सुरक्षा, देशाची सुरक्षा यासाठी शासनानं घातलेले निर्बंध पाळून आपणच समाजविकासाला हातभार लावणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असायला हवं. बरोबर ना?
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐसी अक्षरे रसिके या साहित्य विषयक कार्यक्रमात निर्बंध हा ॲडव्होकेट कुमुदवती भोसले लिखित वैचारिक बंध ऐकलात. वाचन स्वर होता अमृता खानोलकर यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
6: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
5: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.
6: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
5: अटी लागू.

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र, एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर. श्रोतेहो 7:07 होत आहेत. यानंतर काही माहिती जाहिराती संदेश आणि ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत, प्रतीक्षा करूया.

0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी द्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
3: एक कळकळीची विनंती, कृपया रस्त्यावर किंवा कुठल्याही

0: सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. थुंकणं ही अतिशय किळसवाणी गोष्ट आहे. थुंकून रोगराईला आमंत्रण देऊ नका. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर कृपया थुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं किंवा धूम्रपान करणं हा गुन्हा आहे हे पण लक्षात ठेवा. दंडात्मक कारवाई टाळा. आपलं आणि इतरांचंही आरोग्य सांभाळा. कृपया रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
1: सतारीचे बोल असो
2: की मंजुळ बासरे,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
0: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
0: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: आकाशवाणी संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स शिखर परिषदेच्या समारोप सत्रात प्रतिपादन. एशियाटिक सोसायटीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला ज्ञानाचा साठा देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवावा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. गणेशोत्सवासाठी सर्वत्र जय्यत तयारी, प्रशासनही सज्ज. मुंबई पुण्यासह अनेक शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघानं पटकावलं विजेतेपद. आणि महिलांच्या टी ट्वेंटी आशिया चषकावर भारतीय महिला संघाची 8व्यांदा मोहोर. आता सविस्तर बातम्या. विविधता ही ब्रिक्स शिखर परिषदेची ओळख राहावी, सहकार्य ही प्रेरणा आणि प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत 18व्या ब्रिक्स परिषदेच्या समारोप प्रसंगी केलं. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याबद्दल मोदी यांनी चिंता व्यक्त केली आणि या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचंही अधोरेखित केलं. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर गेल्या 3 दिवसात पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह विविध देशांच्या प्रमुखांबरोबर 15 द्विपक्षीय बैठका घेतल्या, तसंच जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांशी अनौपचारिक चर्चा केल्या. देशातल्या काही राज्यांमध्ये आधीच समान नागरी कायदा आणला असून 2019 आधी भाजपा एनडीए शासित 21 राज्यांमध्ये हा कायदा आणू, असं गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आहे, तर ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त देशभरात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार असल्याचं शहा यांनी सांगितलं. लोकांच्या सहभागातून विकसित भारतच्या संकल्पनेला बळ देणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं. गृहमंत्री अमित शाह यांनी काल एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई इथं श्री गणेश ज्ञानआरती या हस्तलिखिताच्या विशेष प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. भारताची ज्ञानपरंपरा समृद्ध आणि चैतन्यमय आहे आणि तिच्या प्रकाशात संपूर्ण जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता आहे, असं शहा यांनी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: जो राष्ट्र अपनी स्मृति इतिहास परंपराए संस्कार अभिलेख भाषाएं व्याकरण की रक्षा करता है, वो कितने भी साल गुलाम रहे उसको कोई गुलाम नहीं बना सकता है. भारत इसका उदाहरण. नालंदा का पुस्तकालय तो जला सकते हैं, महीनों तक वहां से धुआं उठे इतनी प्रज्वलता से जला सकते हैं, मगर स्मृति और श्रुति से जो लोगों की चित

0: में चीती बनकर बसा है वो ज्ञान को कोई समाप्त नहीं कर सकता।
1: एशियाटिक सोसायटीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला ज्ञानाचा अफाट साठा देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवावा असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे आज आणि उद्या नवी मुंबईत हिंदी दिवस आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या संमेलनाचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असतील। यावेळी हिंदीच्या प्रसार आणि अंमलबजावणीमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना शाह यांच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे। तसंच बहुभाषिक ऍप भारतीचं लोकार्पण आणि पुण्यात उभारण्यात आलेल्या भारतीय भाषांमध्ये तातडीनं अनुवाद करणाऱ्या डेटा सेंटरचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाला आजपासून प्रारंभ होत आहे। राज्यभरात सर्वत्र श्री गणरायाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी झाली आहे। गणरायाच्या स्वागतासाठी फुलं, पूजेचं साहित्य, सजावटीचं साहित्य खरेदीसाठी काल बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती। सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाच्या आगमनासाठी आकर्षक सजावट रोषणाई केली आहे। प्रशासनानंही गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी चोख तयारी केली आहे। सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 7,500 अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गणेश चतुर्थीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। पुणे शहरासह अनेक ठिकाणी कालच गणेश मंडळांनी ढोल ताशाच्या गजरात गणरायाची मूर्ती मंडपात आणली। मुंबई, नाशिकमध्ये दिवसभर पाऊस सुरू असतानाही अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी अत्यंत उत्साहात ढोल ताशांच्या गजरात गणरायाची मूर्ती आणली। अहिल्यानगर जिल्ह्यात 255 गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्यात येत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून ठिकठिकाणी 22 वैद्यकीय पथकं तैनात करण्यात आली आहेत।

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेत काल भारतीय महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी अजिंक्यपद पटकावलं आणि आगामी FIH कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. महिला संघानं काल झालेल्या अंतिम सामन्यातल्या विजयानंतर या स्पर्धेतील विजेतेपदाची हॅट्रिक साधली. सानिका माने हिच्या एकमेव गोलच्या जोरावर भारतानं चीनवर मात केली.

0: पुरुष संघानंही दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. महिलांच्या टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव करत 8व्यांदा आशिया चषक पटकावण्याचा विक्रम केला. दुबईत काल झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 183 धावा केल्या. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी 129 धावांची विक्रमी सलामी भागीदारी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 19 षटकं आणि 4 चेंडूत 111 धावांवर बाद झाला. शेफाली वर्मा सामनावीर ठरली. हवामान. राज्यात काल मुंबई नाशिकसह अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स शिखर परिषदेच्या समारोप सत्रात प्रतिपादन. एशियाटिक सोसायटीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला ज्ञानाचा साठा देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवावा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. गणेशोत्सवासाठी सर्वत्र जय्यत तयारी, प्रशासनही सज्ज, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघानं पटकावलं विजेतेपद. आणि महिलांच्या टी ट्वेंटी आशिया चषकावर भारतीय महिला संघाची 8व्यांदा मोहोर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.
2: त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वम् एव केवलं हर्तासि, त्वम् त्वम् त्वम् हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं. ते मला माझ्यात पाहायला सांगतं.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण.
2: त्वम भूमी, त्वम आपहा, त्वम अनलहा, त्वम अनिलहा, त्वम नभा, वागना तस. अरे अरे, नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्रहा, त्वम इंद्रहा. गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको. तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू.
1: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत FM बँड 102.7 MHz. श्रोते हो, आज सकाळी 7:25 दिलखुलास, 7:45 ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 MHz.

नमस्कार, श्रोते हो, मी डॉक्टर अमोल लाहोडी. आता प्रामुख्याने मी ओरल अँड मॅक्झिलो फेशियल सर्जन आहे, तर त्याबद्दल मी बोलेल. क्लेफ्ट लिप आणि क्लेफ्ट पॅलेट म्हणजे तुम्ही असे बरेचसे मुलं बघितले असतील की दुभंगलेले ओठ किंवा दुभंगलेले टाळू हे असे मुलं जन्माला येतात. आणि असे मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा पालकांमध्ये संभ्रमावस्था होते की आता या मुलाचं करायचं काय. आणि जर तुम्ही खेड्यापाड्यामध्ये बघितलं असेल तर बाबा त्या कारणातनं कौटुंबिक वाद सुद्धा निर्माण होतात की बाबा मला असं अपत्य जन्माला आलंय. तर यासाठी निश्चित तुम्हाला घाबरायचं कारण नाहीये. हे सुद्धा आपण जे काही इलाज आहे, दुभंगलेले ओठ किंवा दुभंगलेले टाळू, हे सुद्धा आपण मॅक्झिलोफेशियल सर्जन्सच्या अंडरमध्ये आपण हे व्यवस्थित करून घेऊ शकतो. आपलं जे

0: मूल आहे ते व्यवस्थित जनसामान्यामध्ये व्यवस्थित वावरण्यायोग्य आपण त्या मुलाला आपण बनवू शकतो, पण ही लॉंग टर्म प्रोसिजर आहे. तर माझं सर्व श्रोत्यांना आव्हान असेल की जर दुबंगलेले ओठ किंवा दुबंगलेले टाळू असतील तर फक्त तेवढाच इलाज करू नये, कारण हा जो इलाज आहे हा साधारणतः 17 वर्षापर्यंत चालतो. हे सांगायचं म्हणलं तर 10व्या आठवड्यामध्ये आपण दुबंगलेल्या ओठाचं ऑपरेशन करतो, पहिल्या वर्षामध्ये आपण दुबंगलेल्या टाळूचं ऑपरेशन करतो. पण जनरली दुबंगलेल्या ओठ आणि टाळूचं ऑपरेशन केलं तर पालक परत येत नाहीत. आयडियली जरी आपण टाळूचं ऑपरेशन केलं असेल तरी दातांना येण्यासाठी ही हाडांची वरच्या हाडाची आवश्यकता असते. तर 7 ते 11 या वयोगटात, म्हणजे जेव्हा मिक्स डेंटिशन पिरियड असतो, मिक्स डेंटिशन म्हणजे काय की तुमचे दुधाचे दातही आहेत तुमचे परमनंट दातही आहेत, अशा स्टेजमध्ये सेकंडरी अल्व्युलर बोन ग्राफ्टिंग नावाची प्रक्रिया असते. म्हणजे तिथं आपण एक आर्टिफिशियल हाड टाकतो जेणेकरून जी काही नैसर्गिक दात पक्की दात येणार आहेत त्या दातांना येण्यासाठी मदत होईल.
1: श्रोते हो, 7:25

0: ची प्रक्रिया असते, म्हणजे तिथं आपण एक आर्टिफिशियल हार्ट टाकतो जेणेकरून जी काही नैसर्गिक दात पक्की दात येणार आहेत त्या दातांना येण्यासाठी मदत होईल.
1: श्रोतेहो 7:25 होत आहेत. यानंतर दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची गरज, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पुढाकार, ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा स्तरापर्यंत पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी केलेलं नियोजन आणि जनजागृती याबाबत आपण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्याकडून माहिती घेतली. त्याचबरोबर या उपक्रमात नागरिकांचा सहभाग, गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलनाला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी सुद्धा आपण जाणून घेतलं. खरं तर प्रशासकीय यंत्रणेकडून केलं जाणारं सूक्ष्म नियोजन आणि त्याला मिळणारा नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवात राज्यभरात कोल्हापूर जिल्ह्याचं काम उत्कृष्ट पद्धतीनं होत आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण संकलित निर्माल्याचं व्यवस्थापन, गणेश मंडळं, महिला, विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग याबाबतही जास्मिन मॅडम यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, दिलखुलास या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, मूर्ती आणि निर्माल्य संकलनानंतर त्याचं व्यवस्थापन सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून संकलित निर्माल्याचं पुढं काय केलं जातं आणि त्याचा पर्यावरणपूरक पद्धतीनं पुनर्वापर कसा केला जातो?
1: गाव स्तरावर निर्माल्य संकलन केला जाते. त्यानंतर त्याचं वर्गीकरण केला जाते. प्लास्टिकची, इतर सजावटीची जे वस्तू आहे ते वेगळं आम्ही करतो आणि जे विघटनशील निर्माल्य आहे, जसं हार, फुले, दुर्वा, पूजेसाठी वापरलेल्या वनस्पती, हे सगळं वस्तू एकत्रित करून याचे व्यवस्थापनासाठी आम्ही त्याच्या खतमध्ये रूपांतर करतो. आणि जे गणेश मूर्ती आहे त्यांच्या आम्ही फेरविसर्जन, काहीतरी न वापरलेला विहिरी किंवा खाणी असे कुंडमध्ये करतो. जास्तीत जास्त गणपती हे शाडूच्या मातीचे व्हावे यासाठी आम्ही जनजागृती आणि लोकांना प्रेरित करतो आहे. हेच शाडूचे गणपती जेव्हा आम्ही लोकांकडून संकलित करतो तेव्हा तेच माती आम्ही कुंभारांना परत देतो.
0: अच्छा.
1: तर त्या मातीचा पुनर्वापर होऊ शकते आणि दरवर्षी आमच्या घरी गणपती येऊ शकते.
0: हो.
1: दुसरं आहे की ज्या घरांमध्ये, गावांमध्ये जागेची कमी नसते तर घरामध्ये पण मातीच्या गणपती त्यांच्या शेतात किंवा घरामध्ये चांगल्या प्रकारे लोक त्यांच्या व्यवस्थापन करतायत.
0: अच्छा. म्हणजे लोकसहभाग आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं मिळतोय, त्यामुळं हा उपक्रम कोल्हापुरात चांगल्या पद्धतीनं राबवला जातोय. मॅडम, घनकचरा व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घनकचरा

0: व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत का आणि मग त्या काय नेमक्या?
1: कोणताही सण उत्सव म्हटलं की उत्साहाचा विषय असते आणि उत्साहामध्ये खरेदी पण भरपूर करतात लोक आणि जुना साहित्य पण घराच्या काढला जातो. तर यामध्ये घनकचराच्या जे उत्पादन आहे ते जास्त जनरेशन होतो आणि घराची स्वच्छता सण उत्सवचे वेळी केली जाते. त्यामध्ये जुने न वापरलेले साहित्य जसा कापडी साहित्य असेल, चप्पल असेल, बूट असेल, जुनी काद्या, लाकडी वस्तू जुनी, असं भरपूर काही साहित्य असते जे काढला जाते घरातून वार्षिक स्वच्छता म्हणून किंवा सणासाठी आपलं घर स्वच्छ करण्यासाठी. तर यावेळी ही जे बल्कमध्ये वेस्ट जनरेट होतो याच्या पर्यावरणावर काही परिणाम होतो की कुठेतरी डंप केला जाते ग्रामपंचायतीमध्ये, काहीतरी गायरान जागेमध्ये डंप केला जाते किंवा रस्त्याच्या कडेने तो डंप केला जातो. कारण की तो जो डेली आम्ही ओला सुका कचरा कलेक्ट करतो त्यामध्ये एवढी कॅपॅसिटी ग्रामपंचायती नसते की एवढा बल्कमध्ये ते करू शकतात. कोणताही भंगारवाला जुने कापड किंवा जुने बूट असा साहित्य कोणी भंगारवाला पण विकत घेत नाही. ई वेस्टचा पण योग्य व्यवस्थापन होत नाही. तर यावर्षी एप्रिल 2026 पासून नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम लागू झाले आहे. त्याची पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा परिषदमध्ये विचारणा करताना हे लक्षात आलं की चार कॅटेगरीचा जे कचरा आहे, ओला कचरा, सुका कचरा, विशेष काळजी कचरा आणि सॅनिटरी कचरा, ही सगळं आम्ही डेली कलेक्शन करू शकतो. परंतु ही जे कचरा आहे जे भंगारवाल्याकडे जात नाही, ही चार कॅटेगरीज मध्ये येत नाही आणि जे वर्षातून जनरली एकदा किंवा दोनदा काढला जातो याच्यासाठी कोणतीही व्यवस्था तयार नाही आहे. तर या वर्षी 3 आणि 4 सप्टेंबर गणेशोत्सवच्या 1 आठवडा साधारणतः पूर्वी आम्ही हे नियोजन केले की गावोगावी मोठी ट्रोली किंवा ट्रॅक्टर त्यांनी ग्रामपंचायतीने फिरवायचे, लोकांकडून असा साहित्य गोळा करायचे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन ग्रामपंचायती स्तरावर त्यांनी पुढे करायचे. या पार्श्वभूमीवर 38 टन एवढा कचरा ग्रामपंचायतीने कलेक्ट केला आहे. त्यामध्ये न वापरलेले कापडी साहित्य, लाकडी साहित्य, प्लास्टिकची वस्तू, धातूची वस्तू, इवन धार्मिक जीर्ण जे झालेली पुस्तक किंवा मूर्ती असेल, इतर धार्मिक साहित्य, या प्रकारचे कचऱ्याचा समावेश आहे. हे आम्ही पहिल्यांदाच राबवले आणि 38 टन कचरा 2 दिवसात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोळा झालाय, तो पण फक्त ग्रामपंचायतीचे एरियामधून. तर आमच्यासाठी खूप उत्साहाची गोष्ट आहे. परंतु पहिल्यांदा करताना आम्हाला यामध्ये काही चॅलेंजेस सुद्धा समोर आले आहे. तर कोल्हापूरमध्ये जनरली दसऱ्याचा सण हे असते की ज्याच्या पूर्वी वार्षिक स्वच्छता घराची केली जातो. तर ही आम्ही पायलट म्हणून 3 आणि 4 सप्टेंबरला घेतला होता. याचा एक अजून मोठा कार्यक्रम आम्ही दसऱ्याचे अगोदर घेणार आहे, जेव्हा लोकांचे जे धार्मिक कॅलेंडर आहे, सोशल कॅलेंडर आहे, त्यामध्ये त्या डेट्सची तो मॅच होईल आणि त्यामध्ये अजून जास्त संकलन आम्हाला करता येईल. इव्हन ई कचरा आम्ही यामध्ये कलेक्ट केले. आता ग्रामपंचायत स्तरावर तो कचरा कलेक्ट झाला आहे. पुढचा चॅलेंज आहे की फॉरवर्ड लिंकेजेस शोधणे, की असा कोणता बायर आहे किंवा वेंडर आहे जो रिसायकल या वेगवेगळ्या प्रकारच्या कचऱ्याला करू शकतो. कधीही आम्ही रिसायकलशी बोलतो तर त्यामध्ये हे लक्षात येते की जर क्वांटिटी खूप कमी असेल तर त्यांना तो ट्रान्सपोर्टेशन परवडत नाही. पण ही जे 2 दिवसाची मोहीम आम्ही घेतली तर प्रत्येक प्रकारच्या जे साहित्य आहे ते मोठ्या प्रमाणात जमा झाले आहे. आता आम्ही जेव्हा रिसायकलर्सना कॉन्टॅक्ट करणार तर त्यांना ही क्वांटिटी ट्रान्सपोर्टेशनसाठी परवडेल आणि ते रिसायकलर्स गावोगावी जाऊन कलेक्ट करू शकतात. कारण की त्यांना घरोघरी कलेक्ट करण्याची आवश्यकता नाही, तो कलेक्शनचा काम ग्रामपंचायतीने स्वतः केले आहे.
0: अच्छा.
1: तर यावरून 3 आणि 4 सप्टेंबरचा आम्ही एक छोटा पायलट घेतले पूर्ण जिल्ह्यामध्ये. आम्हाला आशा आहे प्रशासन म्हणून आणि लोकांचा पण सहभाग मिळतो आहे की दसऱ्यापूर्वी अजून मोठा कार्यक्रम याच शृंखलामध्ये आम्ही घेऊ शकतो आणि पुढच्या वर्षीपासून दरवर्षी कोल्हापूर एक नवीन उपक्रम राज्याला देईल.
0: अच्छा, खूप चांगला उपक्रम आहे मॅडम. आणि यामुळं जो गावोगावी किंवा सार्वजनिक ठिकाणी जो कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसतो तर तो कमी होण्यासाठी निश्चित या उपक्रमाचा उपयोग होईल असं वाटतं. राज्यभर हा उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीनं राबवला

0: जातोय. आपल्या जिल्ह्याची गरज आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषदेनं या उपक्रमाचं नियोजन कसं केलंय, म्हणजे ग्रामपंचायतींपासून ते जिल्हा स्तरापर्यंत याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं होत आहे?
1: बघा, यामध्ये शेवटी तर ग्रामपंचायत आणि लोक रिस्पॉन्सिबल आहे.
0: हो,
1: त्यांचा सहभाग आहे, त्यामुळे आम्ही चांगला करतो. परंतु प्रशासनाच्या वतीने आम्ही जिल्हा स्तरावरून आमचे मीटिंग्स होतात. आम्ही तालुका स्तराचे अधिकाऱ्यांना निर्देश देतो, ते ग्रामपंचायत स्तरावर निर्देश आमचे पासून होतात. जिल्हा लेवलवरूनच आम्ही आमचे जे विभाग प्रमुख आहे, जे क्लास वन क्लास टू दर्जेचे अधिकारी आहे, त्यांना नोडल अधिकारी म्हणून काही काही ग्रामपंचायती देतो, काही तालुक्यांचा पदभार देतो. तर ही जे कालावधी आहे त्यामध्ये सगळं संनियंत्रण ठेवणे आणि विसर्जन प्रॉपर होईल, पर्यावरणपूरक आपला गणेशोत्सव होईल याची जबाबदारी त्या त्या अधिकाऱ्यांची असते. परंतु यासोबत आमचे सगळे जे लोकप्रतिनिधी आहे ग्रामपंचायत स्तरावर, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर, त्यांचा सहभाग त्यामध्ये आम्ही घेतो. आम्ही जसं आम्ही अगोदर सांगितले, एनजीओचा सहभाग त्यामध्ये असते. आणि असा करून आम्ही सगळ्यांचा सहभाग घेऊन लोक चळवळी म्हणून हे कार्यक्रम पुढे नेतो आहे.
0: अच्छा, म्हणजे सूक्ष्म नियोजन, पाठपुरावा आणि त्याची अंमलबजावणी अशा तीन टप्प्यामध्ये आपला कार्यक्रम राबवला जातोय.
1: हा, कोणताही कार्यक्रम जर तुम्हाला सक्सेस पर्यंत न्यायचे असेल तर हे तिन्ही टप्पे नेहमी महत्वाचे आहे आणि त्याच्या सोबत लोकसहभाग.
0: हो, खरंय. मॅडम, गणेशाची मूर्ती ही श्रद्धा आणि भावनेशी जोडलेली असते, त्यामुळे पर्यावरणाचा संदेश देताना लोकांच्या भावना जपत त्यांना पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणं हे खूप महत्वाचं ठरतं. जनजागृतीच्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं नेमके कोणते प्रयत्न केले जात आहेत?
1: जनजागृतीसाठी आम्ही अगदी ग्रामपंचायत लेवलवर आमची शाळा असो, आमचे कर्मचारी असो किंवा ग्रामपंचायतमध्ये लोक असतील, सगळ्यांचा आम्ही सहभाग घेतो यामध्ये. त्यांचे मार्फत शाडूची मूर्ती वापरायची, प्लास्टिकचा वापर कमी करायचे, लोककलामध्ये जे वाद्य आहे त्यांचा वापर करायचे, या सगळी गोष्टींवर आम्ही भर देतो. आणि शेवटी जसं आम्ही सांगितले की काहीतरी पर्यावरणपूरक संदेश त्यामधून गेला पाहिजे, तर सध्या कोल्हापूरचे गावगावी हे संदेश पोहोचला आहे की आपल्याला जलस्रोत दूषित न करता, कारण की त्या जलस्रोतामधून भरपूर गावांची पाणी पुरवठा योजना सध्या सुरू आहे, तिथे प्रदूषित न करता जे न वापरलेले जुने विहीर आहे तसे ठिकाणी आता गणपती मूर्तींचा विसर्जन होते आहे.
0: श्रोते हो, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्याकडून जाणून घेतली. श्रद्धा आणि पर्यावरण रक्षण यांचा सुंदर समतोल राखत आनंदानं गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचाही सहभाग किती महत्वाचा आहे हे या संवादातून स्पष्ट झालंय. मॅडम, आपण खूप छान पद्धतीनं माहिती देत आहात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोते हो, आता ऐकूया साधना सरगम यांच्या आवाजातील ही रचना.

श्रोतेहो, साधना सरगम यांच्या स्वरातील आशिष विलेकर यांची रचना आत्ताच आपण ऐकली. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळात 7:45 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार. ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्युपिटर हॉस्पिटलचे ऑन्को सर्जन डॉक्टर जयपाल रेड्डी आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशीच आपण आज गप्पा मारणार आहोत. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार.
2: कॅन्सर या विषयावरती आपल्याशी बोलायचंय. खरं तर कॅन्सर म्हणलं की पहिल्यांदाच पेशंट घाबरून जातात. त्यांना असं वाटत असतं की कॅन्सर झालं म्हणजे सगळं संपलं. तर खरंच कॅन्सर हा जीवघेणा आजार असू शकतो का, किंवा कॅन्सर मधनं आपण बरे होऊ शकतो का?
3: सो कॅन्सर किंवा कॅन्सरचं निदान झालं की घाबरणं हा एक स्वाभाविक मानवी भावना आहे. पण कॅन्सर म्हणजे आयुष्याचा शेवट नाही. आज अनेक प्रकारचे कॅन्सर हे वेळेवर निदान झाल्यास आणि योग्य उपचार घेतल्यास पूर्णपणे बरे होऊ शकतात. त्यामुळे कॅन्सर बद्दल भीती न बाळगता पण कॅन्सरकडे दुर्लक्षही करणं चुकीचं ठरेल.
2: जसं तुम्ही म्हणालात सर की निदान लवकरात लवकर होणं गरजेचं आहे, पण हे निदान होण्यासाठी आपल्याला अशी कुठली लक्षणं शरीरामध्ये जाणवतात ज्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मग जवळच्या डॉक्टरांना त्यासाठी संपर्क केला पाहिजे? कारण शरीरात वेगवेगळे अवयव आहेत, ऑर्गन्स आहेत, आणि त्या प्रत्येकाला होणारा कॅन्सर हा वेगवेगळा असतो. मग लक्षणं कशी ओळखायची आणि कधी डॉक्टरांकडे जायचं?
3: सो कॅन्सरच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये किंवा अवस्थेमध्ये काही ठराविक लक्षणे नसतात, पण शरीरात काही महत्वाचे बदल होत असतात त्याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. जसे की तोंडात न भरणारी जखम जी 2 ते 3 आठवड्यापेक्षा जास्त कालावधी घेते, शरीरावर आलेली नवीन गाठ जी झपाट्याने वाढत जाती आहे, शौच किंवा लघवी वाटे रक्तस्त्राव होणे किंवा काही कारण नसताना वजन कमी होणे, सततचा राहणारा खोकला किंवा त्याबरोबर आवाज बसणे, ही सर्व काही महत्वाची लक्षणं आहेत जी कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. ही लक्षणं म्हणजे कॅन्सरच असं नाही, पण अशी लक्षणं आढळून आल्यास लवकरात लवकर कॅन्सर तज्ज्ञाचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
2: खरं तर या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या जर का आपण रेग्युलर वेळेमध्ये बघितल्या तर आपल्याला कॅन्सर डायग्नोस करणं सहज सोपं जातं. पण बऱ्याचदा भीतीमुळे लोक या गोष्टींची तपासणीच करत नाहीत की अरे बापरे कॅन्सर निघाला तर, म्हणूनच कॅन्सरची तपासणी केली जात नाही. बऱ्याच अत्याधुनिक सर्जरीची टेक्नॉलॉजी आता आपल्याकडे आलेली आहे, तर कॅन्सरमध्ये सर्जरीचा नेमका काय रोल असतो याबद्दल सांगा.
3: सो कॅन्सर साठी लागणारी ही शस्त्रक्रिया ही खूप जुन्या काळापासून चालत आलेली एक अत्यंत महत्वाची ट्रीटमेंटची पद्धत आहे. ह्यामध्ये ज्या अवयवाचा कॅन्सर झालेला असतो तो पूर्णपणे काढून रुग्णाला बरं करण्याचा प्रयत्न केला जातो. असे अनेक प्रकारचे कॅन्सर आहेत ज्यामध्ये सर्जरी ही एक महत्वाची ट्रीटमेंट आहे. जसे की तोंडाचा कर्करोग, थायरॉइड ग्रंथीचा किंवा स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, अन्ननलिका किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग, त्याचप्रमाणे जठराचा, गर्भाशयाचा किंवा मूत्रपिंडाचा कर्करोग, असे अनेक कॅन्सर आहेत ज्यामध्ये सर्जरी हे एक इम्पॉर्टंट आणि क्युरेटिव्ह ट्रीटमेंट ऑप्शन आहे.
2: कॅन्सर म्हणल्यानंतर त्याला फक्त सर्जरीचाच ऑप्शन आहे का, अजूनही काही ऑप्शन्स आहेत याबद्दलही बोलूयात, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 0206675555, 0206675555.

0: 37555 आणि 020 27 99 27 99 020 27 99 27 99 श्रोते हो, ज्युपिटर हॉस्पिटलचे ऑन्कोसर्जन डॉक्टर जयपाल रेड्डी आपल्या बरोबर आहेत आणि कॅन्सर या विषयावर आपण त्यांच्याशी बोलतोय. सर, जसं मी म्हणाले की कॅन्सरमध्ये सर्जरी एवढा एकच पार्ट असतो का, अजूनही काही वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट दिल्या जातात, त्याबद्दलही सांगा.
1: सो कॅन्सर ट्रीटमेंटसाठी भरपूर उपचार पद्धती आहेत.
0: बर,
1: त्यातला एक महत्वाचा आहे शस्त्रक्रिया.
0: ओके.
1: त्याबरोबर किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, इम्युनोथेरपी आणि काही टार्गेटेड थेरपी हे सुद्धा ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत.
0: अच्छा,
1: मग कोणाला कुठली ट्रीटमेंट द्यायची, सिंगल मॉडेलिटी ट्रीटमेंट द्यायची की कॉम्बिनेशन ट्रीटमेंट द्यायची, हे त्या रुग्णाचा अवयवाचा, कुठल्या अवयवाचा कॅन्सर आहे, कुठल्या स्टेजचा कॅन्सर आहे आणि त्या इन जनरल त्या रुग्णाची जनरल कंडिशन कशी आहे ह्यावर ठरवलं जातं. साध्या भाषेत सांगायचं तर अर्ली स्टेज कॅन्सर किंवा पहिल्या आणि दुसऱ्या स्टेज कॅन्सर मध्ये सिंगल मॉडेलिटी ट्रीटमेंट लागते, ज्यामध्ये जास्त वेळेला सर्जरीचा वापर केला जातो.
0: ओके.
1: स्टेज थ्री आणि स्टेज फोर कॅन्सर ह्यांना अडव्हान्स कॅन्सर म्हटले जातात आणि अशा कॅन्सरमध्ये कुठलीही सिंगल मॉडेलिटी ट्रीटमेंट पूर्णपणे कॅन्सरला बरं करू शकत नाही.
0: ओके.
1: म्हणून अशा स्टेजमध्ये आम्ही सर्जरी बरोबर किमोथेरपी किंवा रेडिएशन असे कॉम्बिनेशन ट्रीटमेंट वापरून कॅन्सर बरा करण्यासाठी प्रयत्न केला जातो.
0: अच्छा, जसं आता तुम्ही म्हणालात की केमो किंवा रेडिएशन आणि सर्जरीचं कॉम्बिनेशन केलं जातं, तर याबद्दलही लोकांच्या मनामध्ये भीती असते किंवा त्यांना असे प्रश्न असतात की आता सर्जरी झाली ना, गाठ काढून टाकली ना, मग परत रेडिएशन कशाला घ्यायचं किंवा केमो कशाला घ्यायची, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? आफ्टर सर्जरी याचा रोल काय असतो कॉम्बिनेशन ट्रीटमेंटमध्ये?
1: सो जसं तोंडाचा कर्करोग भारतामध्ये सर्वात जास्त आढळला जाणारा कर्करोग आहे, जास्त करून पेशंट जेव्हा आमच्या ओपीडीमध्ये येतात तर त्यांचं निदान हे स्टेज थ्री मध्ये असतं. अशा वेळेला नुसत्या सर्जरीने तो कॅन्सर पूर्णपणे बरा होत नाही.
0: ओके.
1: स्टडीज मध्ये असं लक्षात आलेलं आहे की नुसत्या सर्जरी केल्यानंतर सुद्धा 40-50% पेशंट हे परत आजार घेऊन येतात आणि अशा रुग्णांचा ओव्हरऑल क्युअर रेट कमी करण्यासाठी रेडिएशन आणि त्याबरोबर काही जणांना जर किमोथेरपी जर आपण जोड अशी ट्रीटमेंट दिली तर त्यांचे बरे होण्याचे प्रमाण खूप चांगले वाढते.
0: आता ज्या वेळेला आपण सर्जरीचा पार्ट बोलतो त्यावेळेला एखाद्या अवयवाला जर कॅन्सर झाला तर तो अवयव काढून टाकला जातो. फॉर एक्झाम्पल आपण जर ब्रेस्ट कॅन्सर बद्दल बोललो तर बऱ्याच स्त्रियांच्या मनात ही भीती असते की मग ब्रेस्ट काढून टाकली जाईल आणि त्यामुळे त्या खूप घाबरतात या गोष्टीला, तर याबद्दल काय सांगाल? प्रत्येक वेळेला ऑर्गन काढावाच लागतो का?
1: सो आधीच्या काळामध्ये कुठल्याही अवयवाला जर कॅन्सर झाला तर तो अवयव पूर्ण काढणे हा एक स्टँडर्ड ट्रीटमेंटचा पार्ट होता. पण जसं सायन्स ऍडव्हान्स झालेला आहे, जशा स्टडीज मॅच्युअर झालेल्या आहेत, आजकाल ऑर्गन प्रिझर्वेशन सर्जरी किंवा फंक्शन प्रिझर्वेशन सर्जरी ह्यावर जास्त भर दिला जातो. म्हणजे कॅन्सरला बरं करण्यासाठी जी काही प्रिन्सिपल्स फॉलो करायचे ती प्रिन्सिपल फॉलो करून कर्करोग कसा काढता येईल आणि त्याचबरोबर जसं ब्रेस्ट प्रिझर्वेशन कसं करता येईल किंवा ब्रेस्ट कन्झर्वेशन कसं करता येईल ह्यावर जास्त भर दिला जातो.
0: अच्छा, कॅन्सर बद्दलच्या अशाच गोष्टी जाणून घेऊयात पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 020 66 37 55 55, 020 66 37 55 55 आणि 020 27 99 27 99, 020 27 99 27 99. ज्युपिटर हॉस्पिटलचे ऑन्कोसर्जन डॉक्टर जयपाल रेड्डी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण बोलतोय. डॉक्टर, जेव्हा आपण कॅन्सर बद्दल बोलतो तेव्हा तुम्ही म्हणालात की रोबोटिक्स शस्त्रक्रिया सुद्धा केली जाते. आता आम्ही जॉईंट रिप्लेसमेंट मध्ये सुद्धा ऐकलेलं आहे की रोबोट आलेले आहेत, तसं कॅन्सरमध्ये सुद्धा रोबोटिकनी शस्त्रक्रिया केली जाते, तर रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय, हे रोबोट्स करतात का?
1: हा एक खूप कॉमन मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमज आहे की रोबो शस्त्रक्रिया करतो. सर्जन शस्त्रक्रियेमध्ये कॅन्सर सर्जनच सर्जरी करतो, फक्त तो अत्याधुनिक रोबोटिक इन्स्ट्रुमेंट्स वापरून ही सर्जरी करतो, त्यामुळे ही सर्जरी खूप अचूक आणि अत्यंत सेफली केली जाते.
0: अच्छा, तर कॅन्सर बद्दल खूप छान माहिती सर तुम्ही देताय, पण जाता जाता आपल्या श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल, कॅन्सर प्रिव्हेंट करणं शक्य आहे का?
1: सो कॅन्सर प्रिव्हेंट करणं शक्य आहे काही प्रमाणात, त्यामुळे कॅन्सरचं नाव ऐकून घाबरून न जाता, त्याची भीती न बाळगता, कॅन्सरच्या महत्वाच्या चेतावणी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी कॅन्सर तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आज अनेक प्रकारचे कॅन्सर आहेत ज्यामध्ये लवकर

0: निदान झाले, आज निदान क्षेत्रामध्येही बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे. त्याचबरोबर सर्जरी, रेडिएशन, किमोथेरपी आणि इमोथेरपी अशा प्रत्येक ब्रांचेसमध्ये ऍडव्हान्समेंट आहेत, ज्यामुळे कॅन्सर डिटेक्ट करण्याचं किंवा कॅन्सर क्युअर करण्याचं प्रमाण पूर्ण बऱ्यापैकी वाढलेलं आहे.
1: अच्छा.
0: आणि भरपूर असे रुग्ण आहेत जे निदान झाल्यानंतरही ट्रीटमेंट कम्प्लीट करून बरे होऊन आपलं आयुष्य व्यवस्थित जगत आहेत, किंवा ते आपल्या जुन्या दैनंदिन
1: रुटीन
0: लाईफ मध्ये रुजू झालेले आहेत.
1: तेव्हा कॅन्सरची भीती मनात न बाळगता लवकरात लवकर त्याचं निदान करणं आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याच्यावरती उपचार घेणं हा एक उत्तम पर्याय असू शकतो. म्हणूनच कॅन्सरची भीती बाळगू नका. याच विषयावर आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंट साठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 020-66-37-55-55, 020-66-37-55-55 आणि 020-27-99-27-99, 020-27-99-27-99.
2: प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोतेहो, यानंतर ऐकूया साधना सरगम आणि सहकलाकारांच्या आवाजात ही भक्तिरचना.

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र, एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्सवर. श्रोतेहो 8 वाजतायत. समाचार प्रभात हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आता आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रतीक्षा करूया.

श्रोतेहो, कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही माहिती आणि घटनांचा आढावा घेणारा कार्यक्रम कोल्हापूर दर्पणमध्ये आपलं स्वागत आहे. विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाची सुरुवात झाली आहे. मंगलमूर्तीच्या स्वागतासाठी संपूर्ण कोल्हापूर शहर सज्ज झालं आहे. घराघरामध्ये वातावरण अतिशय मंगलमय आहे. सार्वजनिक मंडळांचे देखील उत्साहाची लाट आहे. अशा वातावरणात गणेश उत्सवाच्या मांगल्याच्या पर्वात बाप्पाच्या स्वागतासाठी कोल्हापूरकरांची लगबग कालपासूनच सुरू होती. अनेकांनी दीड दिवसाचा गणपती रविवारी म्हणजेच काल घेऊन गेले आहेत. सजावट, पूजा यांच्या साहित्यासाठी खरेदी देखील जोरदार सुरू होती. हातात खरेदीची पिशवी, डोक्यात बाप्पाच्या सजावटीचं नियोजन आणि चेहऱ्यावर गणरायाच्या आगमनाचा आनंद घेऊन कोल्हापूरकर काल रविवारी बाजारपेठेत दाखल झाले होते. लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास उरले असताना कोल्हापूरकरांच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आलं होतं. खरेदीसाठी गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्यानं उलाढाल देखील त्याच प्रमाणात झाली आहे.

श्रोते हो, गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सकाळी 6 वाजल्यापासूनच ही गर्दी असल्यानं एसटी व्यवस्थापनानं ही गर्दी लक्षात घेता 2 दिवसात मुंबई, पुणे आणि कोकणात 300 अधिक एसटी बसेस सोडल्या आहेत. गणेश उत्सवासाठी कोल्हापूरत येणाऱ्या आणि परत प्रवासाला जाणाऱ्या गणेश भक्तांचा गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई ते कोल्हापूर दरम्यान अतिरिक्त गणपती विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. अन्य शहरातून कोल्हापूरकडे येणाऱ्या भक्तांसाठी हा मोठा दिलासा आहे. आरटीओकडून 50 बसेसची तपासणी देखील झाली आहे. प्रवाशांची लूट होऊ नये यासाठी परिवहन महामंडळ आणि प्रादेशिक परिवहन विभागानं ही विशेष दक्षता घेतली आहे. दिवसभरात 50 खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली. त्यात जादा भाडे आकारणाऱ्या एका बसवर कारवाई झाली आहे. या तपासात 7 अधिकारी कार्यरत असल्याचं उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी मनोज ओतारी यांनी सांगितलं.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, गणरायाचे आगमन उत्साहात आणि जल्लोषात व्हावं, मिरवणुकीच्या नावाखाली हुल्लडबाजी खपवून घेतली जाणार नाही, आवाज मर्यादेचं पालन करून साऊंड सिस्टीमला परवानगी आहे, मात्र प्रेशर मीडसह अनेक उपकरणे वापरून आवाज वाढवण्याचे निदर्शनास आल्यास जाग्यावर कारवाई केली जाईल, मंडळाकडून घातक लेझर, प्रेशर मीड, योग्य आकाराचे

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, गणरायाचे आगमन उत्साहात आणि जल्लोषात व्हावं, मिरवणुकीच्या नावाखाली हुल्लडबाजी खपवून घेतली जाणार नाही, आवाज मर्यादेचं पालन करून साऊंड सिस्टीमला परवानगी आहे, मात्र प्रेशर मीडसह अनेक उपकरणे वापरून आवाज वाढवण्याचे निदर्शनास आल्यास जाग्यावर कारवाई केली जाईल, मंडळाकडून घातक लेझर प्रेशर मीड योग्य आकाराचे स्ट्रक्चर उभारले आहेत का याची तपासणी करावी, असं आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केलं आहे. श्रोतेहो, काल गंगावेश, ताराबाई रोड, महाद्वा रोड, पापाची तिकटी, बाजार गेट, शिवाजी रोड, शाहूपुरी आणि राजारामपुरी परिसरात वाहनांची संख्या वाढल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. खरेदीसाठी थांबलेले नागरिक आणि गणेश उत्सव मंडळानं उभारलेले मंडप यामुळं वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.

क्षणाचा आनंद आपण घेत आहात. श्रोतेहो, 8:30 वाजतायत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सेकंद झालीत, ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा नवी दिल्लीत समारोप. ब्रिक्सची विविधता हीच या गटाची ओळख आणि सहकार्य हीच प्रेरणा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. हिंदी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी मुंबईत अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार. गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाला आजपासून प्रारंभ. आणि T20 आशिया चषकावर महिला क्रिकेट संघाची मोहोर. आता सविस्तर बातम्या. ब्रिक्स हा केवळ राष्ट्रांचा समूह नसून तो समस्यांवर तोडगा काढण्यासाठीचा मंच आहे. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी कालबद्ध कृती महत्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते. ब्रिक्सची विविधता हीच या गटाची ओळख आणि सहकार्य हीच प्रेरणा असायला हवी. तसंच या गटाची प्रगती मानवतेच्या हितासाठी योगदान देणारी असावी अशी आशा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. गेल्या दोन दिवसातील चर्चांमुळे आपली ही धारणा अधिक दृढ झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
2: भारत ने ब्रिक्स के मंच से मित्रता, सहभागिता और सहयोग को आगे बढ़ाया है. हमारा प्रयास रहा है कि ब्रिक्स कोऑपरेशन केवल सरकारों तक सीमित न रहे. हमारे एंटरप्रेनर्स, फार्मर्स, रिसर्चर्स, विमेन, यूथ और सामान्य नागरिक भी इसके सक्रिय भागीदार बने. हमने ब्रिक्स कनेक्ट के माध्यम से स्किल्स, एम्प्लॉयबिलिटी, विमेन इन वर्कफोर्स, सोशल सिक्योरिटी और कैपेसिटी बिल्डिंग को बढ़ावा दिया है.
1: शिखर परिषदेत स्वीकारलेला नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि भविष्यातील सहकार्यासाठी स्पष्ट दिशा देईल अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. ब्रिक्समधील सहकार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचायला हवा असंही ते म्हणाले. या परिषदेत जागतिक प्रशासन सुधारणा, आंतरराष्ट्रीय व्यापार, दहशतवाद, शांतता आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल, आरोग्यसेवा आणि शाश्वत विकास यासह प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारमंथन झालं. ब्रिक्स नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि स्वरूपांचा तीव्र निषेध केला आणि दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता स्वीकारल्याचं नवी दिल्ली घोषणापत्रात नमूद करण्यात आलं आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठका केल्या. गेल्या तीन दिवसात विविध देशांचे राष्ट्रप्रमुखांबरोबर 15 अधिकृत बैठका झाल्या. याव्यतिरिक्त पंतप्रधान आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांशी अनेक औपचारिक चर्चाही केल्या. काल त्यांनी कझाकस्तान, इजिप्त, इंडोनेशिया, फिलिपिन्स, दक्षिण आफ्रिका, बुरुंडी, नायजेरिया आणि युगांडा या देशांच्या नेत्यांशीही द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीच्या सन्मानासाठी एनडीएमधील घटक पक्ष आणि विविध स्वयंसेवी संस्था 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवतील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुंबईत सांगितलं. जनभागीदारीच्या माध्यमातून विकसित भारताच्या संकल्पनेला हातभार लावणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं ते म्हणाले. प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांची संपूर्ण परिसंस्था आणि उत्पादन साखळी पूर्णपणे भारताच्याच हातात राहील याची खात्री करावी असं आवाहन शहा यांनी भारतीय रत्न आणि आभूषण उद्योजकांना काल केलं. मुंबईत आयोजित 52व्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स सोहळ्याला संबोधित करताना ते बोलत होते. त्यांनी काल एशियाटिक सोसायटी ऑफ इंडिया इथं श्री गणेश ज्ञान आरती या हस्तलिखितांच्या विशेष प्रदर्शनाचं उद्घाटनही केलं. भाजपा शासित किंवा मित्रपक्षांची सत्ता असलेल्या 21 राज्यांमध्ये 2029 पूर्वी समान नागरी कायदा लागू होईल असं अमित शहा यांनी काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

यापूर्वी अनेक राज्यांमध्ये यूसीसी लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकारने भारतीय न्याय संहितेद्वारे देशाची फौजदारी न्यायव्यवस्था बळकट केली असून अनेक राज्यांमध्ये एका वर्षात गुन्हेगारांना शिक्षा होण्याचं प्रमाण 30% वाढलं आहे. 3 वर्षांच्या आत न्याय मिळवून देणं सुनिश्चित करण्यासाठी एक यंत्रणा उभारली जात असल्याचंही शहा यावेळी बोलताना म्हणाले. हिंदी दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. 1949 याच दिवशी संविधान सभेने देवनागरी लिपीतील हिंदी भाषेला देशाची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारलं होतं. आज हिंदी ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक असून 52 कोटींहून अधिक लोकांची ती मातृभाषा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी मुंबई इथं आयोजित हिंदी दिवस 2026 या कार्यक्रमात आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध क्षेत्रातील अभ्यासक, साहित्यिक, शिक्षणतज्ञ, खासदार, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहतील. अमित शहा 2025-26 या वर्षासाठीचे राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कार प्रदान करतील. राजभाषा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा या पुरस्कारांद्वारे सन्मान केला जातो. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गणेशोत्सवानिमित्त आज देशभर सार्वजनिक ठिकाणी तसंच घरोघरी उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान गणेश हे ज्ञान, समृद्धी आणि शुभ कार्यांच्या प्रारंभाचं प्रतीक आहेत. श्री गणेश सर्वांच्या जीवनात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवोत अशी प्रार्थना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गणेश चतुर्थीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र जय्यत तयारी आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1893 या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं. तेव्हापासून पुण्याचा गणेशोत्सव हा सामाजिक एकता आणि जनजागृतीचं प्रतीक बनला आहे. पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा हे 5 प्रमुख गणपती या उत्सवाचं मुख्य आकर्षण आहेत. गर्दीचं नियोजन, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षा यासाठी पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. हरितालिका तीज च्या निमित्ताने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. माता गौरी आणि भगवान शंकराच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सौभाग्य, सुख, शांती आणि समृद्धी येवो आणि ही पृथ्वी सदैव हिरवीगार, आरोग्यसंपन्न आणि समृद्ध राहो अशी कामना त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात व्यक्त केली आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ काल एमटीएल गया या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारताने निषेध केला आहे. आतापर्यंत 13 भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे तर बेपत्ता असलेल्या एका भारतीय नागरिकाचा शोध अद्याप सुरू आहे अशी माहिती ओमानमधील भारतीय दूतावासाने निवेदनाद्वारे दिली आहे. व्यापारी जहाजं, खलाशी, नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं अस्वीकार्य असल्याचं भारतानं म्हटलं आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज वाहतुकीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी इराण आणि आखाती देशांमध्ये आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांनी काल ही माहिती दिली. काही आखाती देशांच्या विनंतीवरून हा निर्णय इराण आणि ओमान यांनी संयुक्तपणे घेतला असल्याचं इराणच्या वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 5000 बसेस दाखल केल्या जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काल दिली. एसटीची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असं त्यांनी सांगितलं. महिलांच्या T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 52 धावांनी पराभव करत 8व्यांदा आशिया चषक पटकावण्याचा विक्रम केला. दुबईत काल झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 183 धावा केल्या. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी 129 धावांची विक्रमी सलामी भागीदारी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 19 षटकं आणि 4 चेंडूत 111 धावांवर बाद झाला. श्रीचरणीनं 4 तर दीप्ती शर्मानं 3 गडी बाद केले. शेफाली वर्माला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी T20 विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हवामान. गुजरातमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तसंच हरियाणा, चंदीगड, पंजाब, पूर्व राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा नवी दिल्लीत समारोप. ब्रिक्सची विविधता हीच या गटाची ओळख आणि सहकार्य हीच प्रेरणा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. हिंदी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी मुंबईत अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार. गणेशोत्सवाच्या पर्वाला आजपासून प्रारंभ आणि T20 आशिया चषकावर महिला क्रिकेट संघाची मोहोर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz वर आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, 8:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: त्याचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: मानवी जीवनात अन्न किती महत्वाचं आहे। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं जे म्हटलेलं आहे ते सार्थ आणि यथार्थ आहे। अन्नाविना जीवन व्यर्थ आहे। पाण्याविना मासा जसा तडफडतो तसा अन्नाविना माणूस अक्षरशः तडफडतो। आणि म्हणूनच अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान असं सांगण्यात येतं। ब्रह्मसत्यम जगत मिथ्या असा वादविवाद करणाऱ्या पंत पंडितांना एकदा का दुपारचे 12 वाजले आणि पोटात कावळे कावकाव करीत ओरडू लागले, म्हणजे केवळ अन्नच सत्य बाकी सर्व मिथ्या आहे असा ब्रह्म साक्षात्कार होतो। म्हणूनच मराठीमध्ये एक उत्कृष्ट म्हण आहे, जरी झाला संन्यासी 12 वाजता तोंड वासी। अन्नाचं हे महत्व लक्षात घेता काही लोक मात्र विचित्र रीतीनं वागताना दिसतात। त्यांचा असा सिद्धांत आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्यामुळं

काय वाटेल ते झालं तरी अन्न पानात टाकून उठायचं नाही. अन्न पानात टाकणं म्हणजे महापाप आहे. या सिद्धांताच्या आहारी जाऊन कित्येक लोक आपल्या आहाराची क्षमता लक्षात न घेता वाढलेलं सर्व अन्न नको असताना सुद्धा जेवून मगच उठतात. परिणामी कित्येक जण आपलं आरोग्य गमावून बसतात आणि काही तर मृत्युमुखीही पडतात. अन्न हे ब्रह्म आहे, अन्न देव आहे, म्हणून अन्न पानात टाकून उठणं महापाप आहे, नको असलं तरी ते खाल्लंच पाहिजे वगैरे लोकांचे हे समज म्हणजे प्रत्यक्षात गैरसमज असून त्या खुळचट कल्पना आहेत. हिंदू धर्मात आणि संत वाङ्मयात ब्रह्म हा शब्द अनेक अनेक अर्थाने वापरला जातो. त्यापैकी जीवनाला अत्यंत उपयुक्त ते ब्रह्म असा एक अर्थ आहे. अन्न हे जीवनाला अत्यंत उपयुक्त असल्यामुळं अन्न हे ब्रह्म आहे असं संबोधण्यात येतं. याचा अर्थ असा नाही की ज्या अन्य आणि सूक्ष्म अर्थानं परमार्थात ब्रह्म आणि देव हे शब्द वापरले जातात त्या अर्थानं अन्न ब्रह्म आहे. आता अन्न शक्यतो पानात टाकू नये ही गोष्ट खरी आणि याबाबतीत दुमत असण्याचं कारण नाही. प्रश्न येतो असा की दुसऱ्या कोणाच्या आग्रहास्तव किंवा आपल्या चुकीच्या अंदाजानं जर पानात जरुरीपेक्षा जास्त अन्न वाढलं गेलं तर काय करायचं? नको असताना पाप लागेल या भीतीनं खायचं की नको म्हणून अन्न पानात तसंच टाकायचं? याबाबतीत वस्तुस्थिती अशी आहे की नको असताना अन्न खाणं हेच खरं महापाप आहे आणि नको असताना अन्न पानात टाकणं हे महापुण्य नसलं तरी पुण्य मात्र नक्कीच आहे. नको असताना जे अन्न खाल्लं जातं ते अन्न हे ब्रह्म नसून ब्रह्मराक्षस आहे आणि खाणाऱ्याला ते तारक नसून मारक आहे. याच्या उलट पाहिजे तेवढंच खाल्लेलं अन्न खाणाऱ्याला पुष्ट आणि तुष्ट करतं आणि अशा माणसानं जर वाढलं गेलेलं अन्न जर पानात टाकलं तर ते अन्न वाया किंवा फुकट तर नाहीच जात पण ते कुणाच्या तरी माणसाच्या किंवा अन्य प्राण्याच्या मुखात नक्कीच पडतं. आणि म्हणून दाने दाने पर लिखा आहे खानेवाले का नाम अशी उत्कृष्ट म्हण प्रचारात आहे. पानात अन्न टाकणं ही अन्नाची नासाडी नसून नको असताना खाल्लेलं अन्न ही मात्र अन्नाची अक्षरशः नासाडी होय. आणि म्हणूनच भुकेपुरतं खाल्लेलं अन्न हे ब्रह्म असून नको असताना खाल्लेलं अन्न हे ब्रह्मराक्षस होय. म्हणून केवळ खाण्यासाठीच जे अन्न भक्षण करतात ते रोगांनी ग्रस्त होतात तर केवळ जगण्यासाठी जे अन्न सेवन करतात त्यांनाच आरोग्य प्राप्त होतं. आरोग्य हीच संपत्ती होय अशी एक उत्कृष्ट म्हण आहे. परंतु ही म्हण राहते पुस्तकात आणि प्रत्यक्ष जीवनात मात्र उलटाच अनुभव येतो. याचं कारण शरीर प्रकृतीच्या बाबतीत सामान्य माणसं संपूर्ण बेसावध असतात. मानवाला प्राप्त झालेलं शरीर मानवी शरीर म्हणजे एक परम आश्चर्य असून ते एक उत्कृष्ट असं वरदान आहे याची जाणीवच बहुतेकांना नसते. व्हॉट ए पीस ऑफ वर्क इज मॅन द ब्युटी ऑफ द वर्ल्ड अँड द पॅरागॉन ऑफ ॲनिमल्स असं एका इंग्लिश लेखकानं यथार्थ म्हटलेलं आहे. मानवी शरीराकडे पाहिलं तर असं वाटतं की विधात्यानं आपलं सर्व कौशल्य चातुर्य माधुर्य सौंदर्य मुक्त हस्तानं उधळून ही मनुष्य देहाची विलक्षण विस्मयकारक आणि अद्भुत मूर्ती तयार केलेली आहे. त्यात बुद्धीची भर घालून विधात्यानं औदार्याचा कळसच गाठलेला आहे. परंतु बहुसंख्य मानवात विधात्यानं या औदार्याची कौशल्याची आणि सौंदर्याची जाणीवच नाही असं आढळून येत आहे. निरनिराळ्या व्यसनांच्या आहारी जाऊन सुंदर शरीराचं ओंगळ गटार करणाऱ्या या नराधमांना आपल्या या करणीनं त्या विधात्याला काय वाटेल याची पर्वासुद्धा वाटत नाही.

0: त्याचप्रमाणे काही निर्बुद्ध माणसं या देहाला प्रारब्धावर सोडून मोकळी होतात आणि त्याची निगा किंवा काळजी घेत नाहीत. देवाच्या आड येणारा देह अशी समजूत करून घेऊन हे लोक देहाचा तप किंवा तपश्चर्या या सोज्वळ नावाखाली विलक्षण छळ करतात, त्याला ताप देतात, त्याचे हालहाल करतात. ज्या देहाच्या माध्यमातून देव प्रगट होऊन राहिलेला आहे, ज्या देहाच्या सहाय्यानं देवाची प्रत्यक्ष ओळख करून घ्यायची आहे, त्या देहालाच शत्रू समजणारे हे लोक महामूर्ख नव्हेत काय? सामान्यपणे असा एक नियम आहे की माणसाला जे फुकट मिळतं त्याची त्याला किंमत नसते. मानवी देह माणसाला अगदी फुकट मिळाला म्हणूनच त्याला त्याची किंमत वाटत नाही. वास्तविक आपल्या शरीराला जी कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय लटकलेली आहेत, त्या प्रत्येक इंद्रियाचं मोल अमोल आहे. ही सर्व इंद्रिय म्हणजे देवाचे सुंदर अलंकार असून मानवी शरीर म्हणजे अलंकापुरीच होय. ज्ञानदेवांची आळंदी किंवा विठुरायाची पंढरी म्हणजे वास्तविक हे आपलं शरीर होय. परंतु दुर्बुद्धीच्या अधीन होणारी माणसं या देवाच्या आळंदीचं चोराच्या आळंदीत रूपांतर करतात, ही खेदाची गोष्ट होय. अशा या सुंदर मानवी शरीराची बेसावध राहून योग्य ती काळजी घेतली नाही तर रोगरूपी शत्रू त्याच्यावर हल्ला करून त्याची दैना केल्याशिवाय राहणार नाहीत. जोपर्यंत शरीर निरोगी स्थितीत असतं तोपर्यंतच जगण्यात खरा आनंद असतो. श्रीमंती आणि अलोट संपत्ती घरी पाणी भरत असली तरी ती सर्व व्यर्थ होय जर शरीर प्रकृती निकोप नसेल तर. ज्याला कडकडून भूक लागत नाही आणि रात्री गाढ झोप मिळत नाही तो लक्ष्मीनारायण असला तरी खऱ्या अर्थानं दरिद्री नारायणच समजावा. युक्त आहार आणि युक्त विहार यांच्याद्वारा देहाची नीट निगा राखणं आणि त्याची योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. कारण चांगलं आरोग्य किंवा उत्तम शरीर प्रकृती हा सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
3: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।

0: यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
1: मानसिक आरोग्य तज्ज्ञाची मदत घ्यायची आहे परंतु कुठे जायचे हे माहीत नाही? 1-4-4-1-6 वर टेलिमानसला कॉल करा.
2: नमस्कार श्रोते, हो मी डॉक्टर अमोल लाहोडी. आता प्रामुख्याने मी ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जन आहे, तर त्याबद्दल मी बोलेल. क्लेफ्ट लिप आणि क्लेफ्ट पॅलेट म्हणजे तुम्ही असे बरेचसे मुलं बघितले असतील की दुभंगलेले ओठ किंवा दुभंगलेले टाळू, हे असे मुलं जन्माला येतात. आणि अशी मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा पालकांमध्ये संभ्रमावस्था होते की आता या मुलाचं करायचं काय. आणि जर तुम्ही खेड्यापाड्यामध्ये बघितलं असेल तर बाबा त्या कारणातनं कौटुंबिक वाद सुद्धा निर्माण होतात की बाबा मला असं अपत्य जन्माला आलं. तर यासाठी निश्चित तुम्हाला घाबरायचं कारण नाहीये. हे सुद्धा आपण जे काही इलाज आहे, दुभंगलेले ओठ किंवा दुभंगलेले टाळू, हे सुद्धा आपण मॅक्झिलोफेशियल सर्जन्सच्या अंडरमध्ये आपण हे व्यवस्थित करून घेऊ शकतो. आपलं जे मूल आहे ते व्यवस्थित जनसामान्यामध्ये व्यवस्थित वावरण्यायोग्य आपण त्या मुलाला आपण बनवू शकतो. पण ही लॉंग टर्म प्रोसिजर आहे. तर माझं सर्व श्रोत्यांना आव्हान असेल की जर दुभंगलेले ओठ किंवा दुभंगलेले टाळू असतील तर फक्त तेवढाच इलाज करू नये, कारण हा जो इलाज आहे हा साधारणतः 17 वर्षापर्यंत चालतो. म्हणजे सांगायचं म्हणलं तर 10व्या आठवड्यामध्ये आपण दुभंगलेल्या ओठाचं ऑपरेशन करतो, पहिल्या वर्षामध्ये आपण दुभंगलेल्या टाळूचं ऑपरेशन करतो. पण जनरली दुभंगलेल्या ओठ आणि टाळूचं ऑपरेशन केलं तर पालक परत येत नाहीत. आयडियली जरी आपण टाळूचं ऑपरेशन केलं असेल तरी दातांना येण्यासाठी ही हाडांची वरच्या हाडाची आवश्यकता असते. तर 7-11 या वयोगटात म्हणजे जेव्हा मिक्स डेंटिशन

0: पिरियड असतो. मिक्स डेंटिशन म्हणजे काय की तुमचे दुधाचे दातही आहेत, तुमचे परमनंट दातही आहेत. अशा स्टेजमध्ये सेकंडरी अल्व्युलर बोन ग्राफ्टिंग नावाची प्रक्रिया असते. म्हणजे तिथं आपण एक आर्टिफिशियल हार्ट टाकतो, म्हणजे जेणेकरून जी काही नैसर्गिक दात पक्की दात येणार आहेत त्या दातांना येण्यासाठी मदत होईल.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या वैविध्यपूर्ण प्रसारणाचा आनंद आपण घेत आहात. श्रोते हो, आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळात 9 वाजलेत. ऐकूया गीतबहार.
2: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
1: गीतबहार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया गणपतीला वंदन करून. आशा भोसले, शैलेंद्र सिंग, भूपेंद्र, मोहम्मद रफी यांनी गायलेलं हमसे बढकर कौन या चित्रपटातलं हे गीत ऐकूया. गीतकार आहेत रवींद्र रावल, संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

0: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कुमार सानू यांच्या आवाजात जावेद अख्तर यांची रचना. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं. चित्रपट 1942 अ लव्ह स्टोरी.

श्रोतेहो, नितांत सुंदर गाण्यांचा आनंद आपण घेत आहोत गीतबहार या कार्यक्रमात. अशाच हजारो आवीटगोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी तुम्ही आम्हाला सांगू शकता आमच्या गाणं मनातलं या फोन इन कार्यक्रमात. त्यासाठी रविवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत तुम्ही फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 02-31-2-65-26-24. तेव्हा अवश्य फोन करा. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकता उद्या मंगळवारी 11 ते 12 या वेळेत. वळूया यानंतरच्या गीताकडं. हलचल या चित्रपटातलं गीत ऐकूया. संगीत आहे विद्यासागर यांचं.

श्रोते हो, आत्ताच आपण हालचल या चित्रपटातलं गीत ऐकलं. गायक कलाकार होते उदित नारायण आणि सुजाता, त्याचबरोबर संगीत होतं विद्यासागर यांचं. गीतबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया खूबसूरत या चित्रपटातलं संजय छेल यांचं गीत. संगीत आहे जतीन ललित यांचं.

0: श्रोते हो, आत्ताच आपण कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात खूबसूरत या चित्रपटातलं संजय छेल यांचं गीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी. अशाच सुंदर गीतांचा आनंद घेत राहावंसं वाटतं, पण आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळ कार्यक्रमाची वेळ संपत आल्याचा इशारा करत आहे. त्यामुळं या गीताबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. अनुमती द्या, नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

नमस्कार, श्रोते हो, मी डॉक्टर अमोल लाहोडी. मी सध्या CPR हॉस्पिटल येथे दंतशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. असं निदर्शनास आलेलं आहे की अशी जी मुलं असतात ज्यांची दुभंगलेली ओठ किंवा दुभंगलेले टाळू असतात, त्यांची दात जनरली वेडी वाकडी असतात, तर त्यासाठी ऑर्थोडोन्टिकली ट्रीटमेंट, म्हणजे ऑर्थोडोन्टिक म्हणजे काय की तुम्ही बघितलं असेल तारा लावलेले, म्हणजे ज्यांची दात वेडी वाकडी असतात अशा लोकांना तारा लावल्या जातात, तरी तारा लावायची ट्रीटमेंट सुद्धा त्या मुलांची केली पाहिजे. आणि ते करून सुद्धा जर झालं नाही तर पुढं असतं ऑर्थोग्नॅटिक सर्जरी, म्हणजे आमच्या ओरल अँड मॅजिलोफेशियल सर्जरीचा पुढचा पार्ट म्हणजे ऑर्थोग्नॅटिक सर्जरी. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एखादा जबडा त्याचा कुठल्या तरी कारणास्तव छोटा आहे, कुठल्या तरी कारणास्तव मोठा आहे, दिसायला फार विद्रूप आहे किंवा चेहऱ्याचं विद्रूपीकरण झालेलं आहे, म्हणजे तुमचं जर खालची जी चिहनवटी ती जर एखाद्या साईडला असेल, तर त्याचंही इलाज आपण ओरल मॅक्झिलो फेशियल सर्जन्सद्वारे आपण करू शकतात. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हा एकच असा सांधा आहे जे ऍट अ टाइम दोन्ही हलतात, म्हणजे तुम्ही एकच एल्बो हलवू शकता, एकच गुडघा हलवू शकता, पण एकच साईडचं जर तोंड मी एखाद्या व्यक्तीला उघडायला सांगितलं तर एकच साईडचं तोंड कुठलाही व्यक्ती जगातला उघडू शकत नाही. तुम्ही जेव्हा तोंड उघडता तेव्हा तुमचे दोन्ही सांधे हे निश्चितपणे हलतात, आणि या सांध्यांचा जर तुम्हाला त्रास झाला तर तुम्हाला डोकेदुखी, त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण चेहऱ्याला वेदना, मानदुखी आणि दात दुखी, हे असे सगळे जे सिम्पटम्स आहेत हे रुग्णांना दिसायला लागतात. आणि रुग्ण परेशान होतो की माझं डोकं दुखतंय, मला डोक्यामध्ये काहीतरी झालं, ते CT करतात, MRI करतात, काही निदान होत नाही. तर माझं असं सर्व लोकांना आव्हान असेल की असं जर काही तुम्हाला असेल तर तुम्हाला दातांसंदर्भात दोन गोष्टी बघणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही नुकताच कुठला दात काढला आहे का, आणि काढल्यानंतर तुम्ही तो बसवला नाही आहे का. जर तुम्ही दात काढला आहे आणि तो योग्य वेळेमध्ये बसवला जरी नसेल तरी तुम्हाला डोक्यांचं दुखणं किंवा मानेचं दुखणं हा त्रास उद्भवू शकतो. आणि बरेचसे असे रुग्ण आहेत की त्यांचे दात बसवले तर त्यांचं डोकं दुखणं किंवा मान दुखायचा त्रास हा निश्चित कमी झालेला आहे. तर असं जर कोण व्यक्ती असेल की त्यांनी सर्व निदान केलेले आहेत, CT, MRI, पेट्स

0: स्कॅन वगैरे जे काय असेल सर्व उपचार करून झालेत, पण त्यांचा दात काढल्याने तो बसवला नसेल तर अशा व्यक्तींनी दात बसवून घ्यावा, जेणेकरून त्यांचा डोके दुखायचा जो त्रास आहे तो कमी होईल. आणि टेम्पोर मॅन्डिबुलर जॉईंटच्या डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे जसं मी सांगितलं की आपलं जे तोंड उघड जाप होतं त्याचा जो सांधा आहे त्याचाही इलाज आपण ओरल मॅक्झिलोफेशियल सर्जन्सकडे आपण करून घेऊ शकता.
1: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र, एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो, 9:30 वाजलेत, ऐकूया उमंग हा एन सी ई आर टीचा प्रायोजित कार्यक्रम.

0: गणपती बाप्पा मोरया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच पी

0: SBI बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची.
0: अटी लागू.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोतेहो 10 वाजलेत. ऐकूया समन्वित कार्यक्रम.
3: नमस्कार. गणेश चतुर्थीच्या आणि गणेशोत्सवाच्या या पावन प्रसंगी आकाशवाणीवरून सादर करत आहोत विशेष ध्वनिरूपक गणेशोत्सव काल आणि आज.
4: लेखन चंदूप्रकाश तेलप, निवेदन सुप्रभा जोशी आणि अपर्णा खोपटीकर, निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी, सादर करते योगीराज बच्चे.
5: गणपती बाप्पा मंगल.

0: आज गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर आपण गणपती बाप्पांचं स्वागत अतिशय उत्साहात आणि जल्लोषात करत आहोत, पण या उत्सवाचा मूळ गाभा भक्ती आणि सामाजिकता आजही शिल्लक आहे की तिच्या जागी केवळ सक्ती, गोंधळ आणि पैशाची गुर्मी आली आहे असा प्रश्न पडतो.
1: सन 1893 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. परकीय इंग्रजी सत्तेच्या अन्यायाविरुद्ध संपूर्ण समाजाला एकत्र आणणे, विचारांची देवाणघेवाण करणे आणि राष्ट्रप्रेम रुजवणे हा त्यामागचा मुख्य हेतू होता.
0: आणि आजचा गणेशोत्सव म्हणजे वर्गणीच्या नावाखाली होणारी अधिकृत वसुली, डॉल्बी डीजेच्या नावाखाली कानाचे पडदे फाडणारा धुमाकूळ, डिजिटल रील्सचा बाजार आणि कॉर्पोरेट कंपन्यांची जाहिरातबाजी. आज आपण या संपूर्ण वास्तवाचा शालजोडीतील व्यंगात्मक सडेतोड आणि गंभीर आढावा घेणार आहोत.

0: काळ 1893 होता. परकीय इंग्रजी सत्तेचा वरवंटा संपूर्ण भारतावर फिरत होता. भारतीय लोकांना एकत्र येण्यावर बंदी होती. वर्तमानपत्रांवर कडक निर्बंध होते. लोकांच्या मनात असंतोष होता, पण तो व्यक्त करायला कोणतेही व्यासपीठ नव्हते.
1: अखंड हिंदुस्थान ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध उभा ठाकला तर
2: अशा बिकट काळात लोकमान्य टिळकांनी एक महान युक्ती शोधली. घराघरात बंदिस्त असलेल्या बाप्पाला त्यांनी सार्वजनिक मंडपात आणले. धर्म आणि समाज एकत्र आणून इंग्रजांच्या नाकावर टिचून लोकांना संघटित करण्याचे ते एक मुख्य केंद्र बनले.
3: गुड कुठला हा इंग्लंड देश? आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी सुद्धा त्याच्यात वाहून जाईल. आता एकतर मरा नाहीतर मारा, आणि असंच जर असेल तर मग माराच. दाजी आता एकच ध्येय, स्वराज किंवा महाराज की.
0: स्वातंत्र्य चळवळीत गणेशोत्सवाचे मंडप हे राजकीय गुप्त बैठकांचे, क्रांतिकारकांच्या मार्गदर्शनाचे आणि देशभक्तीपर पोवाड्यांमधून जनजागृती करण्याचे केंद्र बनले.
4: स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. अहो देश बांधवांनो, परकीय सत्तेविरुद्ध लढायचे असेल तर एकत्र यावंच लागेल. हा सार्वजनिक गणेशोत्सव

0: त्या काळात वर्गणी जबरदस्तीने मागितली जात नव्हती. लोक स्वतःहून धान्य, अन्न आणि पैसे आणून द्यायचे. तिथे VIP संस्कृती नव्हती. गरीब असो व श्रीमंत, सगळे एकत्र बसून स्वातंत्र्याचा विचार करायचे. पण आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमच्या गल्लीबोळातील पोरांनी वर्गणी मागायची नवीन डिजिटल आणि आक्रमक पद्धती शोधली आहे. पावती पुस्तक हातात घेऊन फिरणारा हा आमचा निल्या, साक्षात वसुली अधिकारीच की. जरा ऐका तर हा प्रकार.
1: ओ काका, चला पावती पुस्तक उघडा. गणेश चतुर्थी जवळ आली. या वर्षी आपल्या मंडळाची वर्गणी 5,001 रुपये आहे.
2: अय निल्या, दरवर्षी तू काकाकडून 500 रुपये घेतोस, या वर्षी 5,000 काय मागतोस?
1: तू गबसाव्या काका. या वर्षी मंडळाला कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप मिळाली असली तरी गल्लीतील लोकवर्गणी 5,000 असणारच. शेजारच्या गल्लीत 25 फुटाचा गणपती आलाय, आपल्याला त्यांच्यापेक्षा मोठा मंडप घालायचा आहे. पावती फाडा, नाहीतर उत्सव संपेपर्यंत तुमची गाडी मंडपाच्या बाहेर रस्त्यावरच उभी करीन.
3: अरे बाळ निलेश, वर्गणी इच्छेने द्यायची असते रे, एवढी जबरदस्ती का?
1: काका, देवाच्या कामात कसली इच्छा, पावती फाडलीच पाहिजे, नाहीतर मंडळाचे कार्यकर्ते वेगळ्या नजरेने बघतील.

0: वा, काय ही निस्सीम भक्ती! पावती पुस्तक नसून जणू सीबीआयची नोटीस किंवा वॉरंटच हातात घेऊन फिरतायत हे कार्यकर्ते. वर्गणी न दिल्यास बाप्पा रागवेल की नाही ठाऊक नाही, पण हा निल्या गाडी पार्क करून न देऊन आधीच स्वतःचा राग दाखवेल.
1: सण देवाचा आणि मांडव कार्यकर्त्यांचा, जमा झालेल्या वर्गणीतून देवाच्या मूर्तीपेक्षा कार्यकर्त्यांच्या नाश्त्याचा आणि संध्याकाळच्या बैठकांचाच खर्च जास्त होतो हे उघड सत्य आहे. वर्गणी जमा झाली की पुढे काय होतं? पुढे सुरू होतो संगीताच्या नावाखाली कानाचे पडदे फाडणारा डॉल्बीचा धुमाकूळ.

ओय डीजे वाले भाऊ, बीएस वाढव, असा बीएस पाहिजे की शेजारच्या काकूच्या खिडकीच्या काचा वाजल्या पाहिजेत. आज रात्रभर नाचायचंय. अय रोहन, मोबाईल पकड, इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ ट्रेंड झाला पाहिजे. हान की बडव.

0: अरे जग्या, शेजारच्या आजोबाची तब्येत बरी नाही. अरे समोरच्या बाळाला आवाजाचा त्रास पण होतोय, थोडा डॉल्बीचा आवाज कमी कर.
1: अरे जा रे, आजोबांना सांग कानात कापूस घालायला. गणेश चतुर्थीला वर्षातून एकदाच तर बाप्पा येतो. देवाच्या नावानं एवढं सहन करावंच लागन. आज फक्त नाचायचं, शिट्ट्या वाजवायच्या आणि रील्स बनवायचे. धूम धडाका होऊन दे.
2: काय अप्रतिम शोध या जग्याचा. आरत्या आणि भजनांनी वातावरण पवित्र होण्याऐवजी डीजेच्या बेसवर शेजारच्या खिडक्या वाजवणे म्हणजे यांच्या मते भक्ती.
3: डीजेच्या गाड्या उभ्या राहिल्या की माणसाच्या हृदयाचे ठोके आणि गाडीचा बेस मॅच होतो. आरत्यांचे शब्द पाठ

0: असोत वा नसोत, पण अश्लील गाण्यांवर डिस्को डान्स करण्यात आमची युवा शक्ती धन्यता मानते.
1: बाप्पाच्या समोर डोळे मिटून प्रार्थना करण्याऐवजी मोबाईलचा कॅमेरा कसा धरायचा यातच आजचा भक्त व्यस्त आहे. बाप्पाच्या आशीर्वादापेक्षा इंस्टाग्रामवरील लाईक्स आणि कमेंट्स आज जास्त महत्वाच्या झाल्यात. देव सर्वांचा एकच, पण सामान्य माणसाला 5 तास रांगेत उन्हात ताटकळत ठेवतात आणि बड्या नेत्यांना थेट रेड कार्पेट अंथरतात.
0: आणि विसर्जनाच्या दिवशी काय होतं? रासायनिक रंगाच्या अवाढव्य मूर्ती प्लास्टिक नदी आणि समुद्रात फेकून दिलं जातं.
1: विसर्जनाच्या दिवशी बेभान होऊन नाचायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निसर्ग वाचवाचे स्टेटस ठेवायचे. या सोयीस्कर निष्ठेला काय म्हणावं?
0: दुसऱ्या दिवशी काठावर विखुरलेल्या मूर्तींचे अवशेष पाहिले की आपण बाप्पाचा सन्मान केला की अपमान, असा प्रश्न पडतो.
1: निसर्गाची हानी करून केलेली पूजा बाप्पाला तरी कशी पावेल? आपण वेळेत जागे झालो नाही तर ही विकृती आपल्या संस्कृतीला गिळून टाकेल.
0: आज गणेश चतुर्थी साजरी करताना आपण हे सगळं बदलणं अत्यंत गरजेचं आहे.
1: वर्गणीच्या नावाखाली सक्तीची वसुली करणं, डॉल्बी डीजेने लोकांचे कान बहिरे करणं आणि भक्तीचा कॉर्पोरेट इव्हेंट करणं आता थांबवलंच पाहिजे.

0: आज जेव्हा आपण स्वातंत्र्यापूर्वी आणि त्यानंतरच्या गणेश उत्सवाचं बदलतं स्वरूप यावर बोलतोय, चर्चा करतोय, तेव्हा बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश गावच्या गणेश उत्सवाचा इथं आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.
1: बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश गावात साधारणपणे 300 वर्षांपासून 13 गावांसाठी एक गणपती बसवला जातो. कुंभारी मातीपासून तयार होणारी मोरावर आरूढ अशी ही गणेश मूर्ती प्रतिष्ठापित करत गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने पर्यावरणाचा समतोल सुद्धा राखला जात आहे. विशेष म्हणजे गावात दुसरा सार्वजनिक गणपती बसवला जात नाही. 6000 लोकसंख्येच्या लिंबा गणेश येथील सरकारवाड्यात गणेश चतुर्थीला मोरावर आरूढ असलेल्या या गोजिऱ्या गणेशाची स्थापना केली जाते.
0: आजही ही परंपरा या गावात कायम आहे. स्थापनेपासून विसर्जनापर्यंत सर्वच व्यवस्था सरकारवाड्यातील कानिटकर कुटुंब सांभाळते. त्याचबरोबर वंशपरंपरेने मूर्तिकलेचा वारसा दिवंगत मूर्तिकार माणिकराव कानिटकर यांच्या घरात आहे. सध्या त्यांचे चिरंजीव उमेश कानिटकर हे मूर्ती तयार करतात. गावाजवळील मुळुकवाडी येथील आहेरकर हे कुंभारही वंशपरंपरागत पद्धतीने मूर्तीसाठी माती पुरवतात. विशेष म्हणजे गावातील परीट बांधव या गणपतीच्या मिरवणुकीत पालखीसमोर धोतराच्या पायघड्या घालतात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात चंद्र पुष्करणी तीर्थावर गणेशाला गौरी विसर्जनाच्या दिवशी निरोप दिला जातो. संपूर्ण गावातील विविध जाती धर्मातील लोक गुलालाची उधळण नितांत श्रद्धेने सहभागी होत असलेल्या आगळा

0: वेगळा गणेशोत्सव गौरी विसर्जनाच्या दिवशी संपतो.
1: महाराष्ट्रातील मोरगाव, पाली, रांजणगाव या अष्टविनायकांप्रमाणे लिंबा गणेश येथे द्वाराची परंपरा असून या क्षेत्राचं महात्म्य अतिशय मोठं आहे.
0: पर्यावरणाचा समतोल, पारंपरिक भक्तिभाव, संस्कृतीची जोपासना, जणू हाच संदेश हा लिंबा गणेश गावचा गणेश उत्सव आपल्याला देतो. मग आपण कुठं चुकतोय हा विचार आपण करायला नको, आणि हीच वेळ आहे आता आपण इथे थांबून विचार करायलाच हवा.

0: चला या गणेशोत्सवाच्या आणि गणेश चतुर्थीच्या निमित्तानं काही संकल्प करूया. जबरदस्तीची वर्गणी बंद करून स्वखुशीने मिळणाऱ्या निधीचाच वापर करूया. डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज थांबवून पारंपरिक आणि सात्विक वादनाला प्राधान्य देऊया. गर्दी आणि पैशांच्या भपक्यापेक्षा सामाजिक मदतीला महत्व देऊया.
1: लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने हा उत्सव सुरू केला होता त्या सामाजिक आणि राष्ट्रप्रेमाच्या विचारांकडे पुन्हा वळूया. हीच बाप्पांची खरी पूजा ठरेल.

0: आत्ताच आपण गणेश चतुर्थी निमित्त विशेष ध्वनिरूपक ऐकलं, गणेशोत्सव काल आणि आज. लेखन चंदू प्रकाश तेलप. पात्र परिचय निल्या विशाल वाघमारे. अवी संकेत खोले. जग्या कैलास ढेमरे. निवेदन सुप्रभा जोशी आणि अपर्णा खोपटीकर. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. सादर करते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
1: आणि हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
2: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या वैविध्यपूर्ण प्रसारणाचा आनंद आपण घेत आहात. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोते हो, 10:19 झाली आहेत. आता ऐकूया स्नेहांकित हा कार्यक्रम. स्नेहांकित ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना प्रसाददादाचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, हा पहिला अभिप्राय कळवलाय डॉक्टर अश्विनी मोकाशी यांनी. अश्विनीताई म्हणतायत, श्रीमती ललिता भावे यांचा माझे जीवन गाणे या कार्यक्रमात जीवनप्रवास ऐकला, खूपच प्रेरणादायी प्रवास.

0: होता. खडतर आयुष्य पण किती सकारात्मकतेनं जगता येतं याचं त्या उत्तम उदाहरण आहेत. आपली स्वप्न साकार करण्यासाठी माणूस किती अमाप कष्ट करू शकतो आणि प्रतिकूल परिस्थितीत अडचणीवर मात करून कसा यशस्वी होऊ शकतो हे शिकण्यासारखं आहे. हा अभिप्राय होता डॉक्टर अश्विनी मोकाशी यांचा. अश्विनीताई धन्यवाद. याच कार्यक्रमाचा दुसरा भाग आज आपण ऐकू शकता 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमात. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का. मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट.
2: 1,00,000 द्या वाचाल.
1: इतके पैसे.
2: बरं ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे. लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस बँक RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
3: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते हो पुन्हा एकदा आपलं स्नेहांकित या कार्यक्रमात स्वागत. हा अभिप्राय कळवलाय रंगरंगोली श्रोता संघ. सुधीर सरोजिनी श्रीकांत शिरोळकर रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे श्रोते आहेत. हे श्रोते असं म्हणतायत श्री गणेशाच्या आगमनाची जशी प्रतीक्षा असते सर्वच लोक अतिशय उत्साहानं मकर सजवत असतात. आरास करत असतात. कलाकौशल्यानं आपलं घर सजवत असतात. श्रीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते आणि हा सर्व काळ जो आहे तो भक्तिमय वातावरणाचा असतो. मनाला प्रफुल्लित करणारा असतो. त्याच पद्धतीनं आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा स्नेहांकित हा जो कार्यक्रम आहे तो आम्ही सर्व भक्तगण अतिशय उत्कृष्टतेनं प्रतीक्षा करत असतो. त्याचबरोबर पत्र ईमेल यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम सजवण्याचा आमचा प्रयत्न असतो. विद्वत्तापूर्ण आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या कार्यक्रमांच्या गुणगाणाचं जणू आरतीच प्रकट करत असतो. जेव्हा ताई आणि दादांच्या मुखातून आमच्या अभिप्रायाची मिरवणूक वाजत गाजत निघते त्यावेळी हर्षोल्लास संचारतो. अतिशय सुंदर असा हा अभिप्राय आपण कळवलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

0: भक्ती मंगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: श्रुती हो, आता ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे, राणी वर्मा आणि सहकलाकारांच्या आवाजात मधुसूदन कालेलकर यांची रचना। संगीत आहे अनिल अरुण यांचं। चित्रपट अष्टविनायक।

102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळात 10:30 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम माझे जीवन गाणे.

0: श्रोते हो, मागच्या सोमवारी माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपण ललिता भावे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग ऐकलेला होता, तर आजच्या कार्यक्रमात या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. नमस्कार श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये ललिता भावे काकू यांच्याशी आपण गप्पा मारतोय. तर आता आपण या गप्पांना पुन्हा सुरुवात करणार आहोत. तर काकू, तुम्ही 29 वर्ष शिक्षिका म्हणून नोकरी केलीत.
1: हो.
0: त्यामध्ये शिकवणं हे तर होतच, पण त्याबरोबर तुम्ही अनेक काही उपक्रम त्या शाळांमध्ये राबवलेत, याबद्दल तुम्ही यापूर्वी आम्हाला सांगितलेलं आहेच.
1: हो.
0: तर आता आम्हाला थोडंसं तुमच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचं आहे.
1: कुटुंब म्हणजे आम्ही दोघ जणच राजापूरला राहत होतो.
0: बर.
1: एक मुलगा झाला होता, पण दुर्दैवानं तो माझ्या याच्यात आला नाही.
0: बर.
1: तो लहानपणीच गेला.
0: बर.
1: त्याच्यानंतर खूप डॉक्टरी प्रयत्न, दैवी प्रयत्न सगळे केले, म्हणजे मी कुठे हार घ्यायची नाही असं ठरवलं होतं.
0: बर.
1: पण तिथे दैवानं मला साथ दिली नाही, आणि काकांची मात्र साथ चांगली होती.
0: हा हा.
1: अभ्यास करताना
0: हा
1: किंवा नाटकात मी कामं केली तर ते घरात कुकर लावण्यापासून, भाजी चिरून ठेवण्यापासून सगळी माझी तयारी करून ठेवायचे.
0: वा. बर.
1: हो, सगळ्या बाबतीत
0: खरंय.
1: तर त्या कसं सांगितलं काय की ईश्वर हिंदू वर्षाच्यामुळं रोज दोन दोन तीन तीन माणसं संध्याकाळी जेवायला असायची ना.
0: हो ना.
1: शाळेत ना आले की त्याच्यासाठी मला पदर बांधायला लागायचा.
0: बरोबर.
1: पण ही

0: ची तयारी असल्यामुळं तेवढं ते अवघड गेलं नाही.
1: त्यांनी पण नोकरी तुमच्या बरोबर तेवढी वर्ष केलेली होती?
0: त्यांनी माझ्यापेक्षा जास्ती केली. मी काय केलं, माझी एसटीसी हून सगळी नोकरी झाली की नाही.
1: बर बर.
0: आणि मग मग शाळेत जरा पॉलिटिक्स वगैरे यायला लागलं असं दिसलं मला. आणि मी म्हणलं की या कौटुंबिक जबाबदाऱ्या
1: बर
0: याच्यावर यांनी किती पैसा खर्च केला तरी त्या न संपणाऱ्या आहेत.
1: खरंय.
0: तर आता आपण कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण जे माझे काही छंद आहेत ते मी कधी जपणार. म्हणून पण मी काय केलं, नोकरी सोडताना तोटा आपला होता नाहीये.
1: बर.
0: आपल्याला आर्थिक तोटा परवडणारा नाहीये. म्हणून मी आमच्या शाळेच्या क्लार्कना विचारलं की म्हंटल मी जर समजा आत्ता नोकरी सोडली तर आर्थिक दृष्ट्या माझा तोटा काय होईल.
1: बर.
0: तर त्यांनी सगळं ते बघितलं गणित आणि म्हणाले बाई काहीही तोटा होणार नाही, कारण तुमची 29 वर्ष ट्रेंड सर्व्हिस झाली.
1: बरोबर.
0: म्हणजे नियमाप्रमाणे ती 34 वर्ष धरली जाणार आणि 34 वर्षाची फुल पेन्शन तुम्हाला बसणार.
1: वा.
0: परमेश्वरानं पुष्कळ गोष्टी दिल्या ज्या माझ्या हातून गेल्या त्याच्याबद्दल शोक करून त्या काही परत येणार नाहीत.
1: खरंय. पण काकू एक विचाराव असं वाटतं की त्या एवढ्या कठीण प्रसंगात तुम्ही कशा बाहेर पडलात मुलाच्या बाबतीत?
0: ते आता कसं सांगू तुम्हाला की खरोखरच म्हणजे दैवी उपचार वगैरे पुष्कळ केले हो.
1: हा.
0: 26 वर्षाचं वय होत आणि ताई खरं म्हणजे त्यावेळेला लोकांनी जे टोमणे मारले ते असह्य झाले होते. पण माझी आई भक्कम होती, भक्कम. तिने खूप समजुती घातल्या माझ्या आणि मला ताठ बनवलं. त्यामुळं ते मी सगळं सहन करू शकले आणि त्याच्यावरच तिनं मला शिक्षणाचा उपाय सुचवला होता.
1: ते
0: जर तुला विसरायचं असेल तर तुझी बुद्धी आहे, तू शिकायला सुरुवात कर. 68 मुलगा गेल्यानंतर मग मी शिकायला सुरुवात केली. माझी फक्त त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे प्री डिग्री झाली होती.
1: छंद किंवा आवडीनिवडी तुमच्या काय आहेत?
0: मला नाटक बघायला खूप आवडत असे. तसं मी पेंटिंग करत असे. मी फर्स्ट इयर पेंटिंग पर्यंत परीक्षा दिल्या होत्या.
1: बर.
0: मग मी असं म्हणजे घरापुरतं याचं फॅब्रिक पेंटिंग वगैरे असंच केलं. उशाची कवर कर, कुठे चादरी कर, कुठे साडीवर पेंटिंग कर. पण तो छंद पुरवला.
1: बर.
0: मग थोडे दिवस पेटी वाजवायला शिकले.
1: बर.
0: आणि मग मला जरा ह्याचं मणक्यांचं दुखणं सुरू झाल्यानंतर हाताला त्रास होईल असं काही करायचं नाही म्हणून त्याच्यावर आपोआप सगळी बंधनं आली.
1: बर.
0: माझ्या छंदामध्ये आणखीन एक छंद आहे, तो म्हणजे रेडिओ ऐकणं. सकाळी 6 बरोबर वंदे मातरम न माझा रेडिओ चालू होतो आणि पुढे असतील ती भाषणं हे सगळं मला ऐकायला आवडतं. दुपारी 2 मी रेडिओच ऐकत असते. अप्रतिम छंद आहे माझा तो. कोल्हापूर आकाशवाणीला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे. आणि विशेष म्हणजे त्याच्यावरच्या चर्चा भाषणं ही खूप चांगली असतात, म्हणजे अभ्यासपूर्ण असतात, हे मला त्यात विशेष जाणवतं. काय आहे आता मला उजव्या डोळ्यांनी जवळजवळ दिसत नाही त्यामुळे वाचन हा छंद नाही. पण मी काय केलंय ग्रुपवर ज्ञानेश्वरी किंवा दासबोध किंवा अशी काही काही छान प्रवचनं येतात.
1: बर.
0: त्या ग्रुपमध्ये मी माझी नोंद केलेली आहे आणि मग ते ऐकायचं काम करते. त्यात चांगला वेळ जातो, मनाला बोधही होतो, वाचायचा त्रासही नाही आणि आपलं म्हणजे मनाला एक वेगळं खाद्य मिळतं त्या विचारांचं. मन प्रसन्न होतं म्हणून ते दुपारच्या वेळी ती प्रवचन ऐकायची असं हे करते.
1: आणि आत्ताच बाकी रुटीन कसं चालू आहे?
0: काय होतं, सकाळी 4:15 उठते.
1: बर.
0: आणि आता स्पीड फार कमी झालाय त्यामुळे हळूहळू सगळं आवरून कॉफी पिऊन आंघोळ जरा बाहेर थोडीशी झाड आहेत काढून आणून पूजेला बसेपर्यंत 8 होतात. 8 ते 8:30 पूजा झाली की मग देवाची भांडी घासून नंतर माझ्या गोळ्या घ्यायच्या असतात. माझी 10 वर्षापूर्वी अँजिओप्लास्टी झाली.
1: बर.
0: त्यामुळे त्या गोळ्या बिळ्या घ्यायच्या, जरा विश्रांती घ्यायची. मग गजानन महाराजांची पोथी वाचायची. मी त्यांची उपासक आहे.
1: बर.
0: दत्तगुरु गजानन महाराज वगैरे असं.
1: बर.

0: मग विष्णू सहस्रनाम म्हणायचं आणि हे सगळं करता करता स्वयंपाक करायचा.
1: बर
0: बर, मला ताक दूध दही सगळं लागतं, लोणी काढून तूप पण करायचं. सगळं जे जे जमेल ते सगळं करायचं आपल्यासाठी.
1: सगळा स्वयंपाक तुमचा तुम्ही करता?
0: हो, फक्त काय करतंय, सकाळी घाई होते ना म्हणून दोन पोळ्यांची कणिक तेवढी आज रात्री भिजवून ठेवते फ्रीज मध्ये आणि भाजी चिरून ठेवते. ते सकाळी इतकं भराभरात. आणि काय होतं आता, हल्ली जरा ना घाईनं काम केलं की डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं होतं.
1: खरंय.
0: मग पडले की हातपाय मोडेल आणि दुसऱ्यांना आपलं करायला लागेल की कायम माझ्या मनात भीती असल्यामुळं मी हा असा त्यातनं मार्ग काढलाय.
1: तुम्ही खूप छान पद्धतीनं छान तऱ्हेनं तुमचं आयुष्य जगताय, कुठलीही तक्रार न करता, याचा खरंच खूप आनंद वाटतोय. काकू तुमचं आत्ता वय काय आहे?
0: आत्ता मला कालच्या 15 ऑगस्टला 86वं वर्ष लागलं.
1: वा, 15 ऑगस्टचा जन्म आहे तुमचा?
0: हो, पण आमचं पारतंत्र्यातला 15 ऑगस्ट. हो, 15 ऑगस्ट 41.
1: तर साधारण रिटायर्ड किती साली झालात काकू तुम्ही?
0: 90ला.
1: बर,
0: 49 वर्ष माझं वय होत.
1: बर,
0: ती पुढची 9 वर्ष मी सोडून दिली आणि 49व्या वर्षी 1 जून 90ला रिटायरमेंट घेतली.
1: बर बर बर, म्हणजे आता तर रिटायर्ड होऊन सुद्धा तुम्हाला जवळ 30 वर्ष होत आलेली आहे.
0: 36 वर्ष झाली.
1: मग आता मला सांगा की त्यानंतरचं तुमचं रुटीन काय होतं, कारण त्याच्या आधी तुम्ही मला सांगितलं की तुम्ही 3-3 नोकऱ्या केलेल्या होत्या. पूर्ण तुम्ही अतिशय कामामध्ये व्यस्त असं तुमचं सगळं आयुष्य होतं आणि मग तुम्ही रिटायर्ड झालात, तर मग त्यानंतर तुमचं रुटीन काय होतं किंवा तो वेळ तुम्ही कसा घालवलात?
0: हा, 90 ते 96 6 वर्ष राजापुरात होते, सर्वच्या गावी.
1: बर,
0: इथं सुद्धा असं झालं की ज्या मुलांना क्लासला जाऊन पैसे टाकून काही अभ्यास करून घेणं शक्य नाही त्या मुलांना मी घरी बोलवायची.
1: बर,
0: आणि फ्री मध्ये पगाराबाहेर पैसा मिळवायचा नाही हे माझं पूर्ण ध्येय होतं. त्यामुळे त्या मुलांना घरी बोलवून बसवून 2-2, 3-3 त्यांच्याकडनं पाठ करून घेऊन त्यांना पूर्ण करायची.
1: बर,
0: शाळेत नोकरीला असताना मी हेच केलं, शाळेबाहेर थांबायचं, त्या मुलांकडनं ते पूर्ण करून घ्यायचं, त्यांना आलं पाहिजे.
1: बर,
0: आणि 96ला कोल्हापुरात आल्यानंतर 1-2-3 पालक असे भेटले.
1: बर,
0: त्यामुळं 8-9 मुलं 5वी ते 9वी येत होती माझ्याकडे.
1: बर,
0: इंग्लिश साठी.
1: हा,
0: ज्याचा त्यातला एक मुलगा सुप्रीम कोर्टामध्ये वकिली करतोय.
1: बर,
0: ते असेही भेटले, म्हणजे एक फक्त की बिन पैशाचं काम करायचं, कुणाकडनं एकही पैसा घ्यायचा नाही.
1: बर,
0: आणखीन इथे माझा एक विद्यार्थी ख्यातनाम, त्याच्या मुलीलाही मी 4 वर्ष घरी जाऊन इंग्लिश शिकवत होते.
1: बर,
0: असं म्हणजे शिकवण्याचं काम आणि ते फुकट हे मी बरंच केलं.
1: बर बर, तुम्हाला शिकवण्याची आवड होती?
0: आवड म्हणण्यापेक्षा काय झालं माहितीये का, मुळात मी शाळेत असताना आम्हाला गणिताला शिक्षक चांगले मिळाले नाही.
1: बर,
0: आणि त्यामुळे माझा गणित विषय कायम कच्चा राहिला आणि नंबर माझा पहिला दुसरा येतो म्हणून माझं अक्षर अत्यंत घाणेरड असून कधी शिक्षकांनी पेपर फाडून नाही टाकला. त्यामुळे आज मी 30 माझं अक्षर घाणेरड राहिलं. तेव्हा शिक्षक होताना मनाशी असा निश्चय केला की जी माझ्या बाबतीत चूक झाली ती मुलांच्या बाबतीत होता नाहीये.
1: खरंय,
0: त्यांचं अक्षरही चांगलं पाहिजे, मी शिकवते त्या विषयातही ते पक्के झाले पाहिजे. आणि आता त्याच्यातनं एक सुदैव सांगते की अजूनही 8-8, 10-10 मुलं येतात तास 2 तास परगावाहून येतात भेटण्यासाठी म्हणून.
1: बर,
0: आणि बसून गप्पा मारून जातात. महिना 2 महिन्यानं फोन येतो, बाई तुम्ही घरात आहात का, आम्हाला तुम्हाला भेटायचंय.
1: हा अनुभव किती छान आहे ना.
0: हो, आणि पण मी त्यांना विचारलं त्या मुलांना, अरे म्हटलं तुम्ही असे वेडे कसे, मी तुम्हाला किती शिक्षा केल्या, कसं तुम्हाला घोटवून घेतलं. तर ते म्हणाले, बाई ते आता कळतंय. म्हणजे कसं, शिकवताना माझा एक नियम होता, इंग्लिशचे 6 शब्दच एका ओळीला लिहायचे. अर्धवट शब्द वरती खाली लिहिला की मी मार्क कापणार, पूर्णविराम विसरला मी मार्क कापणार, कॅपिटल लेटर चुकलं मी मार्क कापणार, असं करून करून जे मिळतील मार्क

0: त्याच्यावर नंबर ठरणार. मग त्यातला एक सुखद प्रसंग सांगते तुम्हाला.
1: हो नक्की.
0: काही विद्यार्थी मला म्हणायचे, बाई तुम्ही कुस्क्या आहात, आम्हाला आनंद मिळू देत नाही सगळे मार्क मिळालेल्याचा.
1: बर.
0: पण त्यातलाच एक विद्यार्थी, आता तो अमेरिकेत आहे नोकरीला, पण तो पुण्यात कॉलेजला गेला आणि पहिल्या सहा महिलाच त्याचा पेपर त्याच्या प्राध्यापकाने संबंध कॉलेजला दाखवला.
1: बर.
0: पेपर कसा लिहावा.
1: वा.
0: तर ते बघितल्यानंतर तो घरी आला सुट्टीत राजापूरला, तेव्हा म्हणाला आई काही झालं तरी 2 तास तरी कविना पण मला भावेबाईंना भेटायचंय. म्हणून तो आला 2 तासासाठी.
1: बर.
0: म्हणजे का रे आदित्य आलास. म्हणाला बाई तुमच्या पायावर डोकं ठेवायला आलो. काय तू तशी. म्हणाला बाई त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही कुस्के आहात म्हणून, पण आज मला त्याची किंमत कळली, काय त्याची किंमत असते ती. म्हणजे आज पालक तक्रारी करतील पण मुलांची स्पेलिंग चुकली तर त्यांना ओणवं ठेवायचं आणि ओणवे ठेवून त्यांना त्यांच्याकडनं लिहून घ्यायचं आणि ते ओणवे राहून करतायत की नाही हे कळावं म्हणून त्याच्या मानेवर एक खडा ठेवायचा, म्हणजे तो पडला की कळेल म्हणून.
1: खरंय.
0: अशी स्पेलिंग्स आणि काळ सगळे तयार करून घेतले. मग आमच्या शाळेतली एक मुलगी सावंतवाडीला गेली, तिच्या वडिलांची बदली झाली म्हणून.
1: बर.
0: तिथं तिनं स्टेनोटायपिंगचा कोर्स केला.
1: बर.
0: आणि शॉर्टहँडला तर स्पेलिंग मिस्टेक चालत नाही.
1: खरंय.
0: तिला शॉर्टहँड मध्ये 100 च्या 100 मार्क मिळाले.
1: हा.
0: आणि ते तिच्या प्रिन्सिपॉलनी तिला बोलावून विचारलं.
1: बर.
0: ही सुचिता तुला 100 मार्क कसे मिळाले. तर मग तिनं सांगितलं सगळं, मी कशा शिक्षा करत होते ते. आणि घरी आल्याबरोबर त्यावेळेला पत्र होती.
1: बर.
0: तिनं भलं मोठं इनलाईन लेटर मला लिहिलं होतं, बाई फक्त तुम्ही मला डोळ्यासमोर दिसलात, कोणी दिसलं नाही.
1: खरंय.
0: हे निव्वळ तुमच्यामुळे मार्क आहेत म्हणून.
1: खरंय.
0: पण कसं आहे आता पालक तक्रारी करतात की नाही.
1: हो.
0: तर पालकांचं मोठं सहकार्य मिळालं.
1: हो.
0: कधी त्यांनी तक्रारी केल्या नाहीत.
1: बरोबर. आणि ही जी शिस्त होती त्यावेळेच्या शिक्षकांची, त्यामुळे त्यावेळेची पिढी ज्या पद्धतीनं घडली गेली, वेगळी पद्धत होती. तुम्ही म्हणालात तसं कुठल्याही पालकांची या बाबतीत तक्रार नव्हती.
0: नाही.
1: झोपेतनं उठले तरी इंग्लिशचे स्पेलिंग असतील, काळ असतील, या गोष्टी त्यांना येत होत्या.
0: हो. आणि संध्याकाळी ज्या दिवशी मी त्यांना बसवणार असेल की नाही, तर मी आधी पालकांना सांगून ठेवायची की बा 2 डबे द्या, 2 च्या सुट्टीत डबा खाल्ला की शाळा सुटल्यावर तुम्ही इथे डबा खा, मी पाणी पिऊन येते आणि अभ्यास सुरू करूया.
1: वा.
0: शक्यतो त्यांना तक्रार करायला वाव ठेवली नाही.
1: बरोबर. आणि शिक्षक सुद्धा तेवढ्या तळमळीनं मुलांसाठी काम करत होते.
0: हो. मी नोकरी लागले तेव्हा ते जे सिनियर होते त्यांचाच आदर्श आम्ही घेतला.
1: खरंय.
0: काही मी तर मला म्हणजे इंग्लिशची आवड म्हणून, पण मी स्वतः आदल्या दिवशी रात्री बसून लेसन नोट्स करायच्या, स्पेलिंग्स पाठ करून ठेवायची. एकही चूक आपल्याला मुलांपुढे ती करता करायला लागता नाहीये म्हणून.
1: बर.
0: असं करून मी ते सगळं पूर्ण हे केलं, पूर्ण केलं.
1: बर.
0: म्हणजे प्रौढी म्हणून नव्हे.
1: खरंय.
0: पण मी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला माझ्या कामाशी.
1: काकू आज इतक्या वर्षाचा 29 वर्षाचा नोकरीचा अनुभव आहे, त्यानंतर तर तुमचं रिटायर्ड लाईफ सुद्धा जवळजवळ तेवढंच आहे. एवढ्या वर्षांचा अनुभव तुमच्या गाठीशी आहे, एकंदरीत आत्ताच्या पिढीला बघून काय सांगाल.
0: नाही, पिढीला म्हणण्यापेक्षा पिढीच्या पालकांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असं माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे.
1: बर.
0: आपण जो घरात आदर्श डोळ्यासमोर ठेवू ते मातीचे गोळे फॉलो करत असतात.
1: बरोबर आहे.
0: आपण त्यांना आकार द्यायचा
1: आहे.
0: ते काय आकाशात न पडले नाहीत. घरात जसं तुम्ही वागाल तसं ते घडतं. कारण माझ्या नात्यातली मुलं मी बघतीये ना, नाही त्यांच्यात खोड पाडायला, कारण त्यांच्या आई वडिलांनी तसा आदर्श त्यांच्या जवळ ठेवलाय.
1: बरोबर.
0: तर हा पालकांचीही जबाबदारी आहे, मुलांना दोष देण्यात काही अर्थ नाही असं माझं तरी मत आहे.
1: हा.
0: पालक रागावतील कदाचित माझ्यावर, पण माझं वैयक्तिक मत हे असंच आहे.
1: खरंय. आयुष्याच्या या टप्प्यावर मागं वळून बघताना तुम्हाला काय वाटतं.
0: मागं वळून बघताना तसं म्हणाल तर मी समाधानी आहे. कारण का की ज्या विद्यार्थ्यांसाठी मी धडपडले त्या विद्यार्थ्यांना अजूनही माझी आठवण आहे.

0: दुसरी गोष्ट अशी की मी जरी एकटी राहिले तरी परमेश्वरानं माझे हातपाय आणि बुद्धी धड ठेवले.
1: खरं
0: आज 86व्या वर्षात मी माझी माझी पोळी आमटी भात सगळं करून जेवू शकते हे जे परमेश्वराने मला दिलं त्यामुळे मी समाधानी. आर्थिक दृष्ट्या मी कुणावरही अवलंबून नाही हाही परमेश्वराने मला एक चांगला हात दिला. आता काय आपल्याला एकटं राहावं लागतं हा आपला दैव योग आहे, त्याच्यात दुःख करून काय करणार. पण ही भावाची मुलं दिली आहेत ती सगळी घेतात माझी काळजी, तोही माझा प्लस पॉइंट आहे.
1: बरोबर, स्वीकारून पुढे जाणं.
0: हो नाही, आणि हे मी माझ्या आईकडनं शिकले.
1: बर,
0: माझी सगळ्यात मोठी बहीण 27 वर्षाची असताना गेली आणि ते दुःख आईनं माझ्या कसं सहन केलं ते मी शाळेत, मी तेव्हा मराठी पहिलीत होते, ते मी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय.
1: बरोबर,
0: त्यामुळे कष्ट करणं सहन करणं या बाबतीत माझ्या आईचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवला. माझ्या थोडा फटकळपणा आहे तो माझा मायनस पॉइंट आहे, पण आईमुळे कष्टाळू वृत्ती आणि सचोटी ही तिच्यामुळे माझ्यात. आई वडिलांनी आमच्या खूप खूप चांगले संस्कार करून आम्हाला मोठं केलं. पैसा नव्हता पण गुणवत्ता होती.
1: खूप वेगळ्या पद्धतीनं तुमची जडणघडण झाली असं म्हणायला पाहिजे. आणि त्या सगळ्या गोष्टींमधनं तुम्ही चांगलं काय ते शोधलं.
0: हो,
1: आणि त्यामुळेच खरं तर हे छान आयुष्य तुम्हाला जगता आलं असं आपण म्हणूयात. कारण कसं होतं की माणसाला काही ना काही गोष्टी घेऊन त्या उगाळत बसण्याची सवय असते, पण तुमचा हा जीवन प्रवास बघितल्यानंतर मला असं जाणवलं की झालं ते सोडून द्यायचं आणि पुढे जायचं.
0: आपल्या मराठीत एक म्हण आहे बघा, कोळसा उगाळावा तितका काळा असतो,
1: खरंय
0: तो काही पांढरा होत नाही. मग तो उगाळण्यात काय मजा आहे.
1: खरंय,
0: तो न उगाळलेलाच बरा ना.
1: अगदी. आणि आता या मुलाखतीच्या टप्प्यावर काकू तुमच्या आवडीचं एक गाणं सांगा ना.
0: ते मला वाटतं सुधीर फडकेनी गायलेलं आहे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे.
1: वा, तुमच्या आवडीचं हे गीत भावेकाकू आपण श्रोत्यांना ऐकूया. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी मी असं म्हणते की तुमचं असं हे जे छान रुटीन चाललंय तसं सुरू राहू दे, तुमचं आरोग्य चांगलं राहू दे, छान आनंदी राहा एवढीच देवाकडे प्रार्थना करते. आणि आज माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपण आपला जीवन प्रवास उलगडलात आणि खूप सारे अनुभव तुम्ही आम्हाला सांगितलेत, याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. धन्यवाद
0: ताई, माझी मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद. अशी पर्वणी मला कधी लाभली नव्हती, कोल्हापूर आकाशवाणी केंद्रामुळे लाभली. अनेक अनेक धन्यवाद.

माझे जीवन गाणे हा कार्यक्रम आत्ताचा पण ऐकला, प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोते हो, 11 वाजलेत. आता ऐकूया गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम.

गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया गणेशाला वंदन करून. रवींद्र साठे आणि सहकलाकारांच्या आवाजात समीर यांची रचना ऐकूया. संगीत आहे जतीन ललित यांचं, चित्रपट वास्तव.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया. संगीत आहे AR रहमान यांचं, चित्रपट नायक.

श्रोतेहो नितांत सुंदर गाण्यांचा आनंद आपण घेत आहात. आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर उदित नारायण अलका याज्ञिक आणि निहार यांनी गायलेलं उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, चित्रपट गदर.

श्रोते हो, आत्ताच आपण उदित नारायण, अलका याज्ञिक आणि निहार यांनी गायलेलं, उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकलं. हे गीत होतं आनंद बक्षी यांचं, चित्रपट गदर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया तुम बिन या चित्रपटातलं शीर्षक गीत. चित्रा यांच्या आवाजात ही रचना आहे फैज अनवर यांची.

0: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: दैनंदिन कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणारा आहार म्हणजे संतुलित आहार, ज्यामध्ये प्रथिनं, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, फायबर्स आणि व्हिटॅमिन मिनरल्स यांचा समावेश असला पाहिजे. हे प्रमाण सर्वांसाठी समान नसतं. वय, लिंग, वजन, शारीरिक हालचाल किंवा आजार यानुसार ते बदलत राहतं.
2: मानसिक आरोग्य तज्ज्ञाची मदत घ्यायची आहे परंतु कुठे जायचे हे माहीत नाही? 1-4-4-1-6 वर टेलिमानसला कॉल करा.
3: गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया अलका याज्ञिक, बाबुल सुप्रियो आणि सहकलाकारांच्या आवाजात समीर यांची रचना. संगीत आहे अनु मलिक यांचं. चित्रपट चोरी चोरी चुपके चुपके.

वर ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz. कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रेया घोषाल, उदित नारायण आणि सहकलाकारांच्या आवाजात नुसरत बद्र यांची रचना. संगीत आहे इस्माईल दरबार यांचं. चित्रपट देवदास

0: नमस्कार श्रोते हो, माझं नाव डॉक्टर तेजोन्मयी सतीश श्याम येडेकर, मी रूट कॅनल स्पेशालिस्ट आहे. जेव्हा तुमच्या दाताचा 60-70% भाग जर किडेनं खराब झालाय किंवा तुटलाय, तर अशा केसमध्ये पण बऱ्याच वेळेला आम्हाला पेशंट असतात की मॅडम दातामध्ये काही शिल्लकच नाहीये, मग आपण काय करायचं? तर अशा केसमध्ये आपण पोस्ट अँड कोर बिल्टअप ही अजून एक प्रोसिजर आहे, ज्यामध्ये आपण फायबरचा किंवा मेटलचा एक स्क्रू असतो, तो स्क्रू आपण रूट कॅनल झाल्यानंतर दाताच्या मुळामध्ये घालतो आणि त्याच्या सपोर्टनं जे काही भाग दाताचा वरती जो दिसत नाही आहे किंवा खराब झालेला आहे तो पूर्णपणे बनवून तुमच्या नॉर्मल दातासारखं पूर्णपणे दात उभा करतो. आणि त्याच्यावर मात्र मग आपल्याला कॅप बसवणं कंपल्सरी असतं, कारण की जेव्हा दाताचं तुमचं 60-70% नॅचरल स्ट्रक्चर गेलेलं आहे आणि आपण ते आर्टिफिशियल मटेरियलनं, कृत्रिम मटेरियलनं आपण बनवलेलं आहे, त्याच्यानंतर वरून त्याला सपोर्ट देण्यासाठी म्हणून आपण कॅप बसवतो, सो दॅट तो दात जो तुमचा आहे तो अजून एक 5, 10, 15 वर्ष ज्या पद्धतीनं त्याचं प्रोग्नोसिस असेल त्यानुसार तो तुम्हाला साथ देतो. सो ही असते आपली रूट कॅनलची पूर्णपणे ट्रीटमेंट. ह्याच्यासाठी तुम्हाला 2 किंवा 3 वेळेला डॉक्टरांकडे जायला लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात की तुमचं इन्फेक्शन किती प्रमाणामध्ये रिकवर होतंय, कारण की प्रत्येकाच्या बॉडीचं स्ट्रक्चर वेगळं असतं. बऱ्याच लोकांना काही ना काही आजार असतात, डायबिटीस असतो. सो अशा केसमध्ये थोडंसं जे जखम भरून येण्याची जी कपॅसिटी असते ती थोडीशी कमी झाली असते. अशा वेळेला तुम्हाला 1-10 ऐवजी 15 दिवस लागू शकतात, 1-2 अपॉइंटमेंट लागू शकतात, पण ट्रीटमेंट व्यवस्थित होऊन जाते. आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंट करणं महत्वाचं ह्याच्यासाठी आहे की जो तुम्हाला देवानं नॅचरल दात दिलेला आहे तो तुम्ही जपून ठेवून जास्तीत जास्त जितकी वर्ष त्याला एक्सटेंड करता येईल ह्याच्यासाठी आपण रूट कॅनल ट्रीटमेंट आणि जर गरज पडली तर पोस्ट अँड कोर बिल्टअप हे करणं गरजेचं आहे.
1: श्रोतेहो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया महबूब यांचं गीत. संगीत आहे इस्माईल दरबार यांचं. हम दिल दे चुके सनम या चित्रपटातलं हे गाणं गायलं आहे कुमार सानू, कविता कृष्णमूर्ती आणि सहकलाकारांनी.

गाता रही मेरा दिल या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जंगल या चित्रपटातलं समीर यांचं गीत. संगीत आहे संदीप चौथा यांचं. गायक कलाकार आहेत सुनिधी चौहान आणि सोनू निगम.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात यानंतर साथिया या चित्रपटातलं गीत ऐकूया. गुलजार यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे AR रहमान यांनी. आवाज आहे साधना सरगम, मुर्तजा आणि कादिर यांचा.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात शेवटी ऐकूया मधुश्री आणि ए आर रहमान यांच्या आवाजात महबूब यांचं गीत. संगीत आहे ए आर रहमान यांचं, चित्रपट युवा.

श्रोतेहो, अशाच नितांत सुंदर गाण्यांचा आनंद घेत राहावंसं वाटतं, पण आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळ कार्यक्रमाची वेळ संपत आल्याचा इशारा करते. त्यामुळं या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. अनुमती द्या. नमस्कार.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोतेहो 12 वाजतायत. यानंतर वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

0: मैत्रिणींनो, श्रोते हो, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पांचं घरोघरी आगमन होतं. अगदी वाजत गाजत छानपैकी गणपती बाप्पा विराजमान होतात आणि मग अर्थातच सगळीकडे मोदकाचा सुगंध दरवळतो. हा, एकीकडे आपण बाप्पाची आराधना करतो, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या या गणपती बाप्पासमोर आपण सहज नतमस्तक होतो, तेव्हा श्रोते हो, गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीता आपण आता ऐकूया. हे रंब तू गणनायका. लेखन आणि निवेदन वैखरी जोशी. गायन कलाकार जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू आणि संगीता साठे. तबला साथ गुरशांत सिंग. हार्मोनियम साथ अभिषेक साठे. ऐकूया तर हे रंब तू गणनायका.
1: ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश साधियेला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तीनही देवांचे गुणवैशिष्ट्य ज्याच्यात आहे असा गणपती, त्याचं आज घरोघरी आगमन झाले. खरं तर ह्या गणेश आगमनाची तयारी ही बरेच दिवस आधीपासून सुरू होते. मखर, फुलं, पत्री, पूजन साहित्य, नैवेद्य, प्रसाद, आरत्या, भजनं ह्याची जोरदार तयारी सुरू होते. बऱ्याच ठिकाणी गणेशमूर्ती ही आदल्या दिवशीच आणली जाते आणि पहाटेच्या मंगलमय वातावरणात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. लांबचा प्रवास करून आपल्या घरी आलेल्या ह्या गणपतीच्या श्रमपरिहारासाठी त्याच्या प्रतिष्ठापनेपासून ते अगदी विसर्जनापर्यंत प्रत्येक जण आपापल्या परीने त्याची सेवा करत असतो. गणपतीची आरती, भजन.

ह्यात सर्वजण अगदी तल्लीन होऊन जातात. काही जण गणपतीची आराधना पहाटेच्या प्रसन्न वातावरणात भूपाळी म्हणून करतात. अशीच एक सुंदर भूपाळी आपण आता ऐकूया. रचना आहे कृष्णाताई आठवले यांची.

गणपतीचे प्राणप्रतिष्ठा झाली की त्याला मोदक आणि सुग्रास भोजनाचा नैवेद्य दाखवला जातो आणि पूजेची सांगता ही आरती करून केली जाते. निरनिराळ्या देवांचं स्तवन करताना सुंदर आरत्यांची रचना अनेक जणांनी केल्या आहेत. गणपतीच्या पारंपरिक आरत्या समर्थ रामदास स्वामींनी केल्या आहेत. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ही आरती सुरू झाली की मन आपोआप प्रसन्न होतं. असं म्हणतात की समर्थ रामदास स्वामींना ही आरती अष्टविनायकातील एक गणपती असलेल्या मयुरेश्वराच्या देवळात सुचली. मोरगाव येथील मयुरेश्वर त्याच्या गाभाऱ्यात जेव्हा रामदास स्वामी उभे होते तेव्हा त्या मोरेश्वराच्या दिव्य स्वरूपाचे त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यांना ही आरती

तिथे सुचली, जी आज सगळीकडे म्हटली जाते. समर्थ रामदास स्वामींचीच गणपतीसाठी अजून एक प्रचलित आरती आहे, ती म्हणजे नाना परिमळ द्रव्ये सुवासिक सुंदर, केशर कस्तुरी टिळक लाविला कपाळी, मुकुट कुंडले शोभती कपाळी झळके, भावे ओवाळू आरती सिद्धिविनायका. आपल्याकडे महाराष्ट्रात ह्या आरत्या प्रसिद्ध आहेत, तर उत्तर भारतात सेंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को ही आरती विशेष प्रसिद्ध आहे. अशीच एक सुंदर आरती कृष्णाताई आठवले ह्यांनी रचली आहे, गिरिजा सुत श्री गणेश भक्त वत्सला, असं म्हणत त्यांनी गणपतीची आळवणी केली आहे.

ईश्वर हा निर्गुण निराकार आहे असं म्हणतात, तर काहींना तो सगुण साकार रूपात दिसतो. ज्याच्या मनी जसा भाव तसा त्याला त्याचा देव दिसतो अशी सर्वांची भावना असते. गणपती ही देवता तर अशी आहे की भक्तांना जास्वंदीच्या फुलातही रक्तवर्ण गजानन दिसतो, कोणाला पिंपळ पानात प्रथमेश दिसतो. पूजाविधींमध्ये सुपारीला गणपती स्वरूप मानून शूर्पकर्णाची पूजा केली जाते, तर कोणाला नदीच्या नागमोडी वळणांमध्ये वक्रतुंड गणरायाचा आभास होतो. संत तुकाराम

हे खरं तर विठ्ठल भक्त होते, पण त्यांना हाच गणपती विठ्ठलासम भासला आणि त्यांनी त्यांच्या एका रचनेत गणपतीचं सुंदर वर्णन केलंय. त्यांना गणपती पायात घागुऱ्या वाळे घालून नाचत येताना दिसतो. विठ्ठलाच्या भाळी जसा कस्तुरीचा टिळा आहे तसाच गणपतीच्या भाळी दिसतो. विठ्ठल गणपती नाही दुजा असं ते म्हणतात. चला आपणही ह्या विठ्ठल गणपतीचं दर्शन संत तुकाराम महाराजांच्या ह्या पुढील अभंगातून घेऊया.

कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गणपती वंदनेने केली जाते। ह्यामागे सर्वांची ही भावना असते की त्या कलेची देवता असलेल्या अशा गणरायाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी असावेत। आपली कला सादर करताना कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून त्या विघ्नहर्त्याची विघ्नेशाची आळवणी केली जाते। आपली कला अधिकाधिक बहरावी यासाठी गुणाधीश कवीश अशा गजाननाचा वरदहस्त लाभावा हीच प्रत्येक कलाकाराची इच्छा असते। कलाकाराला यशस्वी होण्यासाठी मेहनतीची तयारीची जशी अत्यंत गरज असते ना, तसंच सिद्धिविनायक पाठीशी असणंही तितकंच महत्त्वाचं आहे। आणि ह्या सर्व वाटचालीत जर काही उणीवा राहिल्या, चुका झाल्या, तर हाच विनायक सर्व उणीवा चुका लंबोदर बनून पोटात घेतो ही आपली दृढ श्रद्धा असते। तर अशा ह्या मंगलमूर्तीचंच स्तवन आपण पुढील गीतात ऐकूया।

गणपतीचं आगमन हे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला होतं. भाद्रपद हा मराठी महिन्यातील सहावा महिना. वर्षा ऋतू त्याच्या उत्तरार्धाकडे आलेला असतो. शेतांमध्ये पेरणी झालेली असते आणि आता पिकांना बहर येण्याचा असा हा काळ. समस्त शेतकरी वर्ग पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून देवाकडे प्रार्थना करतो. कोरडा दुष्काळ, पूर किंवा रोगराई ह्यापासून पीक वाचलं पाहिजे हीच त्याची इच्छा असते. आणि अशावेळी वरदविनायक अशा ह्या श्री गणेशाचं पृथ्वीवर आगमन होतं. त्याच्या कृपेने निसर्गचक्र, ऋतुचक्र योग्य मार्गक्रमणा करतं आणि मग मनुष्य, प्राणी, पक्षी सर्व आनंदित होतात. पाऊस पाणी छान झाल्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदी होते आणि प्रत्येकजण मग आपल्या ह्या लाडक्या शुभंकराची निरनिराळ्या नावांनी स्तुती करतो. ओंकार, मयुरेश, बल्लाळेश्वर अशी ह्या गणरायाची किती नावं आठवावी. स्मृती प्रभू ह्यांनी पण त्यांच्या ह्या गीतात अशीच गणेशाच्या वेगवेगळ्या नावांची छान माळ गुंफली आहे.

सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः द्वादशेतानि नामानि यः पठे शृणुयादपि। हा श्लोक कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभी म्हटला जातो। कार्यामध्ये कोणतेही संकट विघ्न येऊ नये म्हणून हा शुभ श्लोक म्हणण्याची प्रथा आहे। नारद पुराणात नारद रचित संकटनाशन स्तोत्रातील हा श्लोक आहे। ह्या श्लोकाच्या पठणामुळे येणारी विघ्न दूर होतात अशी मान्यता आहे। ह्यातीलच पुढील श्लोक आहे, विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सक्ते चैव विघ्नस्तस्य न जायते। विद्यार्थ्यांसाठी तो गजानन विद्यापती बनून अज्ञान लयास घालवतो, शरण येणाऱ्यांसाठी दयानिधी होतो, संकटात असणाऱ्यांच्या अडचणी विघ्नहर बनून दूर करतो आणि भक्तांसाठी सुखाचा सागर बनून येतो। अशा ह्या गणनायकाची हेरंबाची स्तुती आपण पुढील गीतात अनुभवणार आहोत। ही रचना आहे सदानंद डबीर ह्यांची।

अथर्वशीर्ष हे श्री गणेशासाठी म्हटलं जाणारं स्तुतिपर स्तोत्र आहे. गणक ऋषींनी हे स्तोत्र रचलं होतं. अथर्व म्हणजे स्थिरता आणि शीर्ष म्हणजे मस्तक किंवा बुद्धी. हे स्तोत्र म्हटल्यामुळे बुद्धीला स्थिरता येते असं म्हणतात. या अथर्वशीर्षातील पुढील काही ओळींमध्ये गणपतीचं वर्णन केलं आहे. त्वं वाग्मयस त्वं चिन्मयः त्वं आनंदमयस त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानंद द्वितीयोसी त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासी त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी. 14 विद्या आणि 64 कलांची देवता असलेल्या श्री गणेशाची आराधना प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतात. विद्वान त्यांच्या विद्वत्तेने जगाला नवीन नवीन विद्यांची ओळख करून देतात, तर कलाकार आपल्या कलेने सर्वांची मनं रिझवतात, मनोरंजन करतात. आज हेरंब तू गणनायका ह्या कार्यक्रमाद्वारे आम्हीसुद्धा गणपतीची आमच्या परीने सेवा केली आणि ही सेवा गणरायाच्या चरणी अर्पण केली. तोही सुखकारक बनून भरभरून आशीर्वाद देईल हीच त्यामागे आमची भावना आहे. आता जी आपण रचना ऐकणार आहोत त्यामध्ये कवयित्री म्हणते त्याप्रमाणे तूच आदि तूच अंत अशा असलेल्या ह्या श्री गणेशाची कृपा सर्वांवर राहावी आणि संकटात असलेल्यांची विपदा त्याने हरण करावी हीच त्या गणपती चरणी आमची प्रार्थना आहे.

बघता बघता गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला हा उत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत येऊन ठेपतो. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते. सकलजन अतिशय जड अंतःकरणाने ह्या गणरायाला निरोप देतात खरा, पण गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या असं बाप्पाकडून हक्काने आश्वासनही घेतात. ह्या अशा आपल्या लाडक्या मोरयाची आम्ही आमच्याकडून जमेल तशी संगीत सेवा केली. आम्ही गणपतीच्या चरणी ही सुमनांजली अत्यंत आदराने वाहत आहोत. आता जी रचना आहे त्यात कृष्णाताई आठवले म्हणतात, काय देऊ काय मागू तू जाणसी काय सांगू, अशाच आपल्या सर्वांच्या भावना आहेत. आपण त्या ईश्वराला काय देणार, तोच दाता आहे. त्यामुळे आपण भैरवीच्या सुरात ही सुमनांजली गणरायाला वाहून आपल्या ह्या कार्यक्रमाची सांगता करूया.

श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात गणपती विशेष कार्यक्रम हे रंबतू गणनायका. याचं लेखन आणि निवेदन केलं होतं वैखरी जोशी यांनी, आणि यात सहभागी झाले होते जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू आणि संगीता साठे. तबला साथ गुरशांत सिंग, हार्मोनियम साथ अभिषेक साठे, निर्मिती सहाय्य मधुलिका नेरुरकर आणि सुहिता मराठे. सादर करते दीपक केसावी.

0: होते हो जाण्याआधी ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक. तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

मैत्रिणींनो, श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. सादरकर्ते दीपक केसावलेकर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

आप भी महसूस कीजिए इस आवाज को।

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ, देशात सर्वत्र सणाचा उत्साह। घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं केला एफआयआर दाखल। गोवा नाईट क्लब आग प्रकरणी क्लब मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा पोलिसांना शरण। आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव अजिंक्य। आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी। 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा आज प्रारंभ झाला। गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। श्री गणेश सर्वांच्या जीवनात सुख शांती उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवोत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनीही गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या। गणेशोत्सव नवी ऊर्जा आणि चैतन्य घेऊन येतो। श्री गणेशाच्या आशीर्वाद ने देशाची प्रगतीच्या मार्गावर अखंड वाटचाल होत राहो अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। महाराष्ट्रात सुरू झालेला हा उत्सव आता राज्य उत्सव म्हणून साजरा केला जातो। ऐकूया त्याचा थोडक्यात वृत्तांत।
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी पार्थिव गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून सपत्नीक पूजा केली। मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना होत आहे। आजच हरतालिका तृतीया असल्यानं सकाळी घरोघरी हरितालिकेच्या मूर्तींची स्थापना आणि पूजा करण्यात आली। पर्यावरणस्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळते। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या असून आता हळूहळू दर्शनासाठी रांगा लागू लागल्या आहेत। श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसतं। प्रसाद आणि मिठाई खरेदी करताना ग्राहक विशेष सावधगिरी बाळगत आहेत। गणेशोत्सवानिमित्त विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्यात येत असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे। राज्य शासनातर्फे तसंच इतर संस्थांतर्फे गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। सार्वजनिक गणेशोत्सवाची जन्मभूमी असलेल्या पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह विविध गणेश मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे। पुण्यातही पारंपरिक वाद्यांवर भर दिल्याचं दिसतं। गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा विचार करून ठिकठिकाणी

0: आणि वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. पोलीस बंदोबस्तही ठेवला आहे.
1: गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं आज दोन्ही शेअर बाजार बंद आहेत. देशात इतरत्रही गणेशोत्सव साजरा होत आहे. सर्वत्र लहान मोठ्या प्रमाणात साजरा होणारा हा उत्सव आता परदेशातही साजरा होतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह इतर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं. नवी दिल्लीत 18वी ब्रिक्स शिखर परिषद यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी सहाय्य केल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केंद्र सरकारच्या सर्व विभागांचे आणि संस्थांचे आभार मानले आहेत. या शिखर परिषदेचं आयोजन म्हणजे एक गुंतागुंतीची प्रक्रिया होती, मात्र सर्वांच्या सहकार्यानं ती यशस्वी झाली असं मंत्रालयानं म्हटलं आहे. विविध ब्रिक्स बैठका आयोजित केल्याबद्दल सर्व राज्य सरकारांचे आभारही त्यांनी मानले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या यशस्वीतेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. ऐतिहासिक नवी दिल्ली जाहीरनामा म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा जागतिक प्रभाव वाढत असल्याचं द्योतक आहे असं त्यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स देशांमधलं सहकार्य सर्वसमावेशक आणि मानव केंद्रित करण्यावर या परिषदेत भर देण्यात आला. नेतृत्व म्हणजे फक्त मोठा आवाज नाही तर सर्व सहमतीची शक्ती असते हे या परिषदेच्या निमित्तानं भारतानं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे असं राजनाथ सिंग यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. अन्न पदार्थ, इंधन, ऊर्जा तसंच औद्योगिक उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यानं ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ झाली. जुलै महिन्यात ही वाढ 9.78% नोंदवली गेली होती. केंद्र सरकारनं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलै महिन्यात 6.65% वाढ दाखवणारा अन्न पदार्थ निर्देशांक ऑगस्ट महिन्यात 7.5% वाढला. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रांचा घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 22.93% राहिला. पश्चिम आशियातली युद्ध परिस्थिती आणि त्यामुळे झालेली होर्मुझ समुद्रधुनीची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकानं वरच्या दिशेनं प्रवास केला आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं FIR दाखल केला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर होती आणि 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी FIR दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला दिले होते. त्यानुसार हा FIR काल दाखल झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख FIR मध्ये करण्यात आला आहे. गोवा नाईट क्लब आग प्रकरणी त्या नाईट क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांनी आत्मसमर्पण केलं आहे. त्यांचा जामीन रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्यानंतर या दोघांनी आज म्हापसा सत्र न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं. त्यांच्या नाईट क्लबमध्ये गेल्या वर्षी 6 डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी अधिक चांगलं आरोग्य सहकार्य, नवोन्मेष, काटकपणा आणि शाश्वत वित्तपुरवठा यांची गरज अधोरेखित केली आहे. ब्रिक्स नेत्यांच्या शिखर परिषदेच्या या 4 संकल्पना जागतिक आरोग्याशी थेट निगडीत आहेत असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी ब्रिक्स नेत्यांना सज्जता, उत्तरदायित्व आणि दीर्घकालीन वचनबद्धता अधिक बळकट करण्याचं आवाहन केलं. अलेक्झांडर झ्वेरेव्हनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. रात्री उशिरा झालेल्या सामन्यात त्यानं बेन शेल्टनचा 6-3, 7-6, 5-7, 6-2 असा पराभव केला. या हंगामातलं झ्वेरेव्हचं हे दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे. जून महिन्यात त्यानं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून बाहेर पडल्यानंतर दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच 8 वर्षांनी जागतिक क्रमवारीत पहिले

या 10 मधून बाहेर पडून 12व्या स्थानावर घसरला आहे. सर्वाधिक 428 आठवडे पहिल्या स्थानावर राहण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ताज्या आकडेवारीनुसार यॅनिक सिनर पहिल्या, अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणारा अलेक्झांडर झ्वेरेव दुसऱ्या तर कार्लोस अल्कारास तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारणारा बेन शेल्टन चौथ्या तर फिलिक्स ऑजर अलियासिम 5व्या स्थानावर आहे. दुहेरीत भारताचा युकी भांबरी 44व्या तर एन श्रीराम बालाजी 49व्या स्थानावर आहे. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत काल भारतीय संघानं श्रीलंकेवर 72 धावांनी मात केली आणि अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेतलं भारताचं हे विक्रमी 8वं अजिंक्यपद आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं सलामीवीर शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांच्या 129 धावांच्या भागीदारीच्या जोरावर 5 खेळाडूंच्या मोबदल्यात 183 धावांचा डोंगर रचला. भारतीय गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी करत श्रीलंकेचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 4 चेंडूंमध्येच 111 धावांवर तंबूत धाडला. शफाली वर्माला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. भारताचा अग्रमानांकित तिरंदाज धीरज बोम्मदेवरा यानं विश्वचषक स्पर्धेच्या रिकर्व प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय पुरुष तिरंदाज ठरला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मालिकेतला दुसरा सामना उद्या तर तिसरा सामना येत्या गुरुवारी होणार आहे. देशातल्या 9 राज्यांमधल्या 147 कोळसा खंडांचा लिलाव 2020 पासून करण्यात आल्याची माहिती कोळसा मंत्रालयानं दिली आहे. यातून 47,500 कोटी रुपयांचा वार्षिक महसूल आणि सुमारे 4,90,000 रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ, देशात सर्वत्र सणाचा उत्साह. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBI ने केला FIR दाखल. गोवा नाईट क्लब आग प्रकरणी क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा पोलिसांना शरण. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ। देशात सर्वत्र सणाचा उत्साह। बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल। आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव अजिंक्य। आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी। 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा प्रारंभ आज झाला। गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं आणि कमीत कमी प्रदूषण होईल अशा प्रकारे साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजा केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते।
1: विघ्नहर्त्याने सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आणावा, सर्वांची विघ्न दूर करावीत अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना आहे। आपला देश, आपलं राज्य, आपले नागरिक, आपला बळीराजा यांच्यासमोरची संकट दूर व्हावीत ही या ठिकाणी विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना।
0: मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना होत आहे। आजच हरताळका तृतीया असल्यानं सकाळी घरोघरी हरतालिकेच्या मूर्तींची स्थापना आणि पूजा करण्यात आली। पर्यावरणस्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळत आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या असून आता हळूहळू दर्शनासाठी रांगा लागू लागल्या आहेत। श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसत आहे। प्रसाद आणि मिठाई खरेदी करताना ग्राहक विशेष सावधगिरी बाळगत आहेत। गणेशोत्सवानिमित्त विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्यात येत असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे। राज्य शासनातर्फे तसंच इतर संस्थांतर्फे गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा विचार करून ठिकठिकाणी वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे। पोलीस बंदोबस्तही ठेवला आहे। गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं आज दोन्ही शेअर बाजार बंद आहेत। गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। राज्यात इतरत्रही गणेश चतुर्थी भक्तिभाव आणि उत्साहात साजरी होत आहे। गणरायाच्या आगमनानं सर्वत्र उत्साही वातावरण असून यंदा आरोग्य जागृती, सुरक्षितता आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर दिला जात आहे। सिंधुदुर्गमध्ये 74,351 घरगुती आणि 32 सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली। पारंपरिक लाकडी माटवीत फळाफुलांची सजावट आणि चाकरमान्यांचं मोठ्या संख्येनं आगमन हे उत्सवाचं वैशिष्ट्य ठरलं आहे। बीडमध्ये 1000

738 गणेशमूर्तींची स्थापना अपेक्षित असून 292 ठिकाणी एक गाव एक गणपती उपक्रम राबवला जाणार आहे. उत्सवासाठी 866 होमगार्डसह पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. अकोल्यात गणेशमूर्ती आणि सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी झाली असून घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये 10 दिवसांच्या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नागपुरात गणेशमूर्ती खरेदीसाठी चितार ओळीमध्ये सकाळपासून भाविकांची गर्दी झाली. महानगरपालिका 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान श्री गणेश आरोग्याचं अभियान राबवणार असून गणेश अमरावतीतही या अभियानाची व्यापक अंमलबजावणी केली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 13,455 घरगुती, 1,999 सार्वजनिक आणि 431 एक गाव एक गणपती अशा एकूण 15,885 ठिकाणी गणेशमूर्तींची स्थापना होणार आहे. सुमारे 3,500 पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. दरम्यान ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणि न्यायालयीन निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी नागपुरात मूक मोर्चा काढण्यात आला. भर पावसातही विविध धर्मांचे धर्मगुरू, ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्णालय कर्मचारी, विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी मुंबईत वाशी इथे हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्राइतका बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठेही नाही असं शहा म्हणाले. राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं आवाहन शहा यांनी केलं. या सर्व भाषांचा स्वर वेगवेगळा असला तरी गीत एकच आहे. भारतीय भाषांना विज्ञानाची साहित्याची भाषा करायचं आहे, एकमेकींशी जोडायचं आहे असं त्यांनी सांगितलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या यंदाच्या संमेलनाचा मध्यवर्ती विषय आहे. या गीताद्वारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया रचला असं शहा यांनी सांगितलं. आजपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या. आपण आपल्या भाषांचा सन्मान केला नाही तर जगही करणार नाही, त्यामुळे राजभाषा, निजभाषा, मातृभाषा यासह देशातल्या सर्व भाषांचा सन्मान करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. स्वातंत्र्यसंग्रामात हिंदी भाषेनं संपर्कसूत्र म्हणून मोठं योगदान दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं. तसंच विविध पुस्तकं आणि ॲप्सचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते यावेळी झालं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अन्नपदार्थ, इंधन, ऊर्जा तसंच औद्योगिक उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यानं ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ झाली. जुलै महिन्यात ही वाढ 9.78% नोंदवली गेली होती. केंद्र सरकारनं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलै महिन्यात 6.65% वाढ दाखवणारा अन्नपदार्थ निर्देशांक ऑगस्ट महिन्यात 7.5% वाढला. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रांचा घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 22.93% राहिला. पश्चिम आशियातली युद्ध परिस्थिती आणि त्यामुळे झालेली होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकानं वरच्या दिशेनं प्रवास केला आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे 15 सप्टेंबरला एकटेच मुंबईला येणार असून त्यांनी इतर मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. सणावारांच्या कालावधीत दंगल घडवून मराठा समाजाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं मत जरांगे यांनी सूत्रांकडे व्यक्त केलं आहे. दिशा सालिया मृत्यू प्रकरणी सीबीआयनं FIR दाखल करून घेतला आहे. त्यानुसार हा FIR काल दाखल झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरी

या रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. गोवा नाईटक्लब आग प्रकरणी त्या नाईटक्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांनी आत्मसमर्पण केलं आहे. त्यांचा जामीन रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्यानंतर या दोघांनी आज म्हापसा सत्र न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं. अलेक्झांडर झ्वेरेवनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. रात्री उशिरा झालेल्या सामन्यात त्यानं बेन शेल्टनचा 6-3, 7-6, 5-7, 6-2 अशी मात केली. या हंगामातलं झ्वेरेवचं हे दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे. जून महिन्यात त्यानं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचं जेतेपद मिळवलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ. देशात सर्वत्र सणाचा उत्साह. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

ढोल ताशांचा निनाद, गणपती बाप्पा मोरियाचा जयघोष, घराघरात सजलेली आरास, दरवळणारा धूप आणि फुलांचा सुगंध, आरतीच्या तालावर एकत्र येणारी माणसं आणि प्रसादातला गरमागरम उकडीचा मोदक. गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्राच्या मनात अशाच कितीतरी आठवणी एका वेळी जाग्या होतात. गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे जणू आनंदाचं, उत्साहाचं आणि सकारात्मकतेचं आगमन असतं. भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. महाराष्ट्रात या उत्सवाला एक वेगळंच सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व आहे. मंडळी, ही गणेश चतुर्थी फक्त मूर्तीची स्थापना, आरती आणि विसर्जन एवढीच मर्यादित आहे का? तर नाही. या उत्सवाच्या मागे एक मोठा सांस्कृतिक प्रवास आहे, एकतेचा विचार आहे आणि आजच्या तरुणांसाठी अनेक प्रेरणादायी संदेशही दडलेत. बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणतो. विघ्नहर्ता म्हणजे अडथळे दूर करणारा. सुखकर्ता म्हणतो. सुखकर्ता म्हणजे आनंद देणारा. आणि बुद्धिप्रदाताही म्हणतो. बुद्धिप्रदाता म्हणजे आपल्याला सुबुद्धी देणारा. म्हणूनच गणेशोत्सव हा केवळ बाप्पाच्या आगमनाचा उत्सव न राहता आपल्या जीवनात नव्या विचारांचं, नव्या सुरुवातीचं आणि सकारात्मकतेचं स्वागत करण्याची एक सुंदर संधी असते. मंडळी, गणेशोत्सवाच्या इतिहासाकडे पाहिलं तर त्याला सार्वजनिक स्वरूप मिळण्यामागे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं मोठं योगदान आहे. 1893 मध्ये त्यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिलं. समाजातील लोकांना एका समान व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न हा होता. त्या काळात सार्वजनिक सभा, सामाजिक एकत्र येणं यावर अनेक बंधनं होती.

0: अशा परिस्थितीत गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांमध्ये एकता, सामाजिक जागृती आणि राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठीचा हा प्रयत्न झाला. गणपती बाप्पा मोरया हा आवाज कानावर पडला की आपल्या चेहऱ्यावर नकळत हसू येतं. कारण गणेशोत्सव म्हणजे फक्त उत्सव नाहीये, तर तो आठवणींची एक सुंदर पेटी आहे. बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतचा प्रत्येक दिवस हा काही ना काही आठवण देऊन जातो. या आठवणींमध्ये तरुणाईचा उत्साह, मित्रांची साथ, रात्री उशिरापर्यंत चालणारी मंडपाची तयारी, सजावटीसाठी केलेली धावपळ, आरतीचा आवाज, प्रसादासाठी लागलेली रांग, सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी आणि शेवटी पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना येणारी हुरहुर, सगळंच असतं. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण गणेशोत्सवाकडं थोड्या वेगळ्या नजरेनं पाहणार आहोत. तरुणाईच्या नजरेतनं, तरुणाईच्या आठवणींमधनं. कारण प्रत्येकाच्या मनात बाप्पाची एक वेगळीच स्टोरी आहे. कुणासाठी गणेशोत्सव म्हणजे लहानपणी आईबाबांसोबत केलेली आरती आहे, तर कुणासाठी मित्रांसोबत केलेली सजावट, तर कुणासाठी पहिल्यांदा मंडळाच्या कार्यक्रमात केलेला परफॉर्मन्स. तेव्हा आज आपली तरुण मित्रमंडळी त्यांच्या गणेशोत्सवाच्या आठवणींविषयी काय सांगतायत ते जाणून घेऊयात.
1: नमस्कार, माझं नाव साहिल बापट, मी 25 वर्षांचा आहे आणि मी एक गिरगावकर आहे. गिरगावच्या गणेशोत्सवाबद्दल तुम्हा सर्वांना सांगायचं झालं तर पूर्वीपासूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची जेव्हापासून सुरुवात झाली आहे तेव्हापासून आमच्या इथल्या केशवजी नाईक चाळेमध्ये लोकमान्य टिळकांनी मुंबईतला पहिला गणेशोत्सव सुरू केला. गिरगाव आणि दक्षिण मुंबईच्या बऱ्याच भागांमध्ये आधीपासूनच वाडी आणि वाडीमधल्या गणेशोत्सवाची संस्कृती ही आपण आधीपासून बघतो. आत्ता हल्ली सगळीकडे टॉवरीकरण सुरू झाल्यामुळे आत्ताच्या नवीन पिढीला वाडीत गणेशोत्सव कसे साजरे व्हायचे, केले जायचे हे फार कदाचित कमी माहिती असेल. आम्हाला वाडीमध्ये लहानपणापासूनच गणपतीमध्ये मांडव बांधणं, त्यानंतर गणपतीचं मखर तयार करणं आणि स्पर्धा कोणकोणत्या यावर्षी घ्यायच्या, कशी तयारी करायची, वाडीतल्या प्रत्येक घरातल्या स्त्रिया बायका यावर्षी कोणकोणते नवीन पदार्थ करायचे, अन्नकोट स्पर्धा असायची पूर्वी, अन्नकोट स्पर्धेमध्ये आता नवीन कोणते पदार्थ करायचे, मोदक करण्यासाठी म्हणून सगळ्या स्त्रिया बायका या एका ठिकाणी जमायच्या, पुरुष मंडळी होती ती गणपती आणण्याची तयारी सगळी, डेकोरेशन पासून ते अगदी गणपती आणेपर्यंतची तयारी, मग 10 दिवसांचा काय कार्यक्रम आखला जायचा याची तयारी करणं, आणि जी तरुण पिढी होती त्यावेळेला, जी तरुण मुलं होती, लहान मुलं होती, ती स्पर्धा, खेळ, आयोजन, गणपतीचं डेकोरेशन, मग अशी मी म्हटल्याप्रमाणे ते करणं, मांडव बांधण्यामध्ये मदत करणं, इतक्या सगळ्या गोष्टी करून तो गणेशोत्सव 10 दिवसांचा तो साजरा केला जायचा. आणि ते 10 दिवस कसे संपायचे अक्षरशः कळायचं सुद्धा नाही. पूर्वीच्या काळी शाळा कॉलेजेसमध्ये 5-6 दिवस सुट्टी दिली जायची गणेशोत्सवासाठी, त्यामुळे गणपतीची सुट्टी लागायच्या आधीपासूनच एक माहोल आपण ज्याला म्हणतो तो तयार व्हायला सुरुवात व्हायची, आणि गणपती यायच्या 1 महिन्या आधीपासूनच ते सगळं प्लॅनिंग आणि त्या तरुण जीवामध्ये असलेली एक ऊर्जा आणि त्यांच्या आयडियाज, संकल्पना आणि गणेशोत्सव कसा धूमधडाक्यात यावर्षीचा आपण पार पाडायचा हे आधीपासूनच सुरू व्हायचं. आणि बहुतांश शाळांमध्ये लहानपणी, म्हणजे आमच्या शाळेत पण, आम्हाला एक असाइनमेंट किंवा अशी प्रॅक्टिकल दिली जायची की तुम्ही गणेशोत्सव कसा साजरा केलात हे तुम्ही त्यावर एक निबंध म्हणा किंवा तुम्ही त्यावर एक छोटंसं काहीतरी प्रेझेंट करून आणायचं आणि ते सादर करायचं शाळेमध्ये. त्यामुळे मुलं ज्या प्रकारे गणेशोत्सव साजरे करायचे किंवा ज्या ज्या गोष्टी करायचे, जसं की सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे त्यामध्ये डान्स, फॅशन शो या सगळ्या गोष्टी व्हायच्या, तर मुलांनी यावर्षी कोणता डान्स केला, फॅशन शो मध्ये ते काय बनलेले होते, कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतले, कसे जिंकले, त्यांनी यावर्षी नवीन काय केलं, या सगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्यांची वाढ कशी होईल, म्हणजे मजा करता करता त्यांना शिकायला पण काय काय मिळेल, त्यांना ज्ञान कसं मिळेल, याकडे शाळा आणि कॉलेजेसचा पण कल होता. आणि त्यामुळे या गोष्टी करताना कधी कंटाळा आला नाही आणि म्हणजे ही ती एक मजा होती त्यावेळेची. गिरगाव मधल्या गणेशोत्सवाबद्दल सांगायचं झालं तर आता ज्या ठिकाणी मी राहतोय गणेशवाडी, त्या गणेशवाडीचा यावर्षी 100वा गणेशोत्सव आहे. 1926 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची गणेशवाडीमध्ये आमच्या गिरगावच्या सुरुवात झालेली होती आणि यावर्षी 2026 साली

0: 100वा गणेशोत्सव आम्ही साजरा करतोय. त्यामुळे खरंच एक अजून बऱ्याच ठिकाणी गिरगावमध्ये म्हणा किंवा मुंबईमध्ये म्हणा, शतक महोत्सव किंवा 125वा गणेशोत्सव, 99वं वर्ष कुठे सुरू आहे असं आपण बऱ्याच ठिकाणी आपण आता बघतोय होताना. तर ही खरंच एक पारंपरिक पद्धत आहे, जुनी पारंपरिक पद्धत आहे जी आत्ताच्या गणेश मंडळांनी, कार्यकर्त्यांनी किंवा गणेश भक्तांनी चालू ठेवलेली आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या नवीन पिढीला आपली संस्कृती, आपली परंपरा आणि गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो हे आपण त्यांना दाखवतो. माझी वैयक्तिक गणपतीची आणि गिरगावच्या गणेशोत्सवाची सगळ्यात आवडणारी माझी मेमरी ती म्हणजे मित्रांबरोबर रात्री सगळ्या गणपतींचं दर्शन घ्यायला जाणं, गाडीवरनं म्हणा किंवा चालत चालत म्हणा, आणि अख्खी रात्र सगळ्या मंडळांचे गणपती बघणं, त्यांचं दर्शन घेणं, आणि प्रत्येक मंडळाने वेगवेगळं डेकोरेशन केलेलं असतं किंवा वेगवेगळी त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवलेली असते आणि इतकी छान ती गणेश मूर्ती सजवलेली असते की खरंच प्रसन्न वाटतं. आणि त्यामुळे अख्खी रात्र मित्रांबरोबर म्हणा दर्शन घेणं प्रत्येक मंडळाचं आणि फिरायचं नुसतं. आणि आत्ता सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट मला गणेशोत्सवातली म्हणजे आमच्या इथे दरवर्षी गणपती सहस्त्रावर्तनं केली जातात, म्हणजेच अथर्वशीर्ष पठण 1000 वेळा. आणि तेव्हा आम्ही सगळे वाडीतली लोक एकत्र येतो, सोहळं नेसलेलं असतं, म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने आम्ही तयार होऊन येतो आणि 1000 वेळा अथर्वशीर्ष पठण करतो. तर ती आत्ता मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट आहे गणपती मधली.
1: हाय फ्रेंड्स, मी मधुरा संदीप लिमय. सगळ्यात आधी तुम्हाला गणेशोत्सवाचा खूप खूप शुभेच्छा. मी जेव्हा शाळेत होते ना तेव्हा मला माझे मित्र मैत्रिणी विचारायचे की तुमच्याकडे किती दिवसांचे गणपती बाप्पा असतात, 1.5 दिवसाचे, 5 दिवसाचे, गौरी गणपती की 10 दिवसाचे. मी त्यावर सांगायचे की आमच्याकडे वर्षातले 365 दिवस गणपती बाप्पा असतात. त्यांना खूप गंमत वाटायची. म्हणजे नेमकं काय, आमचं कल्याणला गणपती बाप्पाचं मंदिर आहे, त्यामुळे आमच्याकडे वर्षभर बाप्पा असतो. पण मुख्यतः भाद्रपदात, माघात, वैशाखात, कार्तिकात आणि ज्येष्ठात बाप्पाचा जन्मदिवस साजरा केला जातो. पण साधारणपणे भाद्रपद आणि माघ या 2 महिन्यात फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. मला लहानपणी भाद्रपदातला हा गणेश उत्सव आला ना की खूप मजा वाटायची. मंदिर वेगवेगळ्या फुलांच्या माळांनी सजवायचं, बाप्पाला रोज वेगळे वेगळे रंगीबेरंगी पोशाख परिधान करायचे, त्याला रोज वेगळे वेगळे मुकुट असायचे. एवढंच नाही तर नैवेद्याचीही रेलचेल असायची, कधी उकडीचे मोदक कधी तळणीचे मोदक रेलचेल असायचे. आणि बाप्पा समोर प्रत्येकाला काही ना काही सेवा सादर करावीशी वाटायची, म्हणजे कीर्तन सेवा, प्रवचन सेवा, गान सेवा. एवढंच नाही तर गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी बाप्पाची वेगळ्या वेगळ्या उपचारांनी पूजा झाली की मग गणपती अथर्व शीर्षाची किंवा ब्रह्मणस्पती सूक्ताची सहस्र आवर्तन सुद्धा आमच्याकडे होतात. एकूणच काय तर ह्या उत्सवात खूप मजा असते. माझ्या बाकी मित्र मैत्रिणींकडे तेव्हा काही दिवसच गणपती बाप्पा यायचे, पण माझ्याकडे मात्र हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात 10 दिवस साजरा व्हायचा आणि त्यानंतरही बाप्पा माझ्याचकडे राहणार आहे ही त्यावेळेला एक गंमत वाटायची वेगळीच. कल्याणमध्ये एकादशीचे म्हणजे मेळाव्याचे गणपती सुद्धा असतात आणि ही पर्वणी फक्त कल्याणकरांनाच अनुभवायला मिळते बरं का. म्हणजे इतर कुठल्याच शहरात मेळाच्या गणपतींचं विसर्जन होत नाही, पण ते कल्याणातच होत. असं का? तर लोकमान्य टिळक स्वतः गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आमच्या कल्याण मध्ये यायचंय. ते यायचे ते एकादशीच्या दिवशी आणि मग इथून पुन्हा पुण्याला जायचंय. अनंत चतुर्दशीच्या दिवशी टिळक स्वतः पुण्यात असायचे. त्यामुळे कल्याणात गणपती बाप्पांचं विसर्जन हे एकादशीच्या दिवशी सुद्धा होतं. माणसा माणसातले मतभेद विसरून एकत्र येऊन सगळ्यांनी छान आनंदाने हा उत्सव साजरा करावा ही सुद्धा शिकवण आपल्याला गणपती बाप्पा आपल्याला आपसुकच देऊन जातात. चला तर मग मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.
2: नमस्कार, मी मीरा ललित. मी सध्या पुणे विद्यापीठातून मास्टर्स इन संस्कृत लिटरेचर याचा अभ्यास करते.
3: सर्वप्रथम सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. यंदाचं आमच्या घरातल्या गणपतीचं साधारण हे 75वं वर्ष आहे. आदल्या दिवसापासून बाप्पाच्या आगमनाची सगळ्यांना लागलेली लगबग, तयारी आणि हुरहुर. उद्यापासून 5 दिवस 7 दिवस गौरी गणपती असे आपल्या घरी येणार, विराजमान होणार, यासाठी सगळ्यांची चाललेली तयारी ही अगदी लहानपणापासून मी बघत आली आणि अर्थात त्या तयारीत मी सुद्धा होते. त्याकरता

0: जवळजवळ एक आठवड्यापासून तयार करण्यात आलेलं मखर जिथे गणपती बाप्पा आपले विराजमान होणार आहेत त्यांच्याकरता तयार केलेलं आसन म्हणूया आपण, आणि दुसऱ्या दिवशी बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना करणं आणि त्या बाप्पाच्या मूर्ती समोर सगळ्यांनी अथर्वशीर्ष पठणाला बसणं हे मस्ट होतं, याला कुठलाही एक्सक्यूज नव्हता खरं तर. आणि आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली तर गणपती बाप्पा म्हणजे मोदक आलेच, त्याला काही अपवादच नाही, पण मोदक बनवणं हे किती अवघड आहे. म्हणजे मोदक फोडून त्याच्यावरती साजूक तूप घालून खाणं हे जितकं सोपं आहे तितकंच मोदक बनवणं अवघड आहे मला तेव्हा समजायला लागलं. आणि खरं तर तेव्हापासूनच मी मोदक बनवायला शिकले असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यात दुसरी एक गोष्ट म्हणजे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी आलेली तिथी म्हणजे ऋषी पंचमी, त्या दिवशी तयार केलेली ऋषींची भाजी. माझ्या मंजी अज्जीचा सहवास फार मिळाला नाही, पण मी ऐकून आहे असं घरातल्यांकडनं, काकांकडनं, वडिलांकडनं की पणजी अज्जी जी भाजी बनवायची अक्षरशः सगळे चाळीतले दारात उभे राहायचं आजींनी भाजी केली म्हटल्यानंतर. अजून एक इथे गोष्ट मला नमूद करावीशी वाटते जी महत्वाची वाटते, ती म्हणजे आमचा गणेशोत्सव हा कायम चाळीतला गणेशोत्सव होता आणि आज अजूनही तो तिथेच असतो. त्यामुळे चाळीत गणेशोत्सव आला म्हणजे चित्रकला स्पर्धा, स्त्रियांसाठी पाककला स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा. दुपारपासून जे काही सगळी लहान मुलं धुडगूस घालायचे आणि त्या स्पर्धांमध्ये आपल्याला कसा नंबर मिळवता येईल यासाठी जी काही सगळ्यांची चढाओढ चाललेली असायची ती खरोखरच मजा होती. यांनी चाळीतला गणपती अनुभवलाय त्यांना हे नक्कीच पटेल. त्यामुळे गणेशोत्सवातल्या या स्पर्धांनी सुद्धा आम्हाला खूप दिलं, खूप शिकवलं. त्यामुळेच गणेशोत्सव हा कायमच खूप स्पेशल आहे, विशेष आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: नमस्कार, मी अश्विनी घोरपडे. सर्वात आधी तर आकाशवाणीच्या युवावाणीच्या सर्व श्रोतांना गणेश चतुर्थीच्या माझ्यातर्फे मनापासून खूप खूप शुभेच्छा. बाप्पा सर्वांच्या आयुष्यातली सर्व विघ्न दूर करो हीच प्रार्थना. या दिवसाबद्दल बोलायचं झालं तर आमच्या घरी वैयक्तिकरित्या घरगुती बाप्पाची मूर्ती बसत नाही आणि लहानपणी खरं तर मला कधी कधी याचं खूप वाईट वाटायचं की आपल्या मित्रांच्या घरी बाप्पा येतात मग आपल्या घरी का नाही. पण जशी मी मोठी होत गेली तसं मला या गोष्टीचा एक वेगळाच अर्थ उमजला. घरगुती बाप्पा बसत नसले तरी बाप्पा माझ्यापासून कधीच दूर नव्हते, कारण माझ्या मामाच्या घरी बाप्पा येतात तर मग मी माझ्या मामाच्या घरी 5 दिवस जायचे आणि आत्ताही जातेच. तसंच आमच्या सोसायटीतला जो सार्वजनिक गणपती असायचा तोच आमचा हक्काचा बाप्पा असायचा. त्या सार्वजनिक मंडपातल्या माझ्या लहानपणाच्या आठवणी आजही माझ्या मनात जशाच्या तशा जिवंत आहेत. खेळता खेळता गल्लीतल्या मंडपात जाऊन तासन तास बसणं, तिथे चाललेली सजावट डोळे मोठे करून कुतूहलाने पाहणं, आरतीच्या वेळी त्या टाळांचा आवाज वाढवण्यासाठी मित्रांसोबत स्पर्धा करणं, आरतीत जयदेव जयदेव जोरानं ओरडणं आणि आरती संपल्यावर मिळणाऱ्या खिरापतीसाठी किंवा मोदकासाठी रांगेत सर्वात आधी जाऊन उभं राहणं, या अशा साध्या पण निखळ आठवणींनी माझं लहानपण समृद्ध केलंय. शेजाऱ्यांच्या घरी जाऊन आरतीला उभं राहणं, त्यांच्या घरच्या मोदकाचा आस्वाद घेणं, यातून एक गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे बाप्पा फक्त 4 भिंतींच्या आतल्या घरात नसतात तर ते संपूर्ण समाजाला एकत्र आणणाऱ्या धाग्यात असतात, नाही का. आज जेव्हा लहानपण मागे सोडून उत्सवाकडे पाहते तेव्हा काही गोष्टी खूप वेगळ्या जाणवतात. म्हणजे लहानपणी आनंद म्हणजे गणपतीची सुट्टी, आरती आणि फक्त मोदक खाणं इतकी मर्यादित होती. पण आज मोठं झाल्यावर जाणवतं की उत्सवाचं स्वरूप बदललंय. युगपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं. ऍक्च्युली त्यामागचा हेतू खूप स्पष्ट होता की समाजाला जर जागृत करायचं असेल तर बाप्पापेक्षा मोठा पर्याय असूच शकत नाही. जातपात, श्रीमंत, गरीब आणि आपापसातील हेवेदावे विसरून संपूर्ण समाजाने एकाच छताखाली एकत्र यावं हाच या सार्वजनिक गणेशोत्सवाचा मुख्य हेतू होता. आजच्या डिजिटल युगात आपण सगळेच सोशल मीडियामुळे आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात कमालीचे व्यस्त झालोय हे खरंय. आपण शेजारी असूनही एकमेकांशी मोबाईलवरच बोलतो, पण या गणेशोत्सवाचं सर्वात मोठं सौंदर्य पण हेच आहे की सोशल मीडिया आपल्याला कितीही दूर नेण्याचा प्रयत्न करत असलं तरी बाप्पाचा हा सण आपल्याला पुन्हा एकदा खऱ्या आयुष्यात एकत्र आणतो. मंडळात एकत्र येऊन वर्गणी गोळा करणं असो, आरतीचं नियोजन करणं असो, गेम्स खेळणं असो, मित्रांना भावंडांना नातेवाईकांना भेटणं असो, या निमित्तानं का होईना आपण मोबाईल स्क्रीनवरून डोळे बाजूला सारून एकमेकांसोबत प्रत्यक्ष गप्पा मारतो, एकत्र काम करतो. यातूनच आपल्याला

0: खरं आयुष्यातलं टीमवर्क आणि नेतृत्व गुण काय असतं हे कळतं. म्हणूनच माझ्या तरुण मित्रांना मी सांगेन की यंदाचा हा गणेशोत्सव बाप्पाने निर्माण केलेल्या या संधीचा फायदा घेऊयात, प्रत्यक्ष माणसांना भेटूयात, शेजाऱ्यांशी संवाद साधूयात आणि आपल्या संस्कृतीचा हा एकतेचा वारसा जपून ठेवूयात. सर्वांना खूप खूप प्रेम आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
1: आज बाप्पाचं आगमन झालंय, सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे. घराघरात टाळ, मृदुंग, आरती या सगळ्यांचा आवाज घुमणार आहे. प्रसादासाठी म्हणजे बाप्पाच्या हातातल्या त्या उकडीच्या मोदकासाठी भावंडांमध्ये प्रचंड वादावाद होणार आहे. टाळ कोण वाजवणार, आरती कोण धरणार, मोठ्या मोठ्यानं आरती कोण म्हणणार, या सगळ्या गोष्टींसाठी चुरस लागणार आहे. पण हे सगळं असलं ना तरी हे सगळं करताना आपुलकीची, एकतेची भावना, आपण एक कुटुंब असल्याची जाणीव मात्र कायम राहणार आहे. आणि हीच आपल्या गणेशोत्सवाची खासियत आहे. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपल्या मित्रमैत्रिणींनी त्यांच्या गणेशोत्सवातल्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या, तेव्हा चला आज या आठवणींना उजाळा देऊया, ह्या क्षणांना पुन्हा जगूया आणि ह्या गणेशोत्सवाचा आनंद मनमुराद लुटूया. तेव्हा तुम्हा सगळ्यांनाच गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.

0: मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे. आजूबाजूला उत्साहाचं वातावरणही कमाल आहे, पण काय आहे ना, घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvavaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजेश शेजवळे. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.
1: युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

विजय चव्हाण आणि प्रशांत दामले यांनी गायलेलं धुमाकूळ या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती प्रवीण दवने यांची आणि संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया उलाढाल या चित्रपटातील गीत.

अजय गोगावले यांनी गायलेलं उलाढाल या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत दिलं होतं अजय आणि अतुल यांनी. या गीतासोबतच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो, संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अस्मिता वाहिनीचं प्रसारण. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची.

श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन याविषयीचं धनंजय गोखले यांचं भाषण. धनंजय गोखले यांची अथर्वशीर्ष, भगवद्गीता याबरोबरच प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा विषयांवरची रोजच्या जीवनाची सांगड घालणारी मराठी आणि इंग्रजी पुस्तकं प्रकाशित.

श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन याविषयीचं धनंजय गोखले यांचं भाषण. धनंजय गोखले यांची अथर्वशीर्ष, भगवद्गीता याबरोबरच प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा विषयांवरची रोजच्या जीवनाची सांगड घालणारी मराठी आणि इंग्रजी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. याच अनुषंगाने आज ऐकूया हे भाषण अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.

श्रोते हो नमस्कार. बाप्पांचं आगमन झालंय. गणपती उत्सवाची धामधूम रेलचेल सुरू आहे. गणपती उत्सवामध्ये एका गोष्टीची प्रकर्षाने आठवण होते, ते म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. हे गणपती अथर्वशीर्ष नक्की काय आहे, कुणी सांगितलं, कुणासाठी सांगितलं, कुणासाठी म्हणायचं, यामध्ये काय काय सांगितलं गेलंय, मला माझ्या आयुष्यामध्ये त्याचा कसा उपयोग होतो, हे असे अनेक प्रश्न अनेक जण गेली अनेक वर्ष मला विचारतात. याच प्रश्नांचा आधार घेऊन काही गोष्टी आपण उलगडूया. हा, पण त्यासाठी तुमचा सहभाग मला नक्की लागेल. कारण कसं आहे, मी जरी काही गोष्टी सांगितल्या तरी तुम्ही त्या करेपर्यंत तुम्हाला त्यातला आनंद मिळणार नाही. आता हेच पहा, आपण अथर्व शीर्ष या शब्दापासूनच सुरू करूया. थर्व हा शब्द अथर्व शीर्षामध्ये आहे. आता तो माझ्या मागून तुम्ही म्हणा, थर्व थर्व. अजून एकदा म्हणायचं, आता मी म्हणतो तसा थर्व. काय जाणवलं? कंपन जाणवली असतील, व्हायब्रेशन जाणवलं असेल. आता मी जर का सांगितलं असतं की थर्व या शब्दाचा अर्थ म्हणजे कंपन, थर्व म्हणजे व्हायब्रेशन्स, हे तुम्हाला कदाचित कळल्याचा भास निर्माण झाला असता. पण थर्व असं म्हटल्यानंतर ती कंपन जाणवली. आता पहा, थर्व या शब्दाला मागे अ लागला तो झाला अथर्व. कंपनांना मागे अ लागला म्हणजे झाली अकंपन, अकंप. अथर्व म्हणजे अकंप. आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर कंपन व्हायब्रेशन्स म्हणजे अस्थिरता. अस्थिरतेचा उलट अर्थ शब्द झाला तो म्हणजे स्थिरता. कंप अकंप, अस्थिरता स्थिरता, हा शब्द अथर्व शीर्ष आपल्याला अस्थिरतेकडून स्थिरतेकडे जाण्यासाठी सांगतो. आता शीर्ष या शब्दाचा अर्थ होतो डोकं. डोकं म्हणजे सगळ्यात वरचा भाग. इंग्रजीमध्ये हेल्म, अपेक्स, पिनाकेल असे शब्द त्याला आहेत. सगळ्यात वरचा भाग, अत्युच्च बिंदू. मग अथर्वतेचा अत्युच्च बिंदू अथर्व शीर्ष, स्थिरतेचा अत्युच्च बिंदू अथर्व शीर्ष. इतकं साधं सोपं या शब्दाचा अर्थ आहे. मग हे अथर्व शीर्ष जे आपण स्थिरतेसाठी म्हणतोय ते तितक्याच स्थिरतेने जर का म्हटलं तर त्यामध्ये जे सांगितलंय स्थिरता ते आपल्या उपयोगाला नाही का येणार. आणि कुठलीही गोष्ट साधायची असेल तर सर्वात प्रथम लागते ती स्थिरता, शरीराची, मनाची, बुद्धीची. आपण एक काम करूया, हे अथर्व शीर्ष आपण म्हणूया, संपूर्ण नाही हा, एक तीन चार ओळी त्याच्यातल्या पहिल्या अथर्व शीर्षाच्या म्हणूया आपण. अर्थात एक ओळ मी सांगणार आहे, काही जणांचं पाठ असेल, मुखोद्गत असेल, काही जणांना माहीत नसेल, काळजी करू नका, माझ्या मागे म्हणा. कदाचित ज्यांचं मुखोद्गत आहे, पाठ आहे, त्यांना यामध्ये काहीतरी बदल केल्याचा भास होईल. शांत बसा, स्थिरतेचं स्तोत्र आहे, स्थिर बसा आणि म्हणूया. ओम नमस्ते गणपतये. माझ्यामधील गणपतीला मी नमस्कार करतोय. माझ्यामधील गणपतीचं सतत स्मरण ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. आता अजून दोन रोचा म्हणूया अशाच, हां, बघा काय वाटतं ते. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. सभोवताली जे जे आहे ते माझंच प्रतिबिंब आहे. माझ्या सभोवतालाला मीच जबाबदार आहे.

याची जाणीव ठेवण्याची आणि त्याप्रमाणे वागण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. कसं वाटतंय ना, स्वतःकडे यायला लागलं की नाही सगळं. आता एक अतिशय महत्वाची ऋचा उभी ह्याच्यातली, त्वमेव केवलम करतासी. हाती घेतलेल्या कामांचं आणि त्यांच्या सर्व आणि संपूर्ण परिणामांचं संपूर्ण उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी, पेलण्याची घेण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. प्रत्येक ओळीच्या शेवटी क्षमता माझ्यामध्ये आहे, क्षमता माझ्यामध्ये आहे अशी ओळ मी सांगत गेलो. अथर्वशीर्षाचा हा माला उलगडलेला अर्थ. आता मगाशी म्हटलं तसं हे अथर्वशीर्ष नक्की कुणासाठी आहे, कुणी सांगितलं? आता पहा, ढोबळ मानाने पाहायला गेलं तर आपण समोर ठेवलेल्या मूर्तीला म्हणतो की बाप्पा नमस्ते गणपतये, गणपतीला नमस्कार आहे, तुला नमस्कार आहे. पण आपण आता म्हटलं माझ्यामधील गणपतीला नमस्कार आहे, हे कुठून जाणवलं? त्याची पण एक गंमत आहे. अथर्वशीर्षामध्ये एक ऋचा येते, अव दक्षिण आत्तात. अव याचा अर्थ होतो रक्षण कर, सांभाळ कर. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा. दक्षिण आत्तात, तात म्हणजे संस्कृतमध्ये पासून, ऊन हून, फ्रॉम. दक्षिणेकडून माझं रक्षण कर. माझ्या मनात प्रश्न आला, दक्षिणेकडून रक्षण कर ठीक आहे, बाप्पा करेल रक्षण नाही करेल हा पुढचा भाग झाला, पण कुणाकडून रक्षण करायचं? दक्षिणेला कोण आहे? दक्षिणेला यम. मग त्याच्याकडून रक्षण कर असं कधीतरी कोणीतरी म्हणेल का हो? आपले दिग्गज ऋषी ज्यांनी अक्षरशः संपूर्ण गोष्टी पाहिल्या, दर्शनात ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्या दृष्टीने अतिशय ऑपरेशनल लेवलची अशी विनंती करतील. आणि तिथून सुरू झाला अथर्वशीर्षाचा ढांडोळा घेण्याचा प्रवास की अरे हे दक्षिणेकडून जर का रक्षण करायचं असेल ना, तर ह्याचा काहीतरी वेगळा अर्थ आहे. हा झाला पहिला भाग ज्यांनी मला प्रेरित केलं अथर्वशीर्ष नक्की काय शोधून काढायला. बरं, परत गणपती ही बुद्धीची देवता, विद्येची देवता, इंटेलिजन्सची देवता, शहाणपणाची देवता. आता असा विचार करा, गणपती समोर जी विद्येची देवता आहे तिच्या समोर बसून तीच कशी आहे हे तिला सांगायचं का? बाप्पा तू असा आहेस, बाप्पा तू तसा आहेस, एखाद दोन वेळा ठीक आहे. अथर्व शीर्षामधली गंमत, त्यामध्ये घातलेलं कोड मला सुटायला कधी सुरुवात झाली त्याचे हे विचार सांगतो. बघा तुम्हाला पटलं तरी, एखाद्या हुशार व्यक्तीला तो कसा आहे हे सांगितल्यानंतर त्याला काय वाटत असेल, तसंच गणपती बाप्पाचं होत असेल का? आणि आता एक गंमत बघा, ज्यांना फिलॉसॉफिकली थोडासा, अध्यात्माकडे थोडासा कल आहे, ज्यांचा प्रत्येकाचाच असतो, त्यांना बघा हे जमताय का? आता बघा, या अथर्वशीर्षामध्ये एक गोष्ट सांगितली आहे, त्वम एव सर्वम खलुविदम ब्रह्मासी, म्हणजे त्वम ब्रह्मासी. आता जी काही ती चार वेदवाक्य सांगितली गेली त्यातलं एक वेदवाक्य त्वम ब्रह्मासी, तू ब्रह्म आहेस. बरं, त्याच वेळेला आपल्याकडे अजून एक वेदवाक्य सांगितलंय, अहम ब्रह्मास्मी. पहा बरं, कल्पना करा, दोन जण समोरासमोर बसलेत, एक जण म्हणतोय त्वम ब्रह्मासी आणि एक जण म्हणतोय अहम ब्रह्मास्मी, तू ते आहेस, मी ते आहे. पहा वाक्यांकडे लक्ष द्या, तू ते आहेस, मी ते आहे. अरे म्हणजे तू आणि मी एक नाही का? दोघं मिळून एकाच गोष्टीचं वर्णन चाललंय, तू ते आहेस आणि मी म्हणतो मी ते आहे. अगदी बीजगणिताचा वापर जरी केला तरी एका बाजूला लिहिलं त्वम ब्रह्मासी आणि दुसऱ्या बाजूला लिहिलं अहम ब्रह्मास्मी. बघा बरं काय त्याच्यातलं आपण पूर्वी करायचो की नाही, ए एक्स इज इक्वल टू बी एक्स असं म्हटल्यानंतर एक्स एक्स गेला, राहिलं ए इज इक्वल टू बी. मग त्वम ब्रह्मासी, अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म ब्रह्म, ते ते गेलं, राहिलं काय? त्वम इज इक्वल टू अहम. ही मी तूपणाची बोलवण अथर्व शीर्षामध्ये सांगितले. समोर ठेवलेल्या मूर्तीला उद्देशून आपण ते म्हणतो असं जाणवतं खरं, पण त्यातून त्वम इज इक्वल टू अहम म्हटल्यानंतर त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम कर्तासी, त्वम एव केवलम हर्तासी, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं, ते मला माझ्यात पाहायला सांगतं. आणि गंमत म्हणून सांगतो, पहा ज्यांना प्रयोग करून पाहायचा त्यांनी हा अवश्य प्रयोग करून पहा. आता हे जे मी स्वसंवाद सांगितला तो माझ्या या व्याख्यानाच्या

शेवटी पुन्हा एकदा सांगणार आहे चार ओळींचा, त्यावेळेला समोर जर का आरसा ठेवता आला तर आरसा ठेवून म्हणा. अथर्वशीर ऋषी इथून पुढे जेव्हाला म्हणाल ना त्याला आरसा ठेवा समोर. आणि पूर्वी म्हणून देवघरांमध्ये मूर्तींच्या मागे आरसे असायचे का कोणास ठोक. आमच्याही घरात होता, देवघर मोठं होतं, मी आजोबांना नेहमी विचारतो का आजोबा देवाच्या मागे आरसा कशाला, आपण आपला पुढे घेतो देवाच्या पाठीमागे कशाला. हळूच हसून ते म्हणायचे, ते कधीही कुठल्याही प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाहीत, प्रश्नाला प्रश्न विचारायचे. बघ बरं, देवाची जर का पाठ आरशाकडे असेल तर चेहरा कोणाचा आरशाकडे असेल, तुझा, मग चेहरा कुणी कुणाचा पाहायचा. हे आजही वाक्य प्रत्येक वेळेला मी अथर्वशीर्ष म्हणतो त्याला अक्षरशः अंगावर रोमांच उठवतं. अहम इज इक्वल टू त्वम. पुन्हा एक अथर्वशीर्षामध्ये येतं, त्वम मूलाधार स्थितोसि नित्यम. का हो मूलाधार चक्र, अनेकांना चक्र संकल्पना माहिती असेल, मूलाधार आहे, आज्ञा आहे, सहस्त्रार आहे, विशुद्धी, अनाहत, माहीत असलेली सात, न माहीत असलेली शेकडो चक्र. हे ट्रान्सफॉर्मर आहेत शरीरातले. नवद्वारे पुरे देही, नऊ दारांची आपली सिटी. सिटी म्हटलं की पॉवर आली, इलेक्ट्रिसिटी आली की नाही आपल्याकडे. मग इलेक्ट्रिसिटी जर का संपूर्ण शहरामध्ये आपल्या शरीराच्या पसरवायची असेल तर ठिकठिकाणी ट्रान्सफॉर्मर पाहिजेत. मूलाधार त्यातला एक ट्रान्सफॉर्मर. मूलाधार करतं काय, मूलाधार त्या ठिकाणच्या अवयवांना, ऍक्शन्सना एनर्जी पुरवण्याचं काम करतं. कुठल्या कुठल्या, हाडं, स्नायू, पेशी, रक्त. पहा, यापैकी एक जरी नसेल तर राहू का आपण. अथर्वशीर्ष हे बेस आहे, अथर्वशीर्ष हे मूल आहे, अथर्वशीर्ष जीवेशण आहे. मला जगायचं आहे, मला उत्तम जगायचं आहे, याच्यासाठी अथर्वशीर्ष सांगितलेलं आहे. मग आता सांगा बरं, अथर्वशीर्ष हे स्थिरतेचं सूक्त कुणी कुणाला सांगितलं? मी मला सांगतोय. मग गणपतीची मूर्ती का? अहो मी माणूस आहे, सातत्याने एखादी गोष्ट मला माझ्या ध्यानात राहत नाही. मग मला माझ्या ध्यानात ठेवण्यासाठी काहीतरी समोर लागतं, कधी चित्र लागतं, कधी एखादं सिम्बॉल लागतं, कधी मूर्ती लागते. आपला एकलव्य नाही का? द्रोणाचार्यांची मूर्ती एकलव्याने का बनवली असेल? पाठ्यपुस्तकामध्ये द्रोणाचार्य आणि एकलव्य असे समोरासमोर दाखवतात, एकलव्य धनुर्विद्येची प्रॅक्टिस करताना दाखवली जाते आणि मागे द्रोणाचार्यांचा सुबक पुतळा दिसतो. सांगण्याचा तिथं अर्थ एवढाच की कधीतरी एकलव्याला सुद्धा कंटाळा येत असेल की नाही. नको आता बास झालं, दमलो असं कर, कधीतरी येत असेल, माणूस आहे तो. मग असा कंटाळा आला, कधी चालढकल झाली प्रॅक्टिसमध्ये, तर समोर आपल्या गुरूंचा पुतळा आहे, त्यांच्यातून स्वतःच्या मनामध्ये एक नाद निर्माण होत असेल की नाही. अरे बसलास काय एकलव्या, प्रॅक्टिस नाही का करायची तुला? असं गणपती मला सांगतो असं मला वाटतं. आजही मी जेव्हा जेव्हा गणपतीच्या मंदिरामध्ये जातो त्यावेळेला मी अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात करतो घरी, पण मला असं वाटतं गणपतीच मध्ये अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात करतो. धनंजय त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. धनंजय त्वमेव केवलम करतासी. अरे धनंजय त्वमेव केवलम हरतासी. धनंजय अरे असं काय करतोस, त्वम भूमी, त्वम आपहा, त्वम अनलहा, त्वम अनिलहा, त्वम नभा. वाग ना तसं. भूमीची तुला गमती जमती सांगेन, अनलाची गमती जमती सांगेन, तसं वाग ना. आणि अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्रहा, त्वम इंद्रहा, त्वम अग्नी, त्वम वायू, त्वम सूर्य, त्वम चंद्रमा. अरे ह्या प्रत्येकांच्या गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचं आहे की नाही मग जग पाहू. अवभक्तारम. आता ह्या ऋचेची एक गंमत आपण पाहू. अवभक्तारम छोटीशी ऋचा, अव म्हणजे रक्षण कर, मग अशीच सांगितलं. वक्तारम वक्त्याला सांभाळ, मग वक्त्याचं रक्षण कर. आता कोण वक्ता आहे? तुम्ही म्हणाल मी, म्हणजे मी धनंजय. खरं मी ज्यावेळेला बोलतोय त्यावेळेला तुम्ही पण तुमच्या मनात दाद देत असाल की नाही, कुणाची तरी मान हलत असेल, कुणीतरी बोलत असेल शेजारी बसलेल्या माणसाशी, नाही तर स्वतःशी नक्कीच बोलत असाल. त्यामुळे वक्ता हा नेहमी दोन्हीकडे असतो, श्रोता हा सुद्धा नेहमी दोन्हीकडे असतो. मग वक्त्याचं रक्षण कुणी करायचं? गणपतीकडे गेलो मी एक दिवस, तो म्हणाला अरे तू करायचंस, उद्धरेत आत्मनात्मानम नाही का सांगून गेला, मग तुझं तू रक्षण करायचंस. कसं करायचं, कुठून करायचं? वक्त्यानी वक्त्याचं वक्तव्यापासून रक्षण करायचंय, अशी ही ऋचा सांगते. बोलणाऱ्याने बोलणाऱ्याचं बोलण्यापासून रक्षण करायचंय. मी जे बोलतोय ना त्याकडे अतिशय ध्यान दे. ओ म्हणजे वक्ता आणि श्रोता एकाच वेळेला ज्या वेळेला असतील त्याच वेळेला संवाद होईल, इतर वेळेला विसंवाद. मग अव वक्तारम. आता बघा एक टूल देतो सध्याच्या जमान्या

मध्ये प्रत्येकाला टूल हवं असतं. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची तुमच्याकडे नक्की उत्तर असतील. पहिला प्रश्न पहा काय आहे माझा तो. गेल्या 4 तासांमध्ये माझी स्वतःची चिडचिड न होऊ देता मी बोललो का किंवा बोलले का? प्रत्येकाची उत्तरं तयार असतील. कोणीतरी म्हणेल नाही, कोणीतरी म्हणेल हा काही वेळा झालं, काही वेळा हो नाही. हा म्हणजे ही जी वागणूक आहे, चिडचिड न होऊ देता बोलणं हे वागणं आहे. हे झालं का मग याला मी एक स्केल तयार केले, त्याला म्हणतात रिव्हर्स स्विंग स्केल. गेल्या 4 तासांमध्ये चिडचिड न होऊ देता मी बोललो का? खरोखरच तुम्ही गेल्या 4 तासांमध्ये आत किंवा बाहेर, मनात किंवा मनाच्या बाहेर, त्याला मी म्हणतो मनात किंवा जनात, चिडचिड न होऊ देता बोलला असाल तर तुम्ही स्वतःला 4 मार्क द्यायचे या प्रश्नाला. चिडचिड होणार होती पण लक्षात आलं माझ्या आणि मग मी थांबवलं. 1-2 वेळा झाली खरी, अच्छा मग अशा वेळेला 3 मार्क द्यायचे. 4 सहज झालं, 3 लक्ष होतं म्हणून चिडचिड न होता बोललं गेलं. अरे तू असं जे काय सांगतोस ना ते मला माहितीच नव्हतं असं लक्ष द्यायचं असतं, असं जर का असेल तर 2 मार्क. आणि नाही ना, खूप कमी वेळा मी चिडचिड न होऊ देता बोललो, बऱ्याचदा चिडचिड झाली असं असेल तर 1. 4, 3, 2, 1. अध्यात्म म्हणजे प्रयोग, अध्यात्म नुसतं ऐकण्याचं नाहीये. मग आता अथर्व शीर्ष जर का मला माझ्या रोजच्या जीवनामध्ये मदत करत असेल तर रोजचं जीवन माझं कशाने भरलंय? रोजचं जीवन बोलण्याने भरलेलं आहे. स्वतःशी बोलत असतो, इतरांशी बोलत असतो, काही लोक झोपेतही बोलतात. मग या बोलण्यापासूनच जर का अथर्व शीर्षाचं इम्प्लिमेंटेशन, त्याचं उपयोगित्व वापरायला आपण सुरुवात केली तर कसं हरकत आहे. मग चला वापरण्याआधी किती वापरतोय ते पाहूया. शेवटचं लक्ष देऊन ऐकायचं. मी प्रश्न विचारणार आहे, 4, 3, 2, 1 असे प्रत्येक प्रश्नाला गुण द्यायचे. एकूण फक्त 7 प्रश्न विचारणार आहे मी. पहिला प्रश्न पुन्हा विचारतो. गेल्या 4 तासांमध्ये स्वतःची चिडचिड न होऊ देता मी बोललो किंवा बोलले का? 4, 3, 2, 1. तुम्हाला माहिती आहे आता काय ते. दुसरा प्रश्न, गेल्या 4 तासांमध्ये दुसऱ्याची चिडचिड होऊ न देता मी बोललो का? परत रिपीट करतो, गेल्या 4 तासांमध्ये स्वतःची चिडचिड न होऊ देता मी बोललो का? गेल्या 4 तासांमध्ये दुसऱ्याची चिडचिड न होऊ देता मी बोललो का? तिसरा प्रश्न, गेल्या 4 तासांमध्ये जे काही बोललो ते अभ्यासपूर्ण अनुभवाधिष्ठित बोललो का? गेल्या 4 तासांमध्ये जे काही काम हातात आहे त्या कामाशी प्रामाणिक राहून बोललो का? 4, 3, 2, 1. गेल्या 4 तासांमध्ये कॉन्ट्रीब्युटरी म्हणजे हिताचं बोललो का? हिताचं बोलणं, कॉन्ट्रीब्युटरी बोलणं बऱ्याचदा न आवडणारं असतं, तसं हिताचं बोलणं मी आवडेल असं बोललो का? आणि आता शेवटचा प्रश्न, गेल्या 4 तासांमध्ये मी गोड बोललो का? आता प्रत्येक प्रश्नाला तुम्ही काही मार्क्स दिले असतील, 4, 3, 1, 4, 3 काही केलं असेल. मी ज्यावेळेला हे करतो, मी ज्यावेळेला सुरुवात केली होती त्याला माझा स्कोर होता 11. कोणाचं 11 असेल, 12 असेल, कोणाचं 17 असेल, मॅक्सिमम जास्तीत जास्त स्कोर 28 आहे. कोणाचा 28 आला असेल ना तर फार छान आहे. पण जपून पहा, मग धरून चाला तुमचा स्कोर आला 14, मग 14 जास्तीत जास्त स्कोर 28, 14/28 म्हणजे 0.5. अथर्व शीर्ष वापरतोस किती? अववक्तारम 0.5, 50% अववक्तारम सुरू आहे. मग आता शेवटची टिप देतो. अनेक लोक मंगळवारी गणपती देवळात जातात, दर मंगळवार म्हणजे वीकली झालं. काही जण संकष्टीला देवळात जातात, संकष्टी चतुर्थी मंथली येते, आणि भाद्रपद चतुर्थी गणेश चतुर्थी वर्षातून येते. मी माझ्या व्यवसायाला पूरक म्हणून यांच्याकडे कसं बघतो, मंगळवार म्हणजे वीकली रिव्ह्यू मीटिंग, संकष्टी चतुर्थी म्हणजे मंथली रिव्ह्यू मीटिंग, आणि भाद्रपदामध्ये येणारी गणेश चतुर्थी आणि गणपती उत्सव म्हणजे ॲन्युअल रिव्ह्यू मीटिंग. बाप्पा विद्येची देवता, तो आल्यानंतर विचारणार नाही का धनंजय मागच्या वर्षभरात काय केलंस, मागच्या आठवड्यात काय केलंस? ते इथून पुढे ज्या वेळेला देवळामध्ये जाल, प्रत्येकाची श्रद्धा असते, भक्ती असते, त्याबरोबरच गणपतीशी संवाद साधा आणि त्याला सांगा मागच्या आठवड्याभरामध्ये माझा कॉम्पिटन्सी ॲप्लिकेशन

0: डिप्रिसिएशन इंडेक्स अवभक्तार पॉइंट फाइव वरुण पॉइंट फाइव वन वर गेला आणि असं हजार वेळाला ज्याला प्रॅक्टिस होईल त्याला म्हटलं जातं सहस्त्रावर्तनात यम यम काम मधीते तम तमनेन साधयेत. जे जे म्हणून आपल्याला हवाय ते सर्व अथर्वशीर्ष सांगतं तुला सहज मिळणार आहे पण तू ते करून पाहायला हवंस. आहे की नाही छान अथर्वशीर्ष? त्यामुळे गणपती बाप्पा सगळ्यांना हे अथर्वशीर्ष शोधण्याची बुद्धी देवो, ते अथर्वशीर्ष करून पाहण्याची बुद्धी देवो आणि त्यातून प्रत्येकाला आनंद मिळणारच आहे. आनंदासाठीच तरी सगळी वाटचाल सुरू आहे. धन्यवाद.
1: आताच आपण ऐकलं धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण असं हे भाषण अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.

श्रोते हो, आपणही आपल्या काही कथा, कविता, दलित लेख, प्रवास वर्णन असं कोणत्याही प्रकारचं लिखाण करत असाल आणि आमच्या या साहित्य सैरप कार्यक्रमात प्रसारित करू इच्छित असाल तर त्यासाठी आपण जरूर आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्हाला आपण मेल करू शकता. आमचा मेल आयडी आहे prasaran.pune@gmail.com. आणि आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आपले अभिप्राय देखील आम्हाला पाठवू शकता आमच्या या मेल आयडीवर. तर श्रोते हो, याबरोबरच आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी सविता जेरे सादरकर्ते सुमित श्रीवाद यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।

0: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
1: बेटा
0: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
1: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
2: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल
0: कुठे
2: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
0: आरबीआय सांगते
3: जाणकार बना, सतर्क राहा.

माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजत आहेत. ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र गणरायाचं उत्साहात आगमन. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरण स्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून FIR दाखल. सेट परीक्षा आता 25 ऑक्टोबरला होणार आणि माजी राज्यमंत्री

0: दन बापना यांचं निधन. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा आज प्रारंभ झाला. मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना झाली. आजच हरतालिका तृतीया असल्यानं सकाळी घरोघरी हरतालिकेच्या मूर्तींची स्थापना आणि पूजा करण्यात आली. मुंबईत सुमारे 1.25 लाख घरगुती आणि 10,000 सार्वजनिक गणेश मूर्तींची भक्तिभावानं प्रतिष्ठापना झाली असून सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन तसंच वांद्रे इथं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मंडळाच्या सार्वजनिक गणेश मूर्तींचं दर्शन घेतलं. यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण स्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या असून आता दर्शनासाठी रांगा लागू लागल्या आहेत. श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसतं आहे. गणेशोत्सवानिमित्त विविध कल्याणकारी उपक्रम राबवले जात असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह विविध गणेश मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. पुण्यातही पारंपरिक वाद्यांवर भर दिल्याचं दिसतं आहे. गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या गर्दीचा विचार करून ठिकठिकाणी वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणेश सर्वांच्या जीवनात सुख शांती उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गणेशोत्सव नवी ऊर्जा आणि चैतन्य घेऊन येवो. श्री गणेशाच्या आशीर्वादानं देशाच्या प्रगतीच्या मार्गावर अखंड वाटचाल होत राहो अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. नागपुरात श्री गणेश आरोग्याचा अभियानांतर्गत 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान आरोग्य आणि रक्तदान शिबिर घेतली जाणार आहेत. ध्वनी प्रदूषणाविरोधात मूक मोर्चाही काढण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवासस्थानी गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून देशाच्या सुखसमृद्धीसह भारताला विश्वगुरु बनण्याची प्रार्थना केली. नाशिक शहरासह जिल्ह्यात गणरायाचं उत्साह स्वागत झालं. शहरात सुमारे 1,500 गणेश मंडळ असून शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य दिलं जात आहे. जिल्ह्यात 757 गावांनी एक गाव एक गणपती संकल्पना स्वीकारली आहे. रत्नागिरीत 1,69,538 घरगुती आणि 127 सार्वजनिक गणपती विराजमान झाले आहेत. कर्ला आंबेशेतमधील सुमारे 125 गणपतींची सामूहिक मिरवणूक यंदा 41व्या वर्षीही लेझिम आणि ढोलपथकासह निघाली. सिंधुदुर्गात 74,351 घरगुती आणि 32 सार्वजनिक गणपतींची स्थापना झाली. पारंपरिक लाकडी माटवीत फळाफुलांची सजावट करण्याची प्रथा कायम असून चाकरमानी मोठ्या संख्येनं गावी दाखल झाले आहेत. चंद्रपूरमध्ये 15,885 गणपतींची स्थापना झाली असून 3,500 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नांदेड शहरासह जिल्ह्यात गणरायांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. बीडमध्ये 292 गावांनी तर धुळ्यात 36 गावांनी एक गाव एक गणपती उपक्रम स्वीकारला आहे. अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातही गणेश मूर्तींच्या प्रतिष्ठापनेसह बाजारपेठा आणि सार्वजनिक मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अमरावतीत मातीच्या गणेश मूर्तींसोबत रोप आणि कुंडी देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात आहे. लातूरमध्ये ढोलताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत झालं आहे. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरण स्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केल्यानंतर आज ते वार्ताहरांशी बोलत होते. 2029 पर्यंत समान नागरी कायदा भाजपा शासित राज्यांमध्ये लागू करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल केली. त्यासंदर्भात फडणवीस म्हणाले की राज्य शासनानं याकरता 7 सदस्यीय समिती नेमली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विधेयक विधिमंडळात सादर केलं जाणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनकर्त्यांच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत मनोज जरांगे यांनी मुंबईत गणेशोत्सव काळात आंदोलन करणं उचित नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
1: आमची पहिलेपासून एक भूमिका राहिली आहे. आम्ही चर्चेची द्वारे कधीच बंद केली नाही. केवळ एवढंच सांगितलं की जे संवैधानिक आहे, जे राज्यघटनेप्रमाणे आहे, त्या गोष्टी आम्ही करायला तयार आहोत. ज्या गोष्टी कायदा, कोर्टाने आखून दिलेले नियम याच्या बाहेर जातील, ते आम्हाला करता येणार नाहीत. त्यामुळे अतिशय खुल्या मनानं सगळ्या

0: मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. गणेश पर्व सुरू असताना मुंबईमध्ये आंदोलन करणं, गणेश भक्तांना त्यानिमित्ताने असुविधा होणं हे कोणाच करता योग्य नाही. मला असं वाटतं की निश्चितपणे या गोष्टीचा पुनर्विचार झाला पाहिजे.
1: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे 15 सप्टेंबरला एकटेच मुंबईला येणार असून त्यांनी इतर मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. सणावारांच्या कालावधीत दंगल घडवून मराठा समाजाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं मत जरांगे यांनी सूत्रांकडे व्यक्त केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषिकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र इतका बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठेही नाही असं शहा यावेळी म्हणाले.
2: या मराठी का तो सन्मान है ही है, होना ही चाहिए. परंतु इसके साथ साथ जब आप महाराष्ट्र की भूमि पर आते हो, कोंकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड़, वारली, अनेक भाषाओं एक साथ यहाँ पर उसका विकास भी हुआ, उसका सम्मान भी हुआ और उसकी स्वीकृति हुई. महाराष्ट्र से बड़ा बहुभाषी प्रदेश पूरे भारत में एक भी नहीं है. सबसे बड़ा बहुभाषी प्रदेश है तो महाराष्ट्र.
1: राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं आवाहन शहा यांनी यावेळी केलं. या सर्व भाषांचा स्वर वेगवेगळा असला तरी गीत एकच आहे. भारतीय भाषांना विज्ञानाची, साहित्याची भाषा करायचं आहे, एकमेकींशी जोडायचं आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. राजभाषा हिंदी ही देशातल्या सर्व भाषांशी जोडलेली आहे असं मतही त्यांनी यावेळी मांडलं. आपण आपल्या भाषांचा सन्मान केला नाही तर जगही करणार नाही, त्यामुळे राजभाषा, निजभाषा, मातृभाषेसह देशातल्या सर्व भाषांचा सन्मान करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुनीता पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं. तसंच विविध पुस्तकं आणि ऍप्सचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं एफआयआर दाखल करून घेतला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर होती आणि 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार हा एफआयआर काल दाखल झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली सेट म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आता 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यापूर्वी ही परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होणार होती. माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचं आज अल्पशा आजारानं पुण्यात निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. 1985 ते पहिल्यांदा मावळमधून आमदार म्हणून निवडून आले होते. नंतर त्यांनी महसूल, नगरविकास, अर्थ तसंच विधी आणि न्याय राज्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला होता. सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर अखेरपर्यंत ते शरद पवारांच्या सोबत कार्यरत राहिले. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणरायांचं उत्साहात आगमन. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल. सेट परीक्षा आता 25 ऑक्टोबरला होणार आणि माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: सांगून सांगून थकलो.
1: काय झालं?
0: नवी किट बॅग पाहिजे.
1: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
0: करेक्ट.
1: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
2: RBI सांगते,
3: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 आणि 25 कार्यक्रम 7:15. तत्पूर्वी ऐका स्वच्छ भारत अभियान गीत.

पामेला जैन आणि सहकाऱ्यांच्या स्वरात स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सुरू असलेल्या 2 दिवसीय 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा समारोप झाला. या शिखर परिषदेत घेण्यात आलेले निर्णय आणि एकूणच त्याचं फलित याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. नमस्कार देवळाणकर सर. सर, 18व्या ब्रिक्स परिषदेत मतमतांतर असलेल्या सदस्य देशांच्या उपस्थितीमध्ये

0: मंजूर झालेलं नवी दिल्ली संयुक्त घोषणापत्र नक्की काय आहे, त्यामुळे विविध सदस्य राष्ट्रांमध्ये सहमती मिळवायची भारताची क्षमता वाढली आहे असं म्हणता येईल का?
1: हे जे संयुक्त घोषणापत्र आहे हे प्रामुख्याने नव्या विश्वरचनेची नांदी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. या घोषणापत्रातला प्रत्येक शब्द हा अत्यंत वेल प्लॅन आणि वेल कोरिओग्राफ अशा प्रकारचा आहे आणि ज्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्रिक्स ही संघटना अँटी वेस्ट किंवा पश्चिमी देशांच्या विरोधातली आहे असं कोणतंही चित्र उभं करता कामा नव्हतं. त्यामुळे ती एक नॉन वेस्ट अशा प्रकारची संघटना आहे आणि तिचा उद्देश हा प्रामुख्याने आर्थिक आणि व्यापारी व्यासपीठ तयार करणं, संवाद आणि सहकार्याची द्वारं खुली करणं, सल्ला मसलतीची द्वारं खुली करणं याचा मेसेज देण्याच्या दृष्टिकोनातनं जो घोषणापत्र आहे त्याचा मुख्य उद्देश होता. यामध्ये पुन्हा एकदा सामंजस्य, सहकार्य, चर्चेच्या माध्यमातनं तोडगा काढणं, आर्थिक व्यापारी सहकार्य, एआयच्या बाबतीमध्ये असेल, सायन्स अँड टेकच्या बाबतीमध्ये असेल, सायबर सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये असेल, या सगळ्यांचा उल्लेख केला गेला. त्यामुळे एक पद्धतीने कुठेतरी पश्चिमी जगताच्या वर्चस्ववादाचा जुन्या विश्वरचनेला प्रत्यक्षपणे उल्लेख न करता अप्रत्यक्षपणे त्याचा उल्लेख करून एका नवी विश्वरचनेच्या निर्मितीची नांदी याच्या माध्यमातून पुढे आणली. भारताच्या दृष्टिकोनातून ही एक राजनैतिक परीक्षाच होती, कसोटी होती. याचं कारण असं आहे की ब्रिक्स मध्ये 11 सदस्य देश आहेत आणि 11 सदस्य देशांमध्ये पॉलिटिकल डिफरन्सेस मोठ्या प्रमाणावरती आहेत. यांच्यामध्ये पॉलिटिकल होमोजिनिटी नाहीये, वेगवेगळ्या प्रकारचे शासन पद्धती देखील या देशांमधनं आहे आणि त्यामुळे या देशांमध्ये विशिष्ट मुद्द्यांवरती सहमती घडून आणणं हे खूप मोठं आव्हान होतं आणि ते आव्हान पेलवणं हे भारतासाठी एक मोठी राजनैतिक परीक्षा होती ज्यामध्ये भारत यशस्वीपणे उत्तीर्ण झाला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अशाच प्रकारची परीक्षा भारताला 2023 मध्ये जेव्हा G20 संमेलन भारतात झालं त्यावेळेला देखील भारताला द्यावी लागली होती. मागच्या वर्षी ब्रिक्सचं 17वं जे संमेलन होतं ते ब्राझीलमध्ये रिओ दी जानेरो शहरात झालं होतं. त्यामध्ये देखील कन्सन्सस मोबिलाईज करणं किंवा सहमती घडून आणणं यासाठी फार त्रास झाला आणि यावेळेला देखील कळीचा मुद्दा हा आखातामधला संघर्ष होता आणि त्यामध्ये इराणची इच्छा होती की ब्रिक्सने उघडपणे अमेरिकेवरती टीका करावी, निषेध करावा अमेरिकेच्या हल्ल्याचा. तर दुसरीकडे सौदी अरेबिया आणि UAE या इतर दोन सदस्यांची इराण विरुद्ध भूमिका होती आणि त्यामुळे त्यांच्यातल्या पॉलिटिकल डिफरन्सेसमुळे सहमती कशी घडून आणायची हा प्रश्न होता. त्यामुळे एकूणच अशा स्वरूपाच्या हल्ल्यांचा कोणत्याही देशाचं नाव न घेता संघर्ष, युद्धाचा निषेध करणं अशा पद्धतीने मध्यम मार्ग साधला गेला आणि हे डिक्लेरेशन जे आहे ते पूर्ण केलं. याच्यातनं निश्चितपणे भारताची एकूणच राजनैतिक क्षमता अशा प्रकारची सहमती घडून आणण्याची यातनं अभिव्यक्त होत.
0: ग्लोबल साऊथ म्हणजे विकसनशील राष्ट्रांचा आवाज जागतिक स्तरावर विचारात घेतला जावा, त्यांच्या निर्णय क्षमतेत समान वाटा असावा यासाठी जागतिक वित्तीय संस्था तसंच राजकीय संस्थांमध्ये सुधारणेबाबतची मागणी ब्रिक्समध्ये एकमताने करण्यात आली. याविषयी काय सांगाल?
1: पंतप्रधान मोदींनी घोषणापत्र वाचून दाखवताना प्रामुख्याने नवीन विश्वरचनेचं स्वरूप तर उलगडून दाखवलंच, परंतु त्यांनी 10 रिफॉर्म प्लॅन्स सांगितले आणि त्या रिफॉर्म प्लॅन्स पैकी सगळ्यात महत्वाचा प्लॅन जो होता तो म्हणजे युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र यांच्यामधल्या सुधारणा संदर्भात, यांच्यामध्ये विशेष करून सुरक्षा परिषदेमधल्या सुधारणा संदर्भात. कारण सुरक्षा परिषद आणि युनायटेड नेशनचा जन्म 1945 साली झाला. त्यावेळेला दुसऱ्या महायुद्धामधले जे विजयी देश होते ते सिक्युरिटी काउन्सिलमध्ये कायमस्वरूपी सदस्य बनले आणि त्यामुळे त्यांची मोनोपोली टिकून राहिली. ज्या वेळेला युनायटेड नेशन इस्टॅब्लिश झाली त्यावेळेला युनायटेड नेशनची सदस्य संख्या 193 आहे, 193 आहे आणि त्यामुळे यामध्ये मॅक्सिमम बहुसंख्य हे आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेमधले देश आहेत, ते विकसनशील गरीब देश आहेत. मात्र सुरक्षा परिषदेमध्ये अजूनही वर्चस्व हे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया यांचा, एक चीन जर सोडला तरी चारही युरोपियन देश आहेत अमेरिकेसह. त्यामुळे यांचा अजूनही मोनोपोली त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे युनायटेड नेशनमध्ये स्ट्रॉंगली सुधारणा व्हावे, सिक्युरिटी काउन्सिलचं एक्सपान्शन व्हावं, भारत, ब्राझील, साऊथ आफ्रिकेसारख्या देशांना त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळावं, ही स्ट्रॉंगली मागणी जी आहे ही प्रामुख्याने याच्यामध्ये केली गेली. जगामधल्या ज्या वित्तीय संस्था आहेत, विशेष करून IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, यांच्यामध्ये सुधारण्याची गरज आहे. कारण त्या ज्या पद्धतीचे लोन देतात, आर्थिक सहाय्य करतात, मदत करतात, त्यामध्ये पक्षपाती धोरण आहे आणि ते पक्षपाती धोरण दूर करण्यासाठी तिथं देखील डेव्हलपिंग वर्ल्डचं म्हणजे ग्लोबल साऊथचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे. भारत आता ग्लोबल साऊथचा नेता म्हणून पुढे यायला लागलेला आहे आणि G20 मध्ये भारताने G20 सदस्य म्हणून आफ्रिकन युनियनला सदस्य बनून घेतलं. एक पद्धतीने भारताने ग्लोबल साऊथचं प्रतिनिधित्व

0: म्हणून आपली भूमिका पार पडली. मला असं वाटतं की जो 10 पॉइंट रिफॉर्म प्लॅन नरेंद्र मोदींनी सांगितला हा प्रामुख्याने एकूणच ग्लोबल साऊथचं जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी महत्वाचा आहे.
1: विकसनशील राष्ट्रांच्या समूहाने केवळ नियम पाळणारा न राहता जागतिक निर्णय प्रक्रियेत नियम ठरवणारा घटक बनावं याबाबत ब्रिक्स शिखर परिषदेत मांडण्यात आलेल्या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता?
0: सध्याची जी विश्वरचना आहे ही प्रामुख्याने मोजक्या मुठभर श्रीमंत देशांनी केंद्रित केलेली आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर G7 सारखे श्रीमंत उद्योग प्रधान विकसित देश आहेत. हे प्रामुख्याने इन्व्हायरमेंटच्या बाबतीत, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये असतील, अण्वस्त्रांच्या बाबतीमधले असतील, त्याचप्रमाणे इतर जगातले जे प्रेसिंग इश्यूज आहेत त्या बाबतीमधले निर्णय, म्हणजे विशेष करून वित्तीय बाबतीमधले निर्णय हे G7 घेतं. आणि त्यांच्या अंतर्गत जगातल्या मोठ्या वित्तीय संस्था IMF आणि वर्ल्ड बँक सक्रिय आहेत, युनायटेड नेशन यांच्याच नियंत्रणामध्ये आहेत. त्यामुळे हे जे निर्णय घेतात ते गरीब विकसनशील देशांना निमूटपणे पाडावे लागतात किंवा ते ऐकावे लागतात. त्यांना सेम मिळत नाही कारण त्यांचं कोणते प्रतिनिधित्व ह्या मोठमोठ्या संघटनांमध्ये संस्थांमध्ये नाहीये. आणि त्यामुळे यांना नेहमीच रूल टेकर्स म्हणजे यांनी बनवलेले नियमाचं निमूटपणे पालन करणं याच गोष्टी प्रामुख्याने डेव्हलपिंग वर्ल्ड किंवा ग्लोबल साऊथ करत आलेला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जिसकी लाठी उसकी भैंस अशा प्रकारचा प्रवाह प्रभावी होताना दिसतोय. त्यामुळे काही राष्ट्र उघडपणे नियमांचं उल्लंघन करतायत, इतरांवर आक्रमण करतायत, आयात शुल्काचा आयुध आणि शस्त्रास्त्र म्हणून वापर करतायत आणि जग निमूटपणे त्यांना पाहत राहिलेलं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारची अन्यायी आणि पक्षपाती विश्वरचना बदलायची असेल तर त्या दृष्टिकोनातनं ह्या सर्व ग्लोबल साऊथला प्रतिनिधित्व वाढवून ते रूल शेपर बनले पाहिजे. आणि आता काळ आलेला आहे तो रूल शेपर बनण्याचा, कारण जगाचं पेंडुलियम जे आहे राजकारणाचं ते आता युरोपकडनं आशियाकडे सरकलेलं आहे. 21वं शतक आशिया खंडाचं शतक आहे आणि त्यामुळे व्यापाराला, आर्थिक गोष्टींना महत्व प्राप्त झाल्यामुळे येता काळ हा ग्लोबल साऊथचा असल्यामुळे ते रूल शेपर्स असणार आहेत.
1: एखाद्या राष्ट्रानं मनमानी करून एकाधिकार पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारी आर्थिक निर्बंध लावणं चुकीचं असल्याचं ब्रिक्स राष्ट्रांनी एकत्रितपणे म्हटलंय. याचं विश्लेषण कसं कराल?
0: 1995 साली विश्व व्यापार संघटनेची स्थापना झाली. विश्व व्यापार संघटनेने जागतिक व्यापारासंदर्भातली नियमावली तयार केली, त्यावरती सर्व देशांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एका देशाचं इतर देशांच्या संदर्भात व्यापार धोरण कसं असावं, कर धोरण कसं असावं, आयात शुल्क धोरण कसं असावं या संदर्भामधली स्पष्ट नियमावली ही विश्व व्यापार संघटनेने घालून दिलेली आहे. परंतु त्याचं उघड उल्लंघन काही देशांकडनं होताना दिसतंय. उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकेतलं डोनाल्ड ट्रम्प यांचं आयात शुल्क धोरण जे होतं, ज्यामध्ये भारतावरती 50% टॅरिफ लावला गेला होता, हे विश्व व्यापार संघटनेच्या क्लॉज नंबर 2 उल्लंघन करणारं होतं. याला व्यापार संघटनेची पूर्व परवानगी नव्हती आणि त्यामुळे अशा स्वरूपाने जर एकतर्फी कर लावले जात असतील, एकतर्फी आर्थिक निर्बंध लावले जात असतील तर त्याच्यातनं आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन होतं, आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचं उल्लंघन होतं आणि जे होणं अत्यंत धोक्याचं आहे आणि त्याच्यामुळे अराजकता निर्माण होऊ शकते. त्यामुळे याचा स्पष्ट शब्दामध्ये निषेध होणं अत्यंत गरजेचं होतं. यामध्ये कोणत्या देशाचं नाव घेतलं गेलं नाही, मात्र स्पष्ट मेसेज हा अमेरिकेला याच्या माध्यमातून गेलेला आहे.
1: 20 वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिक्स समूहाच्या प्रणालीमध्ये सातत्य राहावं तसंच ब्रिक्सच्या प्रगतीचा आढावा घेता यावा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक कायमस्वरूपी संस्थात्मक व्यवस्था उभारायचा प्रस्ताव मांडला, त्याविषयी काही सांगा ना.
0: ब्रिक्स संघटना जी आहे ही 20 वर्षापूर्वी इस्टॅब्लिश झाली. 2001 मध्ये ही प्रामुख्याने पश्चिमी जग आणि त्यांच्या पुरस्कृत वित्तीय संस्था संघटना यांच्या एकूणच वर्चस्ववादाला आव्हान देण्यासाठी ही संघटना पुढे आली. परंतु हा एक पद्धतीचा चर्चेचा अनौपचारिक निर्माण केली गेली जी आहे ती ब्रिक्सची नॅशनल डेव्हलपमेंट बँक आहे, ज्याला NDB असं म्हटलं जातं आणि जी अगदी रितसर कर्ज ही सातत्याने देत कर्ज हे ब्रिक्स डेव्हलपमेंट बँकेने दिलेलं आहे सरकार नाही, ज्याच्या माध्यमात रचना न्यूयॉर्क मध्ये आहे, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीज आहेत. आता हा जेव्हा ग्लोबल साऊथचा एक मोठा प्लॅटफॉर्म म्हणून पुढे येतो ब्रिक्स, त्यावेळेला याला संस्थात्मक रूप देणं देखील अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून त्याचं मुख्यालय असावं, त्याचा एक फ्लॅग असावा, त्याची एक करन्सी असावी, या दृष्टिकोनातून आता पावलं पडायला लागली आहे आणि त्याची सुरुवात म्हणून त्याचं एक मुख्यालय असणं, त्याला संस्थात्मक रूप दिलं जाणं हे गरजेचं आहे. जसं युरोपियन महासंघाला एक संस्थात्मक रूप आहे आणि त्याच्यानंतर त्यांची करन्सी युरो चलन बाजारामध्ये आलं, त्याच पद्धतीने आता ब्रिक्स चलनच्या दिशेने वाटचाल चालू आहे. अजूनही हे कन्सेप्च्युअल लेवलला आहे, ऑन पेपर आहे. भविष्यामध्ये ब्रिक्स करन्सी येऊ शकते. त्या दृष्टिकोनातून त्याची पूर्व तयारी म्हणून याचे एक संस्थात्मक रूप असावं अशी आग्रही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली.
1: जागतिक व्यापारामध्ये महत्वाची भूमिका असलेल्या खलाशांसाठी

0: आपत्कालीन परिस्थितीमध्ये पाठबळ पुरवू शकेल अशी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासंबंधित प्रस्ताव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडला. या प्रस्तावाचं महत्व तसंच ब्रिक्स राष्ट्रांकडून जागतिक दहशतवादाचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला, याकडे तुम्ही कसं पाहता?
1: जे खलाशी आहेत, विशेष करून जे फ्राईट किंवा ज्या व्हेसल्स असतात, वाहतूक करणारी जी जहाजं असतात, त्याच्यावरती जे सक्रिय असणारे खलाशी ज्यांना सी फेरर्स असं म्हटलं जातं, यांच्या बाबतीमध्ये भारतानी पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्याचा समावेश ब्रिक्सच्या डिक्लेरेशनमध्ये होणं हे देखील अत्यंत महत्वाचं होतं. याचं कारण असं आहे की साधारणतः 3 लाख भारतीय हे आता सी फेरर्स किंवा या क्षेत्रामध्ये या उद्योगामध्ये आहेत आणि अखाता संघर्ष चालू असताना त्याच्यामध्ये काही निष्पाप भारतीयांना आपला प्राण गमवावा लागला आणि त्यामुळे हा प्रश्न अत्यंत कळीचा आहे की यांची सुरक्षा एखाद्या देशाच्या राजदूताची किंवा त्यांच्या राजनैतिक चमूची प्रतिनिधींची सुरक्षा असते, त्या संदर्भातले नियम आहेत, कन्व्हेन्शन्स आहेत, त्याच पद्धतीने ह्या सी फेरर्सच्या बाबतीमध्ये पाहिजे आहे. कारण यांची भूमिका अत्यंत महत्वाची, जगामध्ये आजही जवळपास 80% व्यापार हा समुद्र मार्गाने होतो आणि त्यामुळे याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मॅनपॉवर जी आहे याचे स्पष्ट नियम असावेत आणि आता अनेक संघर्ष समुद्रावरती खेळले जातात. आखाती संघर्ष हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये खेळला गेला आणि त्यामुळे आता याच्यामधनं जहाजांवरती हल्ले होणे ही प्रक्रिया जी आहे ती वेग धरणार दिसते, हा नवा प्रभाव विकसित होताना दिसतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेविषयी काही तरतूद असणं, एखादा आंतरराष्ट्रीय करार असणं हे खूप गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून भारताने याचा उल्लेख केला. दुसरं असं आहे की दहशतवादाच्या संदर्भामध्ये, कारण यामध्ये रशिया असेल, काही प्रमाणामध्ये चीन पण आहे, भारत विशेष करून दहशतवादाला बळी पडलेला देश आहे आणि यामध्ये 22 एप्रिल 2025 ला जो पहलगामचा भ्याड दहशतवादी हल्ला झाला त्याच्यामध्ये निष्पाप भारतीयांना आपला प्राण गमवावा लागला, त्याचा स्पष्ट शब्दात निषेध होणं हे भारताचा राजनैतिक विजय आहे. कारण या डिक्लेरेशनवरती शी जिनपिंगने स्वाक्षरी केलेली आहे आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये चीनचं पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे समर्थन होतं, परंतु जेव्हा चीनच पाकिस्तानच्या पुरस्कृत दहशतवादावरती टीका करतो आहे ही भारताच्या दृष्टीने कमीची बाजू आहे आणि म्हणून याकडे भारताचा एक राजनैतिक विजय म्हणून पाहिलं पाहिजे.
0: ब्रिक्स शिखर परिषदेतल्या महत्वाचे निर्णय आणि त्यांचं फलित याविषयी आपण अतिशय उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद सर. श्रोते हो, 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सर्व सदस्य राष्ट्रांच्या एकमतानं मंजूर करण्यात आलेलं नवी दिल्ली घोषणापत्र हे या परिषदेचं सर्वात मोठं फलित म्हणावं लागेल. त्यासोबतच जागतिक स्तरावरील निर्णय प्रक्रियेत विकसनशील राष्ट्रांना समान वाटा देण्यासंबंधित घेण्यात आलेली भूमिका असो, जागतिक दहशतवादाविरोधात सर्व सदस्य राष्ट्रांचं एकत्र येणं असो वा शांततापूर्ण अणु केंद्र आणि नागरी पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्याचा एकत्रित निषेध असो, अशा सर्वच क्षेत्रात ब्रिक्स राष्ट्रांची सहमती मिळवण्यात भारताला यश मिळाल्याचं दिसून आलं आहे. एकूणच भूराजकीय तणावाच्या काळात सुद्धा भारतानं या परिषदेचं यशस्वी नेतृत्व करून ब्रिक्सचा जागतिक प्रभाव आणि सदस्य राष्ट्रांमधल्या समन्वय अधिक मजबूत करण्यात यश मिळवलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन डॉक्टर मनोज अणावकर.

0: वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते, अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात 558 किलो हर्ट्सवर. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवरून श्रोते हो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. ऐकूया माझं शेत माझं शिवार.
2: माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि सायली

0: चौधरीचा नमस्कार मंडळी. आज सोमवार आहे. नेहमीप्रमाणेच आजच्या आपल्या कार्यक्रमात आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आपण ऐकत असतो. हा कार्यक्रम तर आपण ऐकूयाच, पण सुरुवातीला ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12, 13, 14, 15 व 16 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागामध्ये 12 ते 16 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागात

0: 12, 13, 14, 15 व 16 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागामध्ये 12 ते 16 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागात 12 ते 16 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 16 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असून कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 82 ते 85%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 65 ते 72%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 6 ते 10 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 12, 13, 14, 15 व 16 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 12 ते 16 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 16 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 82 ते 89%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 58 ते 66%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 12, 13, 14, 15 व 16 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 12 ते 16 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये 12 ते 16 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 16 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 80 ते 84%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 68 ते 78%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 12 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 13 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यातील मध्य व पूर्व भागातील शेतकरी बांधवांनी शेतामध्ये शक्य असल्यास आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. मंडळी, कार्यक्रमात आता पुढे जाऊया. ऐकूया आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुण. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार.
2: रामराम पाहुणा ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. भाऊचा रामराम
3: आणि अक्काचा नमस्कार.
2: मंडळी, आम्ही नेहमीप्रमाणे हजर आहोत तुमच्या हुमानाच्या उत्तरादाखल आणि अभिप्राय दाखल आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला.
3: आणि भाऊ, नेहमीप्रमाणेच आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देणार आहोत, पण त्याआधी आपण आपल्या श्रोत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊयात. तर श्रोते हो, तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग भाऊ, आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया.
2: नक्कीच.
3: आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देऊयात, कारण या आठवड्यात आपल्याकडे उशिरा आलेली पत्र भरपूर आहेत. त्यामुळं
2: पटापटायला नको.
3: त्यामुळं पटापट आपण आपल्या पत्रांना पोहोच द्यायला सुरुवात करूयात.
2: नक्कीच.
3: हे पहिलं पत्र आपल्याला पाठवलंय देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोली, संगीता बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी इथले श्रोते. तर यांनी आपण दहीहंडीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
2: तर दहीहंडी हे हुमानाचं उत्तर लिहून पाठवणारं पुढचं पत्र दिही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्रपरिवार बस्तवाड तालुका शिरोळ इथून आलेलं हे पत्र. श्रोते आहेत विजयकुमार स्वामी, शिवप्रसाद, अभिलाष, अनिकेत, सोहम, प्रीती, श्रुती, स्नेहा, मियारा, महादेवीताई, वीरभद्र जंगम आणि जंगम परिवार. मित्रपरिवार बाजीराव वाघमारे, केरूर, गजबर अत्तार, वैभव जाधव, फरीद मणेर, कुरुंदवाड, सलीम नायकवडे, भैरेवाडी, सचिन राजमाने, तेरवाड, भीमराव कंबोड, बुबनाळ, सूरज मडिवाळ, गुलफाम पटेल, औरवाड आणि भोला जाधव, नृसिंहवाडी. अचूक उत्तरासोबतच त्यांनी मुंबई केंद्रावरून प्रसार

0: झालेल्या कार्यक्रमात नारळाच्या झाडाचे किती फायदे आहेत हे कल्पवृक्ष या कार्यक्रमातून कळलं. तसंच दिवंगत संगीतकार श्रीनिवास खळे यांचा युवावाणी या कार्यक्रमातून प्रवास जाणून घेता आला. आणि विविध भारतीवरून गेल्या आठवड्यात अभिनेता आणि अभिनेत्री यशपाल शर्मा आणि प्रतिभा शर्मा यांची सुंदर अशी मुलाखत प्रसारित करण्यात आली, त्याबद्दल त्यांनी आकाशवाणीचे आभार मानलेत.
1: तर भाऊ, कार्यक्रमातलं हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत बेळगुंदी इथून मालती दातार, आणि यांची आपल्याकडे दोन पत्र आलेली आहेत. एका पत्रामध्ये त्यांनी आपण गोपाल कालेबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि दुसरं पत्र म्हणजे आपण काठीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर त्यांनी लिहून पाठवलं आहे, आणि यासोबतच एक हुमान सुद्धा त्यांनी लिहून पाठवलं आहे.
0: पुढच्या पत्राकडे वळतोय. दहीहंडी हे हुमानाचं अचूक उत्तर देणार श्रोते आहेत नवीन वसाहत वारणा शहापूरहून विजय इंदुरकर, आशा, उषा, करिश्मा चव्हाण, अमित, अशोक समुद्रे, त्याचबरोबर विजय शहापूरकर. चांदोली वसाहत महादेवनगर माले इथून शाहीर शंकर सराफदार, अजय विजय सराफदार. किवळेगाव पुणे इथून अंकिता विजय कांबळे, बेबी शौर्या आणि श्रेयश.
1: हे पत्र आपल्याला पाठवलंय मनप्रसन्न रेडिओ श्रोता संघ आरग तालुका मिरज इथून शशिकांत डी कांबळे, फुलाताई, ऋषिकेश, दीक्षा, शीतल, चार्ली, सायली, प्रतिभाताई आणि सय्यद हवालदार बोलवाड तालुका मिरज इथून. तर यांनी आपण दहीहंडीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
0: गोपाळ काला हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवणारं पत्र जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख, फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजनबी, बाबा, सिमर आणि इलान, त्याचबरोबर करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, चांदणी आयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद.
1: दहीहंडी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय आपल्या या श्रोत्यांनी. श्रोते आहेत स्वरगंगा रेडिओ श्रोता संघ शिवाजी पेठ कोल्हापूर इथून संतोष जमदाडे, सतीश जोशी, अरुण पाटील, बापू नलवडे, गणेश जाधव, व्यंकटेश कट्टी, भारत निकम, विश्वास भोसले, अभिजित शिंदे, महेश निकम, संतोष परब, उमेश म्हाडगूत, सोन्या आणि बब्या. तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी किसानवाणी या कार्यक्रमामध्ये सेंद्रिय शेती याविषयी स्नेहल घोरपडे यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत खूपच उपयुक्त वाटली. या प्रसारणाबद्दल त्यांनी आपल्याला धन्यवाद कळवला आहे.
0: प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे बसंत कॉलनी इचलकरंजीचे हे श्रोते यांनी गोपाळ काला आहे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय. आणि अभिप्राय दाखल ते म्हणतायत की मंगळवारी 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित झालेला गाणं मनातलं हा फोन इन कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला. श्रोत्यांनी आपल्या आवडीच्या गाण्यांविषयी सांगितलेली माहिती खूपच छान होती आणि सगळी गाणी श्रवणीय होती.
1: हे पत्र आपल्याला पाठवलंय मुक्काम पोस्ट गोवर्धन तालुका रिसोडवरून रवींद्र पवार, मीनाताई, श्रीकांत आणि एकनाथ काळे यांनी. तर यांनी आपण काठीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे. आणि 16 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आम्हाला खूप खूप खूप आवडला असं त्यांनी कळवलंय. कारण या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त पत्रांना आपल्या पोहोच मिळाली.
0: दहीहंडी हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र आणि गीतसंवादमध्ये भरड धान्याविषयी जी माहिती प्रसारित करण्यात आली ती खूप उपयुक्त होती असा अभिप्राय कळवणारं हे पत्र. श्रोते आहेत बंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगली इथले.
1: हे पत्र आपल्याला पाठवलंय गंगाधर शंकर वाठारकर यांनी लक्ष्मीनगर उगार खुर्द तालुका कागवाड जिल्हा बेळगाव इथून. यांनी आपण काठीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
0: रिअल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगलीहून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख यांचं पत्र आहे. यांनी सुद्धा दहीहंडी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
1: आम्हाला आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारे राम राम पाहुणं, आपकी पसंद, आपली आवड, शेतकऱ्यांची आवड हे कार्यक्रम खूप आवडतात. आम्ही हे कार्यक्रम न चुकता ऐकत असतो. आकाशवाणीवरून प्रसारित होणारा राम राम पाहुणं हा कार्यक्रम आम्हाला सगळ्यात जास्त आवडतो. कारण या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त पत्रांचा समावेश असतो आणि त्यांना पोहोच सुद्धा दिली जाते असं म्हणत त्यांनी आपण गोपाल कालेबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
0: वसंतांना अजित, अमर, जीवन, पवन, तुषार, आदर्श, मनीषा, ज्योती, सारिका, श्रावणी, प्रियंका, सुप्रिया, राजश्री, जयश्री, हर्षद, अर्पिता, वैष्णवी, माहेश्वरी, श्राव्या यांचं हे पत्र आहे. सैनिक टाकळी इथून आलेलं यांनी दहीहंडी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे.
1: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलं.

0: श्रोते आहेत श्रीनिवास कांबळे, नंदुभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी, मौजे ठिकपुरली, मारुती ग्रीसवाला, शाहूनगर परिते. याचबरोबर अजून काही श्रोत्यांची नावं आहेत ह्याच्यामध्ये, ती अशी: जगदीश आदमासे, राजू शेळके, सुनील महेश गावडे, वैष्णव सचिन वर्णे, अमर गुरव, संभाजी कांबळे, पिंटू कांबळे, रेखा धनाजी बागडी, पांडुरंग परीट, सीतू माणिक पाटील, प्रदीप पाटील, वंदना प्रवीण शिंदे, रंजना मांडवकर आणि सदाशिव शांता लोकरे.
1: पुढच्या पत्राकडे वळतोय. हमीदवाडा तालुका कागल इथून आलेलं सर्जेराव कोळी, पद्मावती कोळी आणि संग्राम कोळी यांनी दहीहंडी हे हुमानाचं अचूक उत्तर तर दिलेलं आहेच, शिवाय अभिप्राय दाखल ते म्हणतायत की 30 ऑगस्ट रोजी बालमित्रांसाठी सादर केलेल्या गंमत जम्मत कार्यक्रमात विद्या मंदिर वाघापूर यांचा जो कार्यक्रम प्रसारित करण्यात आला तो खूप छान होता. आणि पुढे ते पत्रात विचारतायत की गाणं मनातलं या कार्यक्रमासाठी कधी फोन करायचा असतो, तर त्यांना मी सांगू इच्छितो की गाणं मनातलं या कार्यक्रमासाठी रविवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत फोन करायचा असतो.
0: तर भाऊ, उशिरा आलेलं हे शेवटचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत श्री राम समर्थ श्रोता संघ एळगाव इथून हिंदूराव, सुनील पाटील, नितीन, पूजा, प्रसाद, आदित्य, अथर्व, नंदिनी, तन्वी, ओम, अनुज, प्राची, प्रणील, अजिंक्य, आराध्या, अनुष्का, अनन्या, स्वराली, हर्ष आणि रावसो पाटील कराड इथले श्रोते. तर यांनी आपण दहीहंडीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की आपण प्रसारित करत असलेले आपले सर्वच कार्यक्रम खूप छान असतात. 25 ऑगस्ट रोजी कृषीवार्ता या कार्यक्रमामध्ये केळी लागवड याविषयीची जी आपण माहिती प्रसारित केली ती आम्हाला खूप आवडली. तर भाऊ, उशीर आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे
1: आणि कार्यक्रमात आता वेळ झाली आहे गेल्या आठवड्यात आपण जे हुमान विचारलं होतं त्याच्या उत्तरादाखल आणि अभिप्राय दाखल आलेल्या पत्रांना पोहोच देण्याची.
0: पण भाऊ, त्याआधी आपण आपल्या श्रोत्यांना गेल्या आठवड्यात आपण हुमान काय विचारलं होतं ते सांगूयात.
1: नक्कीच. तर गेल्या आठवड्यात आपण विचारलं होतं, शुभकार्याच्या शुभारंभी सर्वजण करतात माझं नमन, भाद्रपद महिन्यातल्या चतुर्थीला माझं होतं आगमन, 14 विद्या आणि 64 कलांचा मी अधिपती, निसर्गातील विविध प्रकारच्या आवडतात मला पत्री, लोकमान्य टिळकांनी मला सार्वजनिक उत्सव रूपात आणलं तर ओळखा पाहू मी कोण.
0: आणि मंडळी, या हुमानाचं अचूक उत्तर आहे गणपती.
1: आणि हे हुमान आपल्याला लिहून पाठवलं होतं स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ लक्ष्मीनगर हातकणंगले इथून महादेव अरुणा, प्राजक्ता पल्लवी आणि तुषार खोत, त्याचबरोबर गार्गी आणि शची पाटील यांनी.
0: चला तर मग या हुमानाच्या उत्तरादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या प्रत्येक पत्राला आता आपण एक एक करून पोहोच देऊयात.
1: नक्कीच. तर आजच्या कार्यक्रमातलं हे पहिलं पत्र आहे माझ्या हातात. संगीता काशीनाथ, रेशमा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड, पंचशीलनगर, वरणगे इथल्या श्रोत्यांनी पाठवलेलं, यांनी गणपती, गणेश हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे आणि कृषी वार्ता हा कार्यक्रम खूप आवडतो असाही अभिप्राय दिलेला आहे.
0: कार्यक्रमातलं हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत सैनिक टाकळी इथून वसंत अण्णा, अजित, अमर, जीवन, पवन, तुषार, आदर्श, मनीषा, ज्योती, सारिका, श्रावणी, प्रियांका, सुप्रिया, हर्षदा, अर्पिता, वैष्णवी, माहेश्वरी आणि श्राव्या. तर यांनी देखील आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे. आणि ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात प्रसारित झालेला गाव करील ते राव काय करील हा ललितबंध ऐकला तो आम्हाला खूप आवडला.
1: पुढच्या पत्राकडे वळतोय. हे पत्र प्रेषक आहेत दे दणादण ग्रुप सुवर्णा कांबळे, ताराबाई पार्क, कोल्हापूर, विठ्ठल रुक्मिणी, विशाल बापू आणि पूजा डेळेकर, सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पट्टण कोडोली इथले हे श्रोते यांनी श्री गणेश हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि सकाळी प्रसारित होणारा अमृतधारा हा कार्यक्रम खूप आवडत असल्याचं कळवलंय.
0: 6 सप्टेंबर रोजी प्रसारित झालेला गप्पा गाणी हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. याचबरोबर त्याच दिवशी दुपारी 12 वाजता प्रसारित झालेला वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये हस्तलिखित संवर्धन याविषयी प्रियांका मुजुमदार यांची घेतलेली मुलाखत खूपच आवडली असं कळवणारं हे पत्र आपल्याला लिहून पाठवले. धुमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, रमेश डावकरे, अनिल कुंभार, चंगू, मंगू, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजी, हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे, बेडकेहाळ तालुका निपाणी इथले श्रोते.

0: सोबतच यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
1: श्री गणराया हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवणारं हे पत्र स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघ भक्ती प्रसाद शोभा संजय डी गवळी गणेशनगर बांबवडे यांचं. अजून काही नावं आहेत कीर्ती स्वरा अहिल्या साईराज सीमा उमा उत्तम पाटील वारणा कापशीचे श्रोते.
0: हे पत्र आपल्याला लिहून पाठवलंय चंद्रशेखर पाटील विमल पूजा सागर पाटील राजू मिठारी स्टॉप रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते. तर भाऊ यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
1: श्री गणेश हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवणारं हे माझ्या हातातलं पुढचं पत्र. पत्र प्रेषक आहेत त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्तीभूषण नामदेव आकाशकुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे गीतांजली सयाजी बरुटे रघुनाथ भोईटे हसूर दुमालाचे श्रोते कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे कंदलगावचे भाटणवाडीहून तेजस तुषार दीक्षा श्रुतिका आणि सीमा दगडू सुतार तर आमजाई भरवडे तालुका राधानगरीहून कोमल सागर आरव सरकार आणि राधिका दयानंद कांबळे.
0: हे पत्र आपल्याला पाठवलंय मुक्काम पोस्ट महे इथून महेश्वरी रेडिओ श्रोता संघ लहुराज नवाळे सारिका नवाळे यांनी. तर यांनी देखील आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
1: गणरायाची अनेक नावं या पत्रामध्ये नमूद करून या श्रोत्यांनी लिहून पाठवलेली आहेत. आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर अर्थात गणपती कपिल अमोघ कृष्ण पिंगाक्ष धूम्रवर्ण हेरंब क्षेप प्रसाद सुमुख गजवक्र भालचंद्र विकट अमेय अथर्व अच्युत अनंत अशी अनेक नावं या श्रोत्यांनी लिहून पाठवलेली आहेत. अभिप्राय दाखल ते पुढे म्हणतायत की 2 सप्टेंबर रोजी प्रसारित झालेला किसान वाणी हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. यात औषधी वनस्पती लागवड याविषयी तसंच प्रक्रिया उद्योग याविषयी प्रगतशील शेतकरी कुलदीप खोत यांची मुलाखत खूप उपयुक्त वाटली. 5 सप्टेंबर रोजी प्रसारित झालेला किसानवाणी या कार्यक्रमात देखील कृषी संवादमध्ये मधमाशी पेटी पेटंट याविषयी दिनकर चौगले यांची मुलाखत प्रसारित झाली ती सुद्धा खूप उपयुक्त होती. 6 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमातली गाणी खूप छान होती प्रसंगानुरूप ती प्रसारित करण्यात आली. आणि आकाशवाणीचे अनेक कार्यक्रम आवडत असल्याचं एकंदरीत कळवणारं हे पत्र. पत्र प्रेषक आहेत स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ लक्ष्मीनगर हातकणंगलेचे महादेव अरुणा प्राजक्ता पल्लवी आणि तुषार खोत गार्गी आणि शची पाटील.
0: तर हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवणारं हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय तेजस प्रतीक्षा वैशाली श्रीतेज आणि दत्ता चौगले राहणार दोनवडे इथले श्रोते.
1: पुढच्या पत्राकडे वळतोय. मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे वसंत तुकाराम डावरे रेखासागर साबळे छाया शामराव शिवडकर आर्या अथर्व आणि दीपाली सुनील शिवडकर अलका दयानंद साळवी आशा अंकुश गोरे किशोरी दत्ता गोरे मेघा सुभाष सातवेकर आणि संदीप मस्कर तमनाकवाडाचे हे श्रोते यांनी गाण्यातून आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया.
0: तर वळूयात आता पुढच्या पत्राकडे. तर हे पत्र आपल्याला पाठवलंय विश्वनाथ बाबू मोरे यांनी कणेरीवाडी इथून. तर भाऊ यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अभिप्राय दाखल हे असं म्हणतात की कृषी वार्तामध्ये मावा कीड याविषयी जी माहिती आपण प्रसारित केली ती आम्हाला खूप आवडली. यासोबतच आरोग्यम धनसंपदा शेतकऱ्यांची आवड माझं शेत माझं शिवार आणि दर सोमवारी प्रसारित होणारा रामराम पाहुणा हा कार्यक्रम आम्हाला खूप खूप खूप आवडतो.
1: शिवानी कांबळे आलाबादकर निगडी पुणे त्याचबरोबर दीपाली अमोल सुला एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव तालुका कागलचे श्रोते यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत नवीन वसाहत वारणा शहापूर इथून विजय शहापूरकर अमित अशोक समुद्रे सुशील दीक्षित समुद्रे आशा चव्हाण उषा चव्हाण चांदोली वसाहत महादेवनगर माले इथून शाहीर शंकर सराफदार रमेश पेजे प्रकाश पेजे अनुराधा शिवाजी साळुंखे आळते किळेगाव पुणे इथून करिश्मा चव्हाण विजय कांबळे बेबी शौर्य आणि श्रेयस कांबळे अंकिता कांबळे विजय आणि शालिनी रवींद्र चव्हाण यांनी पाठवलेलं हे पत्र.
1: रामदास लोले दगडू बेडगे सागर कांबळे दिलीप कांबळे सुलेंद्र आवटे श्यामसुंदर जत्राटकर अरविंद कांबळे मुक्काम पोस्ट येळगुड इथून आलेलं हे पत्र यांनी गणपती हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणारं हे पत्र आपल्याला पाठवलंय प्रणिता मनीषा अभिषेक अमोल आणि शशिकांत मुसळे वसंत कॉलनी इचलकरंजीतले श्रोते. तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता गोकुळ अष्टमी निमित्त कीर्तनकार श्री दिगंबर बुवा नाईक यांचं श्रीकृष्ण या आख्यानावरील

0: कीर्तन आम्हाला खूप आवडलं. हे कीर्तन ऐकताना मनाला प्रसन्नता लाभून एक प्रकारची मनशांती मिळाली.
1: अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे येळगुडचे श्रोते रेवण अनिता राहुल भांबिष्टे कबनूरचे विलास पाटील बाळू बोडके काका पाटील अरुण कांबळे अरुण येळगुडकर चंदूरचे श्रोते यांनी गणेशा हे विमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: सुप्रिया बोलकेवाडीकर एकता कांबळे मेघना कुरणे उत्कर्षा कांबळे तुषार प्रसिंग कांबळे रेखाताई येळगुडकर संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर इथले श्रोते तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं गणपती हे अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
1: गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमात श्रीकृष्ण गोकुळ अष्टमीची गाणी सादर करण्यात आली आणि खऱ्या अर्थानं गोकुळ अष्टमी सादर झाली. प्रसारणाबद्दल धन्यवाद देणारं हे पत्र आणि सोबत अचूक उत्तर सुद्धा या श्रोत्यांनी लिहून पाठवले श्री गणेश. आणि हे पत्र प्रेषक आहेत निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ महे इथून एकनाथ आणि ओंकार इंगवले उदय माने आयशा रमजान डफेदार वंदना आवळेकर आणि मंगला पोवार.
0: वारणा रेडिओ श्रोता संघ सतीश वाघमारे अतिश स्वाती वर्षा श्रमण श्रुमेण वाघमारे चंदननगर सातारा शौर्या कांबळे विजय चव्हाण तेजस्विनी अंकिता अनिकेत माया चव्हाण वारणा शहापूर इथले श्रोते तर यांनी गणपती बाप्पा हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. आणि अभिप्राय दाखल हे असं म्हणतात की परिसर त्याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हे दोन्ही कार्यक्रम खूप उद्बोधक आहेत.
1: बर रामराम पाहुणे या कार्यक्रमाची आम्ही आतुरतेनं वाट पाहत असतो. सर्वांचा हा आवडता कार्यक्रम आहे असा अभिप्राय लिहून पाठवणारं पत्र सोबत गणपती हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. आणि या पत्र प्रेषक आहेत मनीषा रावसो गस्ते राजापूर तालुका शिरोळ.
0: गणेश हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आपल्या या श्रोत्यांनी. श्रोते आहेत सुप्रिया ओंकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी इथले. तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत आपल्या आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून आपकी पसंद आपली आवड आवड शेतकऱ्यांची या कार्यक्रमात कृष्ण जन्माष्टमी निमित्त जी गाणी प्रसारित केली ती खूप खूप खूप आवडली आम्हाला. याबद्दल त्यांनी आपल्याला धन्यवाद कळवला आहे.
1: 8 तारखेचा किसानवाणी हा कार्यक्रम खूप आवडला असा अभिप्राय देणारं हे पत्र. आणि सोबत श्री गणेश हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. पत्रप्रेषक आहेत वंदे मातरम श्रोता संघ अक्षय पूनम अभय प्रथमेश मयुरेश सुनीता अरुण शिंदे नवरत्न चौक पट्टण कोडोलीचे सुशांत कविता लोहार कागल आणि दिव्या आकाश नीता मांडवकर सरनोबतवाडीचे.
0: तर भाऊ आजच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी गंगाधर गजानन संजय आशिष पृथ्वीराज आणि साध्वी जोशी तर परभणीहून गणेश हारगावकर तर यांनी गणपती हे हुमानाचं अचूक उत्तर तर लिहून पाठवलंच आहे. यासोबतच कोल्हापूर केंद्राचे सर्वच कार्यक्रम आम्ही आवडीनं ऐकत असतो. आपले कार्यक्रम एकदम सुंदर सादर होतात. आम्ही आपली आवड शेतकऱ्यांची आवड आपकी पसंद किसानवाणी माझं शेत माझं शिवार हे सगळे कार्यक्रम आवडीनं ऐकत असतो.
1: तर अक्का आजच्या कार्यक्रमातल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे
0: आणि सगळ्या पत्रांमध्ये आपल्या सगळ्यांना गौरी गणपतीच्या शुभेच्छा लिहून पाठवल्या आहेत. तर पुन्हा एकदा तुम्हाला सुद्धा गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा.
1: तर अक्का आता मात्र वेळ झाली आहे या आठवड्यातल्या हुमानाची. तर मंडळी या आठवड्यातलं हुमान लिहून घ्या. पांढरा शुभ्र माझा रंग वरती माझा सुंदर साज आत गोडगोड सारण बाप्पांना मी अतिशय लाडका आज उकडीची असो वा तळलेली गणेशोत्सवात माझीच धूम भारी तर सांगा बरं मी कोण.
0: भाऊ तसं बघायला गेलं तर हुमान खूप सोपं आहे. आपल्या सगळ्या श्रोत्यांना या हुमानाचं उत्तर नक्कीच कळलेलं आहे
1: 100%.
0: पण तरी देखील मी हुमान पुन्हा एकदा सांगते. पांढरा शुभ्र रंग माझा वरती माझा सुंदर साज आत गोड गोड सारण बाप्पांना मी अतिशय लाडका आज उकडीची असो वा तळलेली गणेशोत्सवात माझीच धूम भारी तर सांगा बरं मी कोण. तर मंडळी या हुमानाचं उत्तर लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे
1: रामराम पाहुण किसानवाणी विभाग द्वारा सहाय्यक केंद्र निदेशक आकाशवाणी कोल्हापूर केंद्र सरदार कॉलनी ताराबाई पार्क कोल्हापूर पिन 416003.
0: तर मंडळी तुमचं हुमानाचं उत्तर आणि अभिप्राय लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा कारण तुमच्या पत्रांची आम्ही वाट पाहत आहोत.

0: पण आता मात्र कार्यक्रमात या टप्प्यावर आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन हुमानासह आणि तुमच्या पत्रांसह. तोपर्यंत भाऊचा रामराम
1: आणि अक्काचा नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुण आत्ताच आपण ऐकलात. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे निरोपाची, पण जाता जाता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषीवार्ता या कार्यक्रमामध्ये गहू लागवड याविषयी आपण माहिती ऐकू शकाल. हा या माहितीचा दुसरा भाग. तर उद्या संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमात नाचणी प्रक्रिया उद्योग, नाचणीचे आरोग्यविषयक महत्व आणि व्यावसायिक संधी याविषयी शिवानी ठोंबरे यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. तर मंडळी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा आस्वाद आपण जरूर घ्या, पण आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपली भेट होईल उद्या संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
2: माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. माझं शेत माझं शिवार, निवेदन सायली चौधरी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
2: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
3: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
2: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात

0: विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

0: स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकलत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र गणरायाचं उत्साहात आगमन. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. घाऊक किमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर 9.92% तर किरकोळ चलनफुगवट्याचा दर 4.82%. नेपाळला या वर्षाखेरपर्यंत दररोज 18 तास पुरेल इतकी वीज निर्यात करायला सरकारची मंजुरी. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून FIR दाखल. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा प्रारंभ आज झाला. मुंबईत सुमारे 1.25 लाख घरगुती आणि 10,000 सार्वजनिक गणेश मूर्तींची भक्तिभावानं प्रतिष्ठापना झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी तसंच वांद्रे इथं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मंडळाच्या सार्वजनिक गणेश मूर्तीचं दर्शन घेतलं. यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणस्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळत आहे. यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसतं. पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह

0: विविध गणेश मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. पुण्यातही पारंपरिक वाद्यांवर भर दिल्याचं दिसतं. नागपुरात श्रीगणेशा आरोग्याचा अभियानाअंतर्गत 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान आरोग्य आणि रक्तदान शिबिरं घेतली जाणार आहेत. ध्वनी प्रदूषणाविरोधात मूक मोर्चाही काढण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना करून त्यांनी देशाच्या सुखसमृद्धीसह भारताला विश्वगुरू बनवण्याची प्रार्थना केली. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा देशविदेशात जागर होणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय 36 जिल्ह्यांसह विविध राज्य, नवी दिल्ली आणि दुबईत लोककलेतील श्री गणेश हा उपक्रम राबवणार आहे. देहरादून, जम्मू, चेन्नई, सिल्वासा, लखनऊ, कोटा, अमरावती, कोलकाता आणि हैदराबाद इथं नमन, लेझिम, धनगरी, कोळी, आदिवासी नृत्य, मंगळागौर, गोंधळ आदी लोककलांचं सादरीकरण होईल. नवी दिल्लीत नाटक, चित्रपट गीतं आणि लावणी, तर 26 सप्टेंबरला दुबईत महाराष्ट्राच्या लोकपरंपरांचा जागर होणार आहे. मुंबईत 17 ते 24 सप्टेंबर दरम्यान शास्त्रीय संगीत महोत्सवही आयोजित केला आहे. गणेशोत्सवातली कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर डिजिटल व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून 24 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा होईल. जागतिक सर्वोत्तम रील ठरणाऱ्या स्पर्धकाला 1 लाख रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, तर महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या सर्वोत्तम रीलसाठी प्रत्येकी 50,000 रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. ते आज मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते. 2029 पर्यंत समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात ते म्हणाले की राज्य शासनानं याकरता नेमलेल्या 7 सदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विधेयक विधिमंडळात सादर केलं जाईल.
1: UCC बनाने के लिए ऑलरेडी महाराष्ट्र सरकारने एक कमेटी तैयार कर दी है. कमेटी काम कर रही है और मेरा विश्वास है कि जल्दी ही कमेटी का रिपोर्ट आने के बाद हम उस पर अमल करेंगे.
0: मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनकर्त्यांच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत मनोज जरांगे यांनी मुंबईत गणेशोत्सव काळात आंदोलन करणं उचित नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
1: आमची पहिल्यापासून एक भूमिका राहिली आहे. आम्ही चर्चेची द्वारे कधीच बंद केली नाही. केवळ एवढंच सांगितलं की जे संवैधानात्मक आहे, जे राज्यघटनेप्रमाणे आहे, त्या गोष्टी आम्ही करायला तयार आहोत. ज्या गोष्टी कायदा, कोर्टाने आखून दिलेले नियम याच्या बाहेर जातील, ते आम्हाला करता येणार नाहीत. त्यामुळे अतिशय खुल्या मनानं सगळ्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. गणेश पर्व सुरू असताना मुंबईमध्ये आंदोलन करणं, गणेश भक्तांना त्यानिमित्ताने असुविधा होणं, हे कोणाच करता योग्य नाही. मला असं वाटतं की निश्चितपणे या गोष्टीचा पुनर्विचार झाला पाहिजे.
0: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे 15 सप्टेंबरला एकटेच मुंबईत येणार असून त्यांनी इतर मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. सणवारांच्या कालावधीत दंगल घडवून मराठा समाजाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं मत जरांगे यांनी सूत्रांकडे व्यक्त केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र इतका बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठेही नाही, असं शहा म्हणाले.
2: या मराठी का तो सन्मान है ही है, होना ही चाहिए. परंतु इसके साथ साथ जब आप महाराष्ट्र की भूमि पर आते हो, कोंकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड़, वारली, अनेक भाषाओं एक साथ यहाँ पर उसका विकास भी हुआ, उसका सम्मान भी हुआ और उसकी स्वीकृति हुई. महाराष्ट्र से बड़ा बहुभाषी प्रदेश पूरे भारत में एक भी नहीं है. सबसे बड़ा बहुभाषी प्रदेश है तो महाराष्ट्र.
0: राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं आवाहन शहा यांनी केलं. आपण आपल्या भाषांचा सन्मान केला नाही तर जगही करणार नाही, त्यामुळे राजभाषा, निजभाषा, मातृभाषेसह देशातल्या सर्व भाषांचा सन्मान करणं गरजेचं आहे,

असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं, तसंच विविध पुस्तकं आणि ऍप्सचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते यावेळी झालं. अन्नपदार्थ, इंधन, ऊर्जा तसंच औद्योगिक उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यानं ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 9.92% पोहोचला. केंद्र सरकारनं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलै महिन्यात 6.65% असलेला खाद्यान्न निर्देशांक ऑगस्ट महिन्यात 7.5% झाला. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रांचा घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 22.93% राहिला. ऑगस्ट महिन्यात किरकोळ चलन फुगवट्याचा दर 4.82% म्हणजेच सलग तिसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या 4% लक्ष्याच्या वर राहिला. ग्रामीण भागात तो 5.23%, तर शहरी भागात 4.31% इतका राहिला. नेपाळला या वर्षाअखेरपर्यंत दररोज 18 तास पुरेल इतकी वीज निर्यात करायला सरकारनं मंजुरी दिली आहे. मुझफ्फरपूर ढालकेबार लाईनमधून 600 मेगावॅटपर्यंत तर तनकपूर महेंद्रनगर लाईनमधून 54 मेगावॅटपर्यंत वीज निर्यात केली जाईल. नेपाळमध्ये ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे जलऊर्जा सुविधांना मोठा फटका बसल्यानं त्यांची वीज निर्मिती क्षमता कमी झाली आहे. या कठीण परिस्थितीत भारतानं वीज दिल्यामुळे नेपाळ आणि भारत यांच्यात दीर्घकालीन ऊर्जा सहकार्य अधिक बळकट होईल असा विश्वास ऊर्जा मंत्रालयानं व्यक्त केला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयनं एफआयआर दाखल करून घेतला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर होती आणि 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार हा एफआयआर काल दाखल झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक तसंच दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पांचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि परमवीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली सेट म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आता 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यापूर्वी ही परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होणार होती. माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचं आज अल्पशा आजारानं पुण्यात निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. 1985 ते पहिल्यांदा मावळमधून आमदार म्हणून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणरायाचं उत्साहात आगमन. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 9.92%, तर किरकोळ चलन फुगवट्याचा दर 4.82%. नेपाळला या वर्षाखेरपर्यंत दररोज 18 तास पुरेल इतकी वीज निर्यात करायला सरकारची मंजुरी. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:15 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया किसन बांडगर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात धनगरी ओवी.

0: आदि अमंगवाने वादी विठ्ठलाचा गुणगान अगदी लिहिलेलं होता.
1: स्वतः तुकाराम महाराजांन पहिले असं देव गेला.
0: स्वतः धर्म मार्तंडाच्या मने धेने आलेलं होतं.
1: आणि गोष्ट धेरत आली रागाला मार्तंडाला त्या वेळेला.
0: बोलत होते तुकाराम महाराजाला.
1: काय बोलत होते त्या वेळेला?
0: अरे तुकारामा,
1: काय झालं देवा?
0: हे अभंग लिहायचं बंद कर.
1: बंद कर, बंद कर म्हणजे बंद कर.
0: त्या वेळेला हे जरी अभंगवाने लिहिले तर तुकाराम महाराज अभंगवाने म्हणजे पाचवा वेद आहे बरं का?
1: आणि अगदी त्या वेळेला
0: अरण्याच्या लोकांनी सांगितलं होतं तुकाराम महाराज अभंग लिहायचं बंद कर म्हणून सांगितलं.
1: एवढं सांगितल्या बरोबर वाईट वाटलं तुकाराम महाराजाला. त्या वेळेला
0: पहिल्या जाते योगाला इसकावून घेतल्या अभंगाच्या वया. तुकाराम महाराज कोण धर्म मारतंडान
1: अगदी अभंगवाली इजवान घेऊन ती ना
0: अरण्याच्या ढोबामध्ये
1: टाकून दिले.

0: जसा लाया पोहोचते त्या पद्धतीने तुकाराम महाराजा अभंगाच्या वया मात्र
1: एवढ्याच काय महाराज. ज्ञानेश्वर माऊलीचा सोपान मुक्ताबाईचा सुद्धा या विठ्ठल पंताचा छेळ केला होता त्या वेळेला.
0: अगदी या मारतन लोकांनी बरं का
1: विठ्ठल रुक्माईच लगेच झालं
0: आणि त्या वेळेला
1: विठ्ठल देवान काय बोलत होता आपल्या रुक्मिणीला
0: स्वतःच्या पत्नीला विठ्ठल देव काय लागला होता बोलायला.
1: राणे माझं परपंचात मंदरामात नाही
0: लगेच झाली गोष्ट करे पण परपंच करून अशी इच्छा आहे माझी.
1: संन्यास घ्यावा कुठल्या तरी जंगलात जावा तपश्चर्या करावा
0: आणि कुठली तरी तीर्थयात्रा करावं बरं का.
1: म्हणून त्या वेळेला विठ्ठल देव. Oh, I did that.

0: देवाला
1: काय बोलतो दा त्या वेळेला
0: विठ्ठल देवा लगीन कारण करून परत संन्यास घेणार अगदी
1: हे सोबत वर्गान तुला मानत नाही
0: शास्त्राला मान्य नाही देवधर्माला सुद्धा मान्य नाही
1: स्वतः तिरुपती वाल्या बोलतो विठ्ठलाला स्वतः जाशी झाला
0: तू चित्र म्हणून अजून फेटलेला नाही तू सरळ जायचं आपल्या परपंचाला सुरुवात कर म्हणून सांगितलं
1: एवढं सांगताना कोणी बोललं विठ्ठलाला काय लागलं त्या गुरुला बोलायला
0: एकदा मी संन्यास घेतला देवा अगदी होती गंगा नदीला मिळल्यानंतर
1: काय होईल बरं
0: परत उलटी कधी होती का गुरुराया
1: स्वतः विठ्ठल लागला बोलायला त्या जागेला
0: कशासाठी मला अगदी पाठवता परपंच त्या वेळेला
1: एवढं म्हणताना तिरुपती वल्लभ काय बोलतो विठ्ठलाला
0: माझी आज्ञा म्हणून परपंच कर्जा जा म्हणून सांगितलेलं होतं
1: एवढं सांगताना
0: विठ्ठल देव गुरुचा ऐकून जे ना
1: निघून कुठं बरं
0: निघून चालला ना

0: गुरुचं ऐकून विठ्ठल पण
1: अगदी आनंदी गाव सोडून गेला कुंचाला गेला
0: स्वतः आपल्या राणीच्या जवळ गेला असायला
1: स्वतः राणीला विठ्ठल देव बसतो काय द्यायला गेला
0: राणे
1: हो
0: गुरुराया भेटला मला
1: होय होय
0: लगीन कारण करून संन्यास घेणं शास्त्राला मान्य नाही

0: देवधर्मापाशी मान्य नाही म्हणून सांगितलं.
1: म्हणून गुरुनं सांगितलं म्हणून स्वतः अनुभव येता गेला.
0: स्वतः प्रपंचाला सुरुवात दोघांनी मिळून केली आणि असायला प्रपंच केल्यापासून
1: काय झालं देवा?
0: सोपान मुक्ताबाई ज्ञानेश्वर निवृत्ती.
1: स्वतः विठ्ठल देवाला चार मुलं झाली त्या वेळेला.
0: विचारतो केला म्हणाला कोणता प्रकार झाला होता आनंदी देवाला?
1: कोणता झाला देवा?
0: विठ्ठल रुक्मिणीला अगदी सोपान मुक्ताबाईला निवृत्ती ज्ञानेश्वराला.
1: हा
0: अरे छेळ त्याचा.

0: हिरीवर पाणी भरू द्यायचं नाही असा नेम ठरवला होता धर्म मार्तंडाने आळंदीच्या लोकांनी.
1: आणि त्या वेळेला
0: स्वतः विचार तो केला मनाला.
1: आणि या विठ्ठलाने
0: चार बाळा संतीला घेतले विठ्ठल रुक्माची जोडी
1: अगदी निगुर कुटुंब.

0: दहा दिवस झालेलं होतं झोपडी उभा केली त्या शेतबेटावर
1: आणि देवच लागले होते काढायला शेतबेटाला
0: सुताने सुराजा जीवाला वाटलं की देवा
1: काय वाटलं बरं
0: आठ दहा दिवसापासून शिती सुराजा दर्शन नाही
1: होय
0: आंघोळी नाही ह्या वेळेला
1: विचार केला मला

0: स्वतःने आणि शर्मावले इंद्राणीच्या ढोवाच्या जवळ शितसुराच्या पाठी मागा
1: अगदी इंद्राणीच्या ढोवाला जाऊन तिना
0: आपला संचार धरणीला ठेवला होता
1: अगदी टिवून तिना
0: आंघोळीसाठी स्नानासाठी अगदी ढोवामध्ये गेल्यानंतर
1: एवढ्यात
0: काय झालं त्या वेळेला
1: कोणता प्रकार घडला देवा
0: धर्म मारतण मोरेश्वर काका
1: मोरेश्वर काकाने अगदी नेत्रानं बघायला
0: त्या ढोवामध्ये आंघोळी करत होता आंघोळी करता करता पाहिलं होतं ज्ञानेश्वराला
1: अगदी पाहून जिना
0: काही बोलत होता त्या वेळाला
1: आई लागला बोलायला
0: अरे संन्याशाच्या कार्त्या
1: अरे संन्याशाच्या मुला
0: तू कशाला आला त्या ठिकाण्याला
1: आणि आंघोळी करायची तुझी लाठी नाही बरं ह्या जागेला
0: इंद्राणी बाटवाची ठरवली का काय तुम्ही ह्या वेळेला
1: स्वतः मोरेश्वर काका बोलतो ज्ञानेश्वर माऊलीला
0: सत्ययुगाला काय केलं होतं ज्ञानेश्वरांग
1: काय केलं देवा
0: हो विठ्ठलाचा ज्ञान आहे
1: माझ्या इंद्राणी बाटणार नाही बरं का
0: कशाला आलात
1: काय
0: तरी मी आंघोळीसाठी आलो असायला
1: स्वतः ज्ञानेश्वर माऊली बोलते काकाला
0: स्वतः विचारतो केला म्हणाला मोरेश्वर काका आंघोळी करता करता ज्ञानेश्वराच्या जवळ येऊन
1: अगदी जवळ येऊन

0: सप्रांगी तोंडात मारली होती ज्ञानेश्वराच्या मोरेश्वर काकान
1: जसं कडपड मारले बरोबर

0: लागला होता धाई दही रडायला अगदी डोळ्यात धारा लागल्या त्या गळायला.
1: आणि वाटेने मावळी चाललेली होती
0: आणि त्या वेळेला
1: एवढ्यात मोरच्या बाजूला अगदी या नदीवर काय झालं होतं.
0: काय झालं तेव्हा?
1: हा बारा ब्राह्मणाची मुलं
0: अगदी खेळ लागली होती, खेळायला अगदी पटंगला.
1: मुलाने पाहिलं होतं ज्ञानेश्वराला.
0: स्वतः मोरीजूर काका बोलतो काय बाळाला?
1: अरे बाळा हो ह्या वेळेला
0: काय बघता रे वेळे हो?
1: ताबडतो अगदी ज्ञानाला मारा खोड मोडा ह्याची परत नदीवर आला नाही पाहिजे.
0: हनून मारून बेदम केलं पाहिजे या ज्ञानाला बरं का.
1: मोठ्या माणसाचा नालमुनाला अवका अवकाचा जाईला.
0: स्वतः म्हाताऱ्याच्या ऐकल्याबरोबर बाळ पळत धावत गेले ज्ञानाच्या जवळ.
1: ज्ञानाच्या मागे या जवळ,
0: ज्ञानाच्या मागे या जवळ, ज्ञानाच्या मागे.

किसन बांडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात धनगरी ओवी आपण ऐकलीत. आपण ऐकत होतात लोकसंगीताचा कार्यक्रम. ही निर्मिती होती आकाशवाणी मुंबई केंद्राची. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

माणिक वर्मा यांच्या स्वरात राजा भडे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं पु ल देशपांडे यांचं. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात, माफ करा, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात.

दिलीप पंडित यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता एक निवेदन ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार 2025-2026 साठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया पुष्पराज कोष्टी यांचं सतारवादन, राग सोरठ विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची आहे. ऐकूया पुष्पराज कोष्टी यांचं सतारवादन, राग सोरठ.

0: आताच आपण ऐकलं पुष्पराज कोष्टी यांचं सतार वादन. राग होता सोरट, त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

रात्रीचे 10:30 वाजलेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया विदुषी पद्मावती शाळीग्राम यांनी गायलेला राग दुर्गा. विलंबित बंदिश आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर, सारंगी साथ लियाकत अली खान आणि हार्मोनियम साथ बबन मांजरेकर यांची. ऐकूया विदुषी पद्मावती शाळीग्राम यांचं गायन राग दुर्गा.

नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं विदुषी पद्मावती शाळीग्राम यांनी गायलेला राग दुर्गा. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर, सारंगी साथ लियाकत अली खान आणि हार्मोनियम साथ बबन मांजरेकर यांनी केली होती. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, रात्रीचे 11 वाजतायत. ठीक 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.